0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.
2: नमस्कार, मी अर्चना शिवानी. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय

कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मंडळी, सकाळची सुरुवात ताज्या हवेचा स्पर्श आणि तुमची सोबत। आजचा दिवस किती सुंदर सुरू होतोय ना। आणि मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल तुमच्या सोबत आहे। आता हा आपला शो सुरू झालेला आहे आणि मी मनापासून म्हणते आजचा दिवस तुमचाच आहे आणि माझा देखील आहे, कारण मी तुमच्यासोबत आहे। कधी कधी सकाळी उठताना मनात थोडं जड वाटतं, कामाचा ढीग, जबाबदाऱ्या, कालच्या काही न सुटलेल्या गोष्टी। पण मित्रांनो, आता एक मिनिट डोळे मिटा आणि स्वतःला सांगा, मी तयार आहे, मी पुरेसा आहे, आज मी माझ्या सर्वोत्तम रूपात राहणार। कारण प्रत्येक नवा दिवस हा नवी संधी असते एक नवी कहाणी लिहिण्याची, एखादं छोटंसं स्मित देऊन, एखादी चांगली गोष्ट करून, किंवा फक्त स्वतःवर विश्वास ठेवून आपण दिवसाला आपलं बनवू शकतो। आज तुम्ही जे काही करणार आहात त्यात थोडा उत्साह घाला, थोडं प्रेम घाला, थोडा हटकेपणा घाला आणि बघा दिवस किती छान होतो ते। माझ्या सर्व श्रोतांना तुमच्या घरी, ऑफिस मध्ये, गाडीत, कुठेही असाल तरी एक मोठ्या उबदार सकाळच्या खूप साऱ्या शुभेच्छा। चला तर मग आजचा दिवस खूप खूप खास बनवूया, खूप साऱ्या गप्पा मारूयात। आता ऐका तुमच्यासाठी पहिलं हे छानसं गाणं आणि पुन्हा अशाच गप्पा मारूयात। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे 11 जुलै 2026 ही तारीख आणि वार आहे शनिवार. मंडळी, आज आहे जागतिक लोकसंख्या दिवस आणि आंतरराष्ट्रीय आवश्यक तेल दिन. तसंच मंडळी, आजच्याच दिवशी 1659 मध्ये शिवाजीराजे राजगड सोडून अफजल खानाशी लढण्यासाठी प्रतापगडावर पोहोचले होते. 1908 मध्ये मंडाले इथं लोकमान्य टिळकांना 6 वर्षांची शिक्षा झाली. 1930 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पाठलाग करणारा डोनाल्ड ब्रँडमननं इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात विक्रमी नाबाद 309 रन केले. 1950 मध्ये पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा सदस्य झाला. 1971 मध्ये चिलीच्या तांब्यांच्या खाणींचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. 1989 मध्ये जागतिक लोकसंख्या दिन सुरू झाला. 1994 मध्ये पोलीस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झाला. 2001 मध्ये आगरतळा आणि काढा दरम्यान बस सेवा सुरू झाली. 2006 मध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वे बॉम्ब स्फोटात 209 ठार आणि 714 जखमी झाले. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आपण आपल्या दिवसाची सुरुवात छान पॉझिटिव्ह होण्यासाठी ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा, मग होत कल्पवरी सुखे गर्भवासहरी. निचवृत्ती काम परिमुखी तुझे नाम, तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे. याचा अर्थ असा, मला संत सज्जनांचा दासांचा दास कर भगवंता, त्यासाठी कल्पात होईपर्यंत मला गर्भवासाला घ्यायला आवडेल. नीच काम मी करेल, पण मी माझ्या मुखानं सतत हरिनाम उच्चारीन. तुकाराम महाराज म्हणतात, तुझी सेवा भक्ती हाच माझ्या जीवनाचा संकल्प असावा. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे जागतिक लोकसंख्या दिन, जी लोकसंख्येच्या समस्यांच्या महत्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे. आणि 1987 मध्ये 5 बिलियन डे मध्ये लोकांच्या प्रचंड स्वारस्याचा परिणाम म्हणून संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाची स्थापना केली. आपल्याला माहीत आहे की सध्या पृथ्वीवर 7 अब्जाहून जास्त लोक आहेत, परंतु याचा अर्थ काय याचा विचार करणं तुम्ही किती वेळा थांबवता. 1987 मध्ये 5 बिलियन डे ज्या तारखेला जगाची लोकसंख्या अंदाजे 5 अब्ज लोकांपर्यंत पोहोचली, ती तारीख ओळखण्यासाठी होती जी त्या वर्षाच्या 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरी केली जाते. आणि तेव्हापासून लोकसंख्या किती वाढली ते पहा. लोकसंख्येच्या समस्यांमध्ये कुटुंब नियोजन, लिंग समानता आणि पर्यावरणीय परिणामांपासून मानवी हक्कांच्या समस्यांपर्यंत अनेक प्रदेशांचा समावेश होतो. हे सगळं समजून घेणं, याची जनजागृती करणं, यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. आजचा दिवस आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी आता आपला सगळ्यांचा आवडता सेगमेंट चालू झालाय बर्थडे विश करण्याचा. तर मंडळी आज आहे अनुज कुलकर्णी याचा हॅपी वाला बर्थडे. अनुज दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात नेहमीच असा सूर्यप्रकाश असणारे चेहरे आणि मनातली ती चमक कायम राहो. मला आठवतंय अनुज कधीही काहीही करतात तेव्हा पूर्ण मन लावून करतात. त्यांची ती उत्साहाची ज्योत पाहून खरोखरच प्रेरणा मिळते. आज तुमच्या नव्या वर्षात तुम्हाला जे काही स्वप्न बघायचं आहे ते सगळं साकार हो, आरोग्य चांगलं राहो, आनंद कायम राहो आणि प्रत्येक दिवस तुम्हाला हसण्याचं नवीन कारण देव. अनुज आज तुमचा दिवस आहे. जेवढंच खाऊ शक तेवढं खा, जेवढं हसू येईल तेवढं हसा आणि जेवढं प्रेम मिळेल तेवढं घ्या. आज सर्व श्रोत्यांच्या वतीनं माझ्याकडून रेडिओ नगरच्या संपूर्ण टीम कडून आणि स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे अनुज.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचे 8 वाजलेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। पण आज मी तुम्हाला एक छोटासा पण खूप हटके सुविचार सांगते बरं का। जगात सगळ्यात मोठी चूक ही नाही की तुम्ही पडलात, तर ती चूक आहे की पडल्यानंतरही तुम्ही उठलाच नाहीत। हो, म्हणजे आपण म्हणतो की आता मी पडलो आता काय होईल, तर नाही। पडून उठणारे जे आहेत ना, ते खूप महत्त्वाचे असतात। बघा ना, आपण सगळे कधी ना कधी अडखळतो, एखादी योजना फसते, एखादा दिवस वाईट जातो, मन खटकतं, पण खरी गोष्ट काय हो, उठायचं, धूळ झटकायची आणि पुन्हा चालायला लागायचं। मला एकदा एक आजी म्हणाली होती, बाळा आयुष्य हे सायकल चालवण्यासारखं आहे, तोपर्यंत संतुलन येत नाही जोपर्यंत तू गाडी चालवत नाहीस। म्हणजे बस आज थोडं पडला तरी चालेल, पण थांबू नका, कारण तुमची कहाणी अजून बाकी आहे आणि ती खूप सुंदर होणार आहे। कसा वाटला हा सुविचार, मेसेज करा किंवा फोन करा आणि सांगा 90113290 या संपर्क क्रमांकावर। तुम्ही आज काय उठायचं ठरवलंय ना, चला तर मग आता उठा आणि आपण पुढे जाऊयात। घेऊयात एक छोटासा ब्रेक, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय। स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे। आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या। स्नेहालय एफ ब्लॉक श्री टाइल्स चौक न्यू अमोनिया प्लांट शेजारी MIDC अहमदनगर।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा नगरचा अंतरंग मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे आंतरराष्ट्रीय आवश्यक तेल दिवस आणि दरवर्षी हा दिवस आजच्याच दिवशी म्हणजे 11 जुलैला साजरा केला जातो आणि 25 वर्षांपासून किमान लोकांनी आवश्यक तेलाचा वापर वाढवला आहे. लोक ते त्वचेवर स्थानिक अनुप्रयोगाद्वारे किंवा इतर पद्धतींद्वारे वापरतात. विविध प्रकारचे स्ट्रेन आणि विविध वनस्पतींमधून काढलेल्या विविध स्तरांमुळे शुद्धता आणि रंग देखील मिळतात. हा सुगंधी दिवस मानवतेसाठी आवश्यक तेलांचे फायदे ओळखतो. सर्वांगीण बरं करण्याच्या उद्देशानं नैसर्गिक पदार्थांचा वापर ही एक प्राचीन प्रथा आहे जी कदाचित फक्त आपल्यापर्यंत म्हणजे मनुष्य या प्राण्यापर्यंत आहे. ज्यामध्ये असं आढळून आलं की आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोग बरे करण्यासाठी विशिष्ट वनस्पती स्थानिकरित्या लागू केल्या जाऊ शकतात आणि आधुनिक काळात किमान पाश्चात्य जगात वैद्यकीय क्षेत्र नैसर्गिक उपचार पद्धतींपासून दूर जात आहे. परंतु शास्त्रज्ञ हे नाकारू शकत नाहीत की वनस्पतींमध्ये असंख्य गुणधर्म आहेत जे मानवांना त्यांच्या आरोग्याच्या प्रयत्नात मदत करू शकतात आणि अत्यावश्यक तेल हे फक्त ते बनवलेल्या वनस्पतींचं सार असल्यानं आंतरराष्ट्रीय आवश्यक तेल दिवस साजरा केला जातो. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा दिवस महत्वाचा आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी ॲडव्होकेट आसमा नासिर पठाण, जामखेड. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, शुभस्त काय मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 8:36 झालेत मंडळी. ऐकूयात काल म्हणजेच 10 जुलै 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना शेख यांना ऑगस्ट 2024 पदावरून पदच्युत करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांनी भारतात आश्रय घेतला. आता त्यांनी बांगलादेशमध्ये म्हणजेच आपल्या मायदेशी परतण्याचे संकेत दिले आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाच्या तपासात 40 तासांच्या पोलीस कोठडीत आरोपींकडून महत्वाची माहिती समोर आली आहे. मंदिरातील कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही रोकड बाहेर कशी नेली जात होती याची संपूर्ण कार्यपद्धती पोलिसांनी उघड केली आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांचं 50,000 ऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अन्न सुरक्षा आणि मानक कायदा आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राहता तालुक्यातील सावळी विहीर येथील साई जतीन दूध संकलन केंद्राचा परवाना तत्काळ प्रभावानं पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी यांच्याशी कथित संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र ATS काल राज्यात एकाच वेळी विविध शहरात छापे टाकले आहेत, ज्यामध्ये 150+ जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. यात अहिल्यानगरचा देखील समावेश आहे. तर मंडळी, हे होता काही महत्वपूर्ण लक्षवेधी घडामोडी. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरच्या अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि सकाळचे 8:43 झालेत. मंडळी आता ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंड इथं पोहोचले. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. द्विपक्षीय चर्चेपूर्वी गव्हर्नमेंट हाऊस इथं मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपली न्यूझीलंड भेट ही द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करून दोन्ही देशांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं असून भविष्यातील सहकार्यासाठी हे दिशादर्शक ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि सागरी संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारत आणि न्यूझीलंड इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि सुरक्षा बळकट करण्यात

महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी सांगितलं. भारतीय पंतप्रधान 40 वर्षांनंतर प्रथमच न्यूझीलंडला भेट देत आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही भेट एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रमुख व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत, तसंच भारतीय समुदायालाही ते संबोधित करणार आहेत. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत महेंद्रगिरी F-38 ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या दिशेनं भारताच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्र्यांनी विशाखापट्टणम इथं काल नौदल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारताची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासमवेत त्यांनी काल बंदर सुरक्षा विभाग BOPS प्रगतीचा आढावा घेतला. बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांवरच सोपवावी, तसंच तिथे केवळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच तैनात केलं जावं असं शहा म्हणाले. उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मासेमारी बंदरे आणि मासे उतरवण्याच्या केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही शहा यांनी आढावा घेतला. इस्रोद्वारे विकसित नभमित्र अॅपचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मच्छीमारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मासे उतरवण्याच्या केंद्रांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करून पुरेशी सुरक्षा निश्चित करावी असे निर्देशही शहा यांनी दिले. भारतीय रेल्वेने सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तर रेल्वेच्या 680 किलोमीटर मार्गावर कवच प्रणाली तैनात करण्यासाठी 206 कोटी रुपयांना मंजुरी दिली. जास्त वर्दळीच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या मार्गांवर स्वदेशी सुरक्षा प्रणालीचा विस्तार करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. कवच 4ची तरतूद दिल्ली विभागातील रेवाडी दिल्ली आणि शकूरबस्ती बठिंडा या मार्गांवर लागू केली जाईल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल मस्कत इथं ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, दळणवळण, सागरी क्षेत्र, तंत्रज्ञान, संरक्षण तसंच सायबर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रीत करण्यात आलं. आखाती प्रदेशातील घडामोडी आणि या भागात शांतता स्थिरता राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. भारत आणि ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा विश्वास आणि सामर्थ्य या चर्चेतून दिसून आल्याचं डॉ जयशंकर यांनी अधोरेखित केलं. जयशंकर यांनी काल ओमानमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधला. भारत ओमान संबंध अधिक दृढ करण्याबाबत तिथल्या भारतीयांमध्ये असलेला उत्साह स्पष्ट दिसून येत असल्याचं डॉ जयशंकर यांनी म्हटलं. उच्च प्रमाणात अल्कोहोल असलेल्या औषधांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारने औषध नियमन 1945 सुधारणा केली आहे. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाईल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. अशा उत्पादनांसाठी आवश्यक परवाने घेणे बंधनकारक असणार आहे. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने नियमात सुधारणा केल्या आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज बिहारमधील गया इथं एक दिवसाच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान गया इथल्या बिहार इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इथं बिहार विधानसभेच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करतील.
संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉक्टर एल मुरुगन यांनी काल आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. संसदेचं हे अधिवेशन 20 जुलैला सुरू होईल ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. अयोध्येतील राम मंदिर

0: जपानमधील मृतांचा आकडा 4000 वर गेला आहे. 24 जून रोजी तिथे 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे लागोपाठ 2 भूकंप झाले. या भूकंपांमुळे ला गुवेरा या किनारपट्टीवरील राज्यातील सर्व जिल्हे उद्ध्वस्त झाले असून 4118 लोकांचा मृत्यू झाला आणि 16740 जण जखमी झाल्याची माहिती संसदेचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली. हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये अमेरिकेतील इंग्लवूड इथे काल रात्री झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेननं बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. याआधी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. विम्बल्डन टेनिसमध्ये आज लंडन इथे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवा आणि तिची सहकारी लिंडा नोस्कोवा आमने सामने असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतरही आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि सकाळचे 9 वाजत मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडळी, आपल्या इकडे ना राज्य शासनानं आपल्या राज्यातील दुय्यम कारागृह जे आहे ते कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 दुय्यम कारागृह बंद करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील 429 पुरुष आणि 14 महिला अशा एकूण 443 कैद्यांचं नाशिक येथील कारागृहांमध्ये टप्प्याटप्प्यानं स्थलांतर करण्यात आलं आहे. तर यामध्ये कोणकोणते कारागृह आहेत, तर अकोले संगमनेर कोपरगावमधील कारागृह, राहुरी नेवासा श्रीगोंदा पारनेर कर्जत जामखेड शेवगाव पाथर्डी या सगळ्या तालुक्यातील कारागृह आहेत. तर म्हणजे अशा प्रकारे आपल्या अहिल्यानगरमधील जे कारागृह आहेत ते बंद होत आहेत. जसं राज्यात बंद करण्याचा निर्णय घेतला जातोय तसंच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 दुय्यम कारागृह बंद होत आहेत, ज्यामध्ये 429 पुरुष आणि महिला असे कैदी होते. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu.teju@snehalaya.org.
1: स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं 11 जुलै रोजी म्हणजेच आज शनिवारी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यामुळे नाना पेठ, भवानी पेठ आणि पुणे सोलापूर महामार्गासोबतच अनेक मार्गांवरील वाहतुकीत टप्प्याटप्प्यानं बदल करण्यात येणार आहेत. मुख्य पालखी मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असून वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे संतश्रेष्ठांच्या पालख्यांचं आज म्हणजे शनिवारी प्रस्थान होतंय पंढरपूरकडे. आणि मंडळी, आपल्या नगरमध्ये देखील आता जर वातावरण पाहिलं ना, रस्त्यानं तुम्ही जात असाल येत असाल तर लक्षात येईल की किती छान वातावरण आहे. तुम्हाला टाळ मृदंगाचा आवाज येत आहे, विठ्ठल विठ्ठल नामघोषाचा आवाज येत आहे, विठ्ठलाची छान छान गाणी कानावर पडत आहेत आणि एवढं छान वातावरण आहे. पण यांच्यामुळे हे शक्यतो कोणालाच त्रास होऊ देत नाहीत. एका लाईनशीर एका शिस्तबद्ध पद्धतीनं हे सगळं करतात हे पाहून मला खूप छान वाटतं. म्हणजे कोणी शिस्त करा किंवा कोणी चांगलं चाला नीट चाला असं म्हणणारं नसतं, पण तरीही ते त्यांचंच एकदम शिस्तीत आणि छान करत असतात पंढरपूरकडे जाताना. मला हे खूप आवडतं. तर म्हणजे आपल्याकडे देखील सगळीकडेचं वारकरी संप्रदाय आहे आणि आता वारकरी पंढरपूरकडे निघालेले आहेत विठुरायांना भेटायला. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 9:30 झालेत, मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत. आणि मंडळी, आपल्या घरात लग्न असेल तर आपल्या म्हणजे कुटुंबाला खूप खर्च होत असतो, किंवा मग घरातील लग्न असेल तर मुलीचं असेल तर जास्त होतं, मुलाचं असेल तरीही होतं, पण मुलीचं असेल तर जास्तच होतं की तिला भांडी द्यावी लागतात, तिला म्हणजे सगळी खरेदी असते, पाहुणे, जेवण, हे सगळं असतं. आणि त्याचबरोबर जर लग्न लांबचं असेल तर आपल्याला गाडी भाडं असतं, किंवा आपल्याला बस करावी लागते, बसनं जावं लागतं, अशा अनेक गोष्टी असतात. हे शक्यतो मुलाला करावं लागतं, पण मुलीला देखील करावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी असतात. पण शेतकरी जो आहे ना, शेतकऱ्यांना पावसामुळे किंवा या वातावरणातील जे बदल आहे त्यामुळे खूप नुकसान होतं. पण आता शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आली आहे बरं का. एसटी महामंडळ लवकरच शेतकरी कुटुंबांना विशेष सवलतीच्या दरात बस सेवा उपलब्ध करून देणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधान परिषदेमध्ये केली आहे. आणि या शेतकऱ्यांना कुटुंबातील लग्नासाठी आता एसटी मिळणार आहे सवलतीच्या दरात. त्यामुळे हे एक गोष्ट त्यांच्यासाठी आनंदाची आणि खुशखबर असणार आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवन कथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, एचआयव्ही एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110011005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या आयुष्यातील ना प्रत्येक नातं हे महत्त्वाचं असतं बरं का. मग ते कोणतंही असो, मैत्रीचं असो किंवा आपल्या कुटुंबासोबत असो, आपल्या नातेवाईकांसोबत असो, आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्यासोबत असो, पण तुमच्यासोबतचं नातं हे निराळच आहे. तुमच्या म्हणजे जे श्रोते आहेत त्याच्यातल्या बऱ्याच श्रोतांना मी पाहिलेलं नाही आहे किंवा बऱ्याच श्रोतांनी मला पाहिलेलं नाही आहे. आणि तसंच एक अजून नातं म्हणजे असतं इंस्टाग्रामवरती, इंस्टाग्राम असो किंवा सोशल मीडिया चॅनल, ज्यावरती त्यांनी आपल्याला पाहिलेलं असतं, त्यांनी आपले फोटोज पाहिलेले असतात, आपलं बोलणं ऐकलेलं असतं, किंवा मग आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी माहीत असतात पण कधी भेटलेले नसतात, असंही नाती असतात. म्हणजे किती सुंदर सुंदर नाती आहेत ना या जगामध्ये, पण कुठे कुठे या नात्यांना काळीमा फासली जाते हे एक चुकीची गोष्ट आहे, हे एक लाजीरवाणी गोष्ट आहे. पण ह्या म्हणजे आपलं जे नातं असतं ना ते आपण जपून ठेवणं, ते टिकवणं खूप गरजेचं आहे. पण काही लोक असतात जे टिकवण्याचा प्रयत्न न करता त्याच्यामधूनच वेगळं काहीतरी कृत्य करतात आणि त्यामुळे सगळ्याच नात्याला कलंक लागतो. तर ते करू नका, कारण नातं इतकं प्युरेस्ट काहीच नाही आहे, काहीच म्हणजे काहीच नाही आहे. कारण काही लोक आपल्याला भेटलेली नसतात, काही लोक आपल्याला माहीत नसतात, काही लोकांचा स्वभाव आपल्याला माहीत नसतो, त्यांना आपला स्वभाव माहीत नसतं, पण तरीही एक नातं तयार झालेलं असतं जे खूप महत्त्वाचं आणि खूप प्रेमाचं असतं. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत आणि प्रत्येक नात्याला आदर द्या, सन्मान करा आणि टिकवण्याचा प्रयत्न करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, गेल्या 2 दिवसापासून पावसानं थोडीशी विश्रांती घेतली आहे बरं का. पाऊस थांबलेला आहे आणि आता पाऊस थांबलाय म्हटल्यावर पर्यटक आता जात आहेत पर्यटन करायला, ह्या छान वातावरणाचा अनुभव घ्यायला, या हिरव्या निसर्गात रमायला. आणि आता सध्या आपल्या अकोले तालुक्यातील पांझरे येथील वैशाली धबधबा प्रवाहित झालाय. अनेक पर्यटक धबधबा पाहण्यासाठी गर्दी करतायत. हा धबधबा अमेरिकेतील नायगारा धबधब्याची प्रतिकृती म्हणून देखील प्रसिद्ध आहे. तर मंडळी, ह्या धबधब्यासोबतच अनेक ठिकाणी पर्यटक ही गर्दी करत आहेत आणि ह्या निसर्गरम्य ठिकाणांना बघण्यासाठी, त्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक जात आहेत. तर तुम्ही कुठे जाणार आहात या रविवारी फिरायला, नक्की कळवा. 90 11 11 23 90 या संपर्क क्रमांकावर आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचं. सकाळचे 10 वाजलेत आणि नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. म्हणजे 10 कसे वाजतात आणि 11 कसे वाजतात हे कळतच नाही मला. तुमच्यासोबत गप्पा मारता मारता आणि तुम्हाला आपली गाणी गप्पा एन्जॉय करता करता कामही करावं लागतं. खरंच सल्यूट आहे सगळ्या महिला मैत्रिणींना, सल्यूट आहे. कारण महिला जी आहे ना ती खरंच खास आहे आणि महिला जी ताकद आहे, महिला जे करू शकतात ते कोणीही करू शकत नाही. त्यामुळे मला महिला होण्याचा खूप अभिमान वाटतो. कारण की मी महिला आहे, अजून तरी मी काही बघत नाही, पण मी जेव्हा माझ्या आईला, मावशीला, काकूंना, तुम्हा सगळ्यांना बघते ना, असं वाटतं बाप रे महिला म्हणजे त्यांना शब्दात डिस्क्राईब करू शकत नाही, एवढ्या भारी असतात त्या, काहीही करू शकतात अशा त्या महिला आहेत. म्हणजे घरात काही छोटं मोठं अडचण आली ना तरीही त्यास करू शकतात. म्हणजे पुरुष मंडळी जे आहेत ना ते बाहेरचे कामं करू शकतात, ठराविक घरचे कामं करू शकतात, पण महिला ज्या आहेत बाहेरचं करून, घरचं करून, घरचे सगळे इतर कामं असतील ना, इलेक्ट्रिकल असतील, टीव्ही खराब झाला असेल, टीव्हीला काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, मीटरला काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, हे सगळं महिला करू शकते. आणि मंडळी मीटरवरून आठवलं बर का, तर सध्या स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात अचानक वाढ झाल्याची तक्रार आपल्या महाराष्ट्र राज्यातील हजारो ग्राहकांनी केली आहे बर का. तसंच स्मार्ट मीटरला विरोधही केला जातोय, मात्र स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढत नसून हीट वेव्हमुळे वाढल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं आहे. तर मंडळी अशा प्रकारे ज्यांची त्यांची म्हणजे बऱ्याच जणांची तक्रार होती की स्मार्ट मीटरमुळे जे वीज बिल आहे ते वाढतं आहे, तर तसं होत नाहीये, हीट वेव्हमुळे वीज बिल वाढते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणत आहेत. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा नगरचा अंतरंग. मध्ये मी आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 10:15 झालेत आणि मंडळी, आपल्या देशातील 2000+ अधिक सामाजिक संस्थांना आधार देणाऱ्या केअरिंग फ्रेंड्स नेटवर्कचे संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसेवक रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचं शुक्रवारी मुंबईत निधन झालंय आणि ते 89 वर्षाचे होते. तर मंडळी, आज आपल्यातून एक महत्वाची व्यक्ती गमावण्यात आली आहे. कारण काय असतं ना, काही व्यक्ती जे असतात ते फक्त समाजासाठी जगतात आणि त्यातीलच एक हे व्यक्तिमत्व होतं रमेशभाई यांचं, की जे फक्त समाजासाठी, समाजातल्या ज्या गोष्टी आहेत सुधरवायच्या असतात किंवा समाजात जे मागे राहिलेले लोक आहेत त्यांच्यासाठी काम करणारे हे, आणि आज आपल्या मध्ये नाही राहिलेत. कालच त्यांचं निधन झालंय. रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचं मी त्यांना अभिवादन करते. आणि जरी ते आपल्यात नसले तरी पण त्यांचं काम, त्यांनी केलेले समाजासाठीचे प्रयत्न हे नेहमी आपल्यासोबत असतील. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: छान असं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे. सकाळचे 10:28 झालेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे तुम्हाला माहितीये का, केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत ना मंजूर करण्यात आलेल्या योजनेचा आपल्या संगमनेर तालुक्यात बोजबारा उडवला गेलाय. बर का, तालुक्यातील ना 144 गावांपैकी 72 गावांसाठी सुमारे 143 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत केवळ 25 योजना पूर्ण झाल्या असून उर्वरित 47 योजना अपूर्ण आहेत. त्यामुळे जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीचा तालुक्यात फज्जा उडाला आहे. तर म्हणजे अशा प्रकारे संगमनेरमध्ये जलजीवन मिशनला ब्रेक झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. आणि आपल्याकडे असंच होतं का होतं मला माहित नाही, पण आपल्याकडनं बऱ्याच योजना येतात पण मध्येच थांबतात, मध्येच ब्रेक मिळतो, मध्येच काहीतरी अडचणी येतात आणि मग त्या तिथेच थांबल्या जातात किंवा त्यांचं काम तिथेच अडून पडतं. तर अशा गोष्टी घडाव्यात का, म्हणजे आपण काही प्री प्लॅनिंग करत नाही का, आणि केलं तर कसं करतो, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्याकडे आहे. तर म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, या योजनांबद्दल तुम्हाला काय वाटतंय, नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकित रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझे नाव डॉक्टर भगवान कराळे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वाव मस्तच. जोधा अकबर या चित्रपटातील जश्न ए बहार आहे, छानसं गाणं एन्जॉय केलेलं आहे. आणि मला ना पर्सनली हे गाणं खूप आवडतं. आणि जेव्हा असं डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं किंवा असं वाटतं की नाही आता फक्त शांत राहण्याची गरज आहे, काही बोलायला नको, काही ऐकायला नको, तेव्हा फक्त हे गाणं ऐकावं असं वाटतं. आणि या गाण्यावरचं हे वेगळं प्रेम माझं कायम राहणार आहे. तुम्हाला असं कोणतं गाणं आवडतं की जे असं वाटतं की खूप डिस्टर्ब असाल आणि आता कोणाला बोलायची किंवा कोणाचं ऐकण्याची किंवा कोणाला सांगण्याची गरज नकोय, नाही मला कोणाला बोलायचं असं वाटतं तेव्हा ऐकता, हे गाणं मला नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. आणि मंडईया आपल्या अहिल्यानगरमध्ये ना महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकानं सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड, पारिजात चौक, एकविरा चौक ते यशोदानगर तसंच प्रोफेसर चौक येथील जॉगिंग ट्रॅक परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. आणि या मोहिमेत टपऱ्या, शेड तसंच अनधिकृत फ्लेक्स बोर्ड हटवण्यात आलेत. सावेडी उपनगरातील अतिक्रमणांविषयी महापालिकेच्या प्रभाग समितीकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. आणि तसंच रस्त्याच्या कडेलाच अनेक जण वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीनं टपऱ्या मांडून व्यवसाय करीत असल्याचीही तक्रार केल्या होत्या. त्यामुळे हा अतिक्रमण हटाव मोहीम करण्यात आलेली आहे. मंडई बऱ्याचदा आपल्याकडे ना असं होतं, आपल्याला वारंवार या सूचना द्याव्या लागतात तरी पण अतिक्रमण पुन्हा तसंच होत आहे. पण फक्त सूचना देऊन फक्त अतिक्रमण हटवून चालणार नाही, तर त्या ज्या टपऱ्या आहेत तिथे जे व्यवसाय करतात त्यांना योग्य ती जागा मिळणं देखील महत्त्वाचं आहे. त्यांना योग्य ती जागा मिळावी अशा त्यांच्या अपेक्षा असतात. आणि जे हे टपऱ्या चालवतात, जे असे बिझनेस करतात, त्यांनी ही काळजी घ्यावी, कारण या अतिक्रमणामुळे गाड्यांना जागा नसते, गाड्या पायी चालणाऱ्यांना देखील जागा नसते. तर ही सगळी काळजी घेऊनच आपण सगळ्यांनी काम करायला हवं. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर, लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत. दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आपला अहिल्यानगर पुणे दरम्यान नियमित शटल रेल्वे सेवा तातडीनं सुरू करावी. नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा रद्द झालेला परवाना पुन्हा बहाल करून बँकेचं कामकाज पूर्ववत सुरू करण्यात यावं. या दोन प्रमुख मागण्यांसाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या संयुक्त विद्यमानं रविवारी म्हणजेच 19 तारखेला सकाळी 10 वाजता दिल्ली गेट इथं आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बरं का, म्हणजे पुढच्या रविवारी हे आंदोलन होणार आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आता म्हणजे अनेक मागण्या असतात आणि तशातच एक दोन मागण्या अजून आहेत. त्या मागण्यांसाठी आता 19 तारखेला पुढील रविवारी आंदोलन होणार आहे. म्हणजे आज आपण खूप साऱ्या गप्पा मारल्यात, मात्र आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. खरं म्हणजे तुमचा निरोप घ्यावासा वाटत नाही, पण ठीक आहे, पुन्हा भेटायचं असतं. पुन्हा खूप साऱ्या नवीन गप्पा घेऊन मी येतच असते. भेटूयात सोमवारी सकाळी 7 वाजता नगरचं अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये. आणि आता थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता आपली लाडकी मैत्रीण आरजे ऋतू येणार आहे गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये तुम्हाला भेटायला. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आज आपण बोलणार आहोत एका अशा शिदोरीबद्दल जी कधीच संपत नाही आणि ती म्हणजे आजीची शिदोरी। आजी म्हणजे अनुभवाचा खजिना, प्रेमाची सावली आणि संस्कारांची शाळा। तिच्या गोष्टी, तिचे घरगुती उपाय, तिचे स्वयंपाकातील गुपित आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, हीच तिची खरी शिदोरी। लहानपणी आजी सांगायची, अन्नाचा आदर करा, वेळेची किंमत ओळखा आणि माणुसकी जपा। त्यावेळी कदाचित या गोष्टी साध्या वाटायच्या, पण आयुष्य पुढे जात आहे तसं त्याचं अधिक महत्व जाणवतंय। आजीच्या हातची भाकरी, लोणचं, लाडू किंवा पिठलं भाकरी यांची चव आजही मनात ताजीच आहे। पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तिने दिलेली जीवनमूल्य। संकटामध्ये धीर न सोडणं, कष्टाची लाज न बाळगणं, समाधानात आनंद शोधणं आणि नाती जपणं, हीच तिची खरी शिदोरी। आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आधुनिकतेकडे वाटचाल करतोय, पण आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि मूल्यांची शिदोरी सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि ती तितकीच जपली पाहिजे, कारण हीच शिदोरी आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आपल्याला योग्य दिशा दाखवत असते। त्यामुळेच मंडळी, आपल्या आजी आजोबांकडं असलेल्या अनुभवांची शिदोरी कोणत्याही पुस्तकात मिळत नाहीये। पुन्हा भेटूया अशाच हटके विषयासह। तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर। संपर्क क्रमांक 90113652500। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या पारंपरिक खाद्य संस्कृतीतील एक अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी पेय, ते म्हणजे आंबील. ज्वारी, बाजरी किंवा नाचणीच्या पिठापासून तयार होणारी ही आंबील चवीला इतकी भारी आणि पचायला हलकी आहे ना, आणि त्याचसोबत शरीराला सुद्धा थंडावा देणारी आहे. विशेषतः पावसाळा आणि उन्हाळ्यामध्ये आंबीलचा आहारामध्ये समावेश करणं अत्यंत फायदेशीर आहे. चला तर मग पाहूयात ही आंबील बनवण्याची अगदी सोपी पद्धत. सर्वप्रथम 4 चमचे ज्वारीचे पीठ अर्धा कप पाण्यामध्ये गुठळ्या न राहता असे कालवून घ्या. एका भांड्यामध्ये 2 कप पाणी उकळायला ठेवा आणि पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये हे पिठाचे मिश्रण घाला आणि सतत ढवळत 8 ते 10 मिनिट शिजवा. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये 1 कप ताक आणि चवीनुसार मीठ घाला. आता फोडणीसाठी एका छोट्या कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करा आणि त्यामध्ये जिरे, चिमूटभर हिंग, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून ही मस्तपैकी आंबीलवरती ही फोडणी मिसळा. वरून थोडीशी कोथिंबीर घातली की ही पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी आंबील तयार. आंबीलमध्ये कसं आहे सख्यांनो, कॅल्शियम, फायबर आणि अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते, शरीराला ऊर्जा मिळते आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखं राहतं. तर श्रोते हो, आपल्या पारंपरिक पदार्थांना पुन्हा एकदा आपल्या स्वयंपाकघरामध्ये स्थान द्या आणि आरोग्यदायी जीवनशैलीची सुरुवात करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त विषयासह. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, गर्भसंस्कार म्हणजे गर्भातील बाळाच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक विकासासाठी आईने घेतलेली सकारात्मक काळजी. गर्भावस्थेत आईचे विचार, आहार, वागणूक आणि तिचे वातावरण यांचा बाळावरती परिणाम होत असल्याचं मानलं जातं. या काळामध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, आनंदी वातावरण आणि सकारात्मक विचार यांना विशेष महत्व आहे. आवडते पुस्तकं वाचणं, मधुर संगीत ऐकणं, प्रार्थना किंवा ध्यान करणं यामुळे आईला मानसिक शांतता मिळते, ज्याचा सकारात्मक प्रभाव बाळावरती सुद्धा पडत असतो. म्हणूनच मंडळी, गर्भसंस्कार म्हणजे केवळ काही विधी नव्हे तर निरोगी आणि आनंदी मातृत्वाचा एक सुंदर प्रवास आहे. तर हा प्रवास तुम्ही आनंदानं जगा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज सोशल मीडियाचा वापर आपण सगळेच करतोय बरं का, पण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या एक भयंकर प्रकार समोर येतोय आणि तो म्हणजे ऑनलाईन ब्लॅकमेलिंग किंवा सेक्सटॉर्शन. आज या विषयावरती बोलणं फार गरजेचं आहे कारण अनेक तरुण तरुणी आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा नकळत या जाळ्यामध्ये अडकत चाललेले आहेत. याची सुरुवात अगदी साधी असते. फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवरती एखाद्या अनोळखी अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट येते. थोडीशी मैत्री वाढवून समोरची व्यक्ती अचानक व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करते आणि कॉल उचलला की समोर अश्लील चाळी सुरू असतात आणि आपल्या नकळत आपल्या चेहऱ्यासह स्क्रीन रेकॉर्डिंग केलं जातं. बऱ्याचदा आपला साधा चेहरा आणि दुसरा एखादा अश्लील व्हिडिओ एकत्र मार्फ करून एखादा खोटा व्हिडिओ बनवला जातो आणि मग सुरू होतो ब्लॅकमेलिंगचा खेळ. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना पाठवू किंवा युट्यूबवरती टाकू अशी धमकी देऊन लाखो रुपयांची मागणी केली जाते. श्रोते हो, अशा वेळी अनेक जण भीतीनं आणि समाजामध्ये बदनामी होईल या भीतीनं सुद्धा सायबर गुन्हेगारांना पैसे देत राहतात किंवा टोकाचं पाऊल उचलतात. पण आज मी तुम्हाला सांगते की अजिबात घाबरू नका. जर असा प्रसंग आलाच ना तर सगळ्यात आधी त्या ब्लॅकमेलरला एकही रुपया देऊ नका, कारण तुम्ही एकदा पैसे दिले की ते वारंवार पैशाची मागणी करतच राहणार. तत्काळ त्या व्यक्तीचे चॅट स्क्रीनशॉट पुराव्यासाठी सेव्ह करा आणि तो नंबर ब्लॉक करून टाका. तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स काही दिवसांसाठी डीऍक्टिव्हेट करा जेणेकरून ते तुमच्या फ्रेंड्स लिस्टपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनामध्ये कोणतीही भीती न ठेवता घरच्यांना किंवा मित्रांना विश्वासात घ्या. सायबर गुन्हेगार फक्त तुमच्या भीतीचा फायदा घेत असतात. अशा ऑनलाईन फ्रॉडची तक्रार तुम्ही घर बसल्या सरकारी वेबसाईट्सवरती करू शकता किंवा 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून मदत सुद्धा मागू शकता. तुमची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. जाता जाता मी एवढंच म्हणेल मंडळी, अनोळखी लोकांचे व्हिडिओ कॉल्स अजिबात स्वीकारू नका आणि सोशल मीडियावरती सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मुझे आज भी पसंद है वो रात का आलम, आसमान से बरसती हल्की ओस की बूंदे, हाथ में चाय का प्याला, चारों तरफ सिर्फ सन्नाटा, हल्की धुन में बजता रेडियो और हमारा पसंदीदा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखीनो, रात्रीचे 12-1 वाजलेत, घरातली सगळी आवरावर झालीय, बेडवरती आडवं तर झालोयत पण डोळ्यातली झोप कुठेतरी गायब झालीय, असं तुमच्या सोबत कधी होतंय का? अगदी डावं उजवं कूस बदलत रात्र निघून जाते आणि कधी सकाळ होते हे कळतच नाही आणि आपण झोपत मात्र नाही. सध्या महिलांमध्ये झोपेच्या तक्रारी समस्या खूप मोठ्या प्रमाणावरती वाढते आहेत आणि आज याच विषयावरती आपण गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. एका बाजूला घर, मुलांचा अभ्यास, ऑफिसची धावपळ आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाची काळजी, या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. पण या अपुऱ्या झोपेची कारणं काय माहित आहेत? पहिलं कारण म्हणजे शारीरिक बदल, मासिक पाळी, गरोदरपण आणि वयाच्या 40 नंतर येणारा मेनोपॉज. या सगळ्या टप्प्यांवरती शरीरामध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे महिलांची झोप सगळ्यात आधी विस्कळीत होते. दुसरं कारण म्हणजे मानसिक ताण. दिवसभर डोक्यात चाललेली विचारांची चक्र रात्री बेडवर गेल्यावरती अधिक वेगानं फिरू लागतात. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री झोपताना ताण कमी करण्यासाठी हातामध्ये घेतला जाणारा मोबाईल, तो स्क्रीन टाईम आपली उरलेली झोप सुद्धा पळवून लावतो. अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड होणं, दिवसभर थकवा जाणवणं, वजनाचा त्रास होणं किंवा थायरॉइड, ब्लड प्रेशर सारखे आजार बळावणं अशा समस्या सुरू होतात. पण सखीनो, यावरती आपणच काही साधे उपाय करू शकतो. सगळ्यात आधी रात्री झोपण्याच्या किमान अर्धा ते एक तास आधी मोबाईल, टीव्ही, स्क्रीन पूर्णपणे बंद करा. दुसरी गोष्ट, झोपण्याची आणि उठण्याची एक वेळ निश्चित ठेवा, जेणेकरून शरीराला त्याची सवय होईल. रात्री हलकं जेवण घ्या आणि झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिणं पूर्णपणे टाळा. रात्री झोपताना मन शांत करण्यासाठी हलकंसं संगीत ऐका किंवा एखादं छानपैकी पुस्तक वाचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवसभरामध्ये स्वतःसाठी किमान 15 काढून प्राणायाम किंवा ध्यान करा, ज्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. सखीनो, कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या शरीराला विश्रांती देणं फार गरजेचं आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा या गोष्टी नक्कीच अवलंबवा आणि छानपैकी निरोगी राहा, हसत राहा, टेन्शन मुक्त राहा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा गोष्टी तुमच्या आमच्या। हा शो सुरू आहे आपला आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकार चौकामध्ये रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि तो मोठ्या वर्दळीचा रस्ता असल्यानं तिथल्या नागरिकांशी आपण संवाद साधलेला आहे। तर त्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण आज ऐकणार आहोत आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून। त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागत आहे, तर हे आज आपण जाणून घेऊयात।
3: पूर्ण खराब आहे, लय ट्रॅफिक जाम, दिवसभर जाम राहत।
2: पावसाळ्यामध्ये यांनी रस्त्याच्या कामाची सुरुवात केली, तर ते योग्य आहे का?
3: नाही नाही, ते योग्य नाही, ते चुकीचं आहे ते फार।
2: तुम्ही काय व्यवसाय करता सध्या?
3: आम्ही गाड्या चालवतो मॅडम। शासनाने याच्या अगोदरच काम करायला पाहिजे होतं उन्हाळ्यामध्ये, पण पाणकाळ्यात नाही करायला पाहिजे। पाणकाळ्यात अडचणी वाढल्या उलट्या आणि काम होईना नेनमध्ये।
2: तुम्ही कुठे राहता?
3: आम्ही रावरीला राहतो मॅडम।
2: हा, आणि ज्या ठिकाणी तुम्ही राहतायत तर तिथे पाण्याची व्यवस्था किंवा जे पाणी ओसरण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे का?
3: नाही नाही, काहीच नाही, काहीच नाही, काय जसं आहे तसं जे फक्त कागदपत्री मॅडम, तसं काहीच नाही। ऑलरेडी जर पाहिलं तर काहीच नाही, कागदपत्री फक्त, काहीच विषय नाही। आणि शासनाने हे लक्ष स्वतः घालायला पाहिजे, अधिकारी स्वतः येऊन पाहायला पाहिजे, पण अधिकारी येत नाही। हे मधलेच पैसे पाणी घेऊन दाबादाबी करते, हे मी चुकीचं आहे।
2: जे वाहन चालक आहात किंवा जे रिक्षा चालक आहेत त्यांना मोस्टली खूप जास्त या गोष्टीला सामोरं जावं लागतं। आणि आता जो पत्रकार चौक आहे, खरं म्हणलं तर हा कॉलेजचा एरिया, तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी किती घातक
3: असतो? घातक म्हणजे जीवावर धोक्यात घेऊन चालावं लागतं, ट्रॅफिकची अशी परिस्थिती। परत हे आरटीओ विनाकारण तकलीफ देतो, आरटीओ विनाकारण नसताना ताण देतो। हा, आरटीओ आरटीओ जास्त ताण देतो नसताना गाड्या, त्याच्यामुळं पळापळीमुळं मुलं धोक्यात जीवे। परवाना असून सुद्धा विनाकारण तकलीफ आहे, पैसे घेऊ घेण्यासाठी हप्ते। सामान्य माणसं जे पुरेपूर हले, काहीच त्याच्यात काही कोणी शासनाचा माणूस देखरेख नाही, काही नाही, काही नाही, सगळं अंदाधुंदी कारभार चालू मॅडम।
2: आणि आता पावसाळा नुकताच सुरू झालाय, तर हे हाल आहेत। आणि आता पुढे अजून चार महिने
3: चालू व्हायचा आहे पाऊस, तर आज सुरुवात आहे। सुरुवातीला इतके आले तर जर ज्यादा कमी पाऊस झाला तर माणसं निघणं मुश्किल। आणि सामान्य माणसं मग अनेक कामं असतात, मुलांचे दवाखान्याचे याचे त्याचे, याचं सगळं सामोरं जाऊन करणं सोपं खेळ नाही मॅडम।
2: आजकाल असं झालंय की एकदा घराबाहेर पडलेला माणूस परत रिटर्न येतोय की नाही माहीत
3: नाही, नाही त्याची गॅरंटीच नाही मॅडम। अशी परिस्थिती असल्यावर काय येणार आहे? रोडच्या गड्ड्यामुळं खड्ड्यामुळं पाणी भरलं दिसत नाही, माणूस चालतो माणसाची शुभाना मागच्या गाडीवाल्याला कळत नाही, पुढच्याला कळत नाही, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट झाल्यावर कधी कधी जागेवर दगावले जाते माणूस। आणि शासन काही देत नाही त्याला, वाटत लढा चालू द्या चालू द्या, चक्रा घालून मारतात, काहीच नाही। शासनाचं काहीच काम नाही, शासन लक्षच देत नाही। जे दिलं तरी ते मधले लोक त्यांच्या पोतर जाऊ देत नाही, असं मेन कारण आहे। शासनाचे पण डोळे उघडायला पाहिजे, आपण त्यांना 5 वर्ष निवडून देतो, ते मतदारसंघ आहे हक्काचे, पण मग काय करतात हे काहीच व्यवस्था नाही।
2: तुम्ही सांगितलं तेवढी महत्वपूर्ण माहिती, खरंच थँक्यू सो मच। आणि आता तुम्ही सुद्धा वाहन चालवताना सावकाश चालवा,
3: फार तकलीफ आहे दिवसभरात, लई वैताग आहे। आणि या पावसाच्या गड्ड्यामुळे त्याच्यामुळे गाड्यांची तूटताट, नुकसान, कमाई तर कमी पण नुकसान ज्यादा आहे मॅडम।
2: पण आता तुम्ही सुद्धा, आता आपण आवाहन तर करत आहोत पण तुम्ही सुद्धा आता काळजी घ्या, कारण कसं आहे की तुम्ही जे पुरुष मंडळी आहे ते घराचा पाया असते की बाबा ते जर व्यवस्थित असतील तर त्यांचं कुटुंब चालत असतं, तर तुम्ही पण व्यवस्थित राहा।
3: नाही नाही मॅडम, व्यवस्थित आमची मुलाखत पोहोचवा तेवढी।
2: थँक्यू सो मच।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा गोष्टी तुमच्या, आमचा हा शो सुरू आहे आपला आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकार चौकामध्ये रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि तो मोठा वर्दळीचा रस्ता असल्यानं तिथल्या नागरिकांशी आपण संवाद साधलेला आहे. तर त्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण आज ऐकणार आहोत आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागत आहे, तर हे आज आपण जाणून घेऊयात. सर, आपलं नाव?
1: आदिनाथ रामदास मांदुले.
0: तुम्ही याच एरियामध्ये राहता पत्रकार चौकामध्ये की दुसरीकडे राहता तुम्ही?
1: दुसरीकडे राहतो, निंबळक मध्ये.
0: तो आपण इथे आलो आहोत, आपण पाहतोय की सध्या ट्रॅफिक जाम वगैरे झालेला आहे आणि या चौकामध्ये सध्या रस्त्याचं काम सुरू आहे. तर मग आता तुम्हाला लोकांना अडचणी काय काय येतील असं वाटतं?
1: आता रस्त्यात लोकांना गाड्या जास्त झाल्यामुळे रस्त्याला जाणे येण्यासाठी अडचण होते.
0: आणि आता पावसाळा पण सुरू होईल, तर त्या दरम्यान इथं काही ऍक्सिडेंट वगैरे होण्याची शक्यता आहे?
1: ऍक्सिडेंट होण्याची शक्यता भरपूर आहे, भरपूर ऍक्सिडेंट होतात, रोज ऍक्सिडेंट होतात. ते उन्हाळ्यात काम करायला पाहिजे होतं, पावसाळ्यात नव्हतं करायला पाहिजे. उन्हाळ्यात म्हणजे काम योग्य झालं असतं ते.
0: तर तुम्ही शासनाला काय आव्हान करू शकाल?
1: शासनाने रस्ते उन्हाळ्यात केले पाहिजे, पावसाळ्यात नाही केले पाहिजे.
0: थँक्यू सो मच सर, थँक्यू.
2: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबर ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा गोष्टी तुमच्या. आमचा हा शो सुरू आहे आपला आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकार चौकामध्ये रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि तो मोठा वर्दळीचा रस्ता असल्यानं तिथल्या नागरिकांशी आपण संवाद साधलेला आहे. तर त्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण आज ऐकणार आहोत आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागत आहे, तर हे आज आपण जाणून घेऊयात.
1: आता येतात आता आमचे नाही का एक दोन जणांना आम्ही खड्ड्यामुळे हे झालं नाही का, मम्मी पण पडले हे झाले म्हणलं झालं ठीक आहे नाही का, पण हे आता हे असं करतात त्याच्यामुळे जरा तकलीफ होते.
2: उन्हाळ्यामध्ये
1: सुरू करायला होत आहे आणि आता हे पाऊस पण हे पण दोन्ही पण संगती पब्लिकला त्रास होतो माहितीये, त्याच्यामुळे जरा अशी दक्षता घ्यावं नाही का.
0: नक्कीच. आणि तुम्ही राहता कुठे?
1: इथे केडगाव मध्ये राहते.
3: सध्या कॉलेज करते.
2: कोणतं कॉलेज?
3: न्यूआर्ट्स पारनेर.
2: न्यूआर्ट्स पारनेर,
0: ओके. आणि आता तुम्ही इथे डेलीचा रूट आहे का?
3: डेलीचाच आहे. आता सध्या काम आहे ना म्हणून इकडे आलो होतो.
2: अच्छा. आणि डेलीच्या रूटला सुद्धा मग हे अडचणींना सामोरं
3: जावंच लागतं. हा.
2: आणि तुम्हाला काय वाटतं की शासनाने काय उपाययोजना केल्या पाहिजे?
1: आता काय सांगणार आहे ना,
4: रोड नीट केला पाहिजे व्यवस्थित. रोडला माणूस येत जात पडतात, हे असे खड्डे म्हटल्यावर पावसाने पडून जातात लोक. कुत्रा आडवं येतं किंवा खड्ड्यात असलं तर माणूस पडतो, समजत नाहीये पाणी असल्यावर. किंवा घाई घाई चलत असलं तर गाडी स्लिप होते. हाय काय नाही, आत्ता इतक्यात आम्ही येता येताच आहे ना अशी गाडीवाली होता बाजूला सरकला, त्याच्याकडून गाडी आली ह्याच्याकडून गाडी आली, दोघं धडकले तर लागलं ना खूप त्यांना खड्ड्यामुळे प्रॉब्लेम होतो ना.
0: नक्कीच. आणि हा डेली वाहतुकीचा रस्ता आहे,
4: त्यामुळे जावंच लागतं यावंच लागतं ना, त्याच्यामुळे मग हे रोडची तर व्यवस्था केलीच पाहिजे.
2: नक्कीच.
5: नमस्कार, माझे नाव गौरी बेल्ले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा गोष्टी तुमच्या आमचा हा शो सुरू आहे आपला आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकार चौकामध्ये रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि तो मोठा वर्दळीचा रस्ता असल्यानं तिथल्या नागरिकांशी आपण संवाद साधलेला आहे. तर त्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण आज ऐकणार आहोत आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागत आहे, तर हे आज आपण जाणून घेऊयात. तर मंडळी, आपल्या सोबत आता नाशिकहून आलेले काही मंडळी आहेत, नागरिक आहेत, आणि त्यांना इथून प्रवास करताना कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय, तर या बाबतीत आपण थोडंसं जाणून घेऊयात. सर, आपलं नाव?
1: माझं नाव दिनेश सूर्यवंशी, नाशिकचा आहे मी. इथं सिव्हिल हॉस्पिटलला आलो होतो कामानिमित्त. सगळे ट्रॅव्हलने उतरल्याबरोबर हे जे काही नियोजन आहे इथे, इथे त्यांनी ट्रॅफिक पोलीस वगैरे ठेवले, पण ते काही जागेवरती दिसत नाही आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकला भरपूर अडचण येते. नियोजन पद्धतीने केलं पाहिजे, कुठे काय काम चालू आहे त्याप्रमाणे लोक ठेवून व्यवस्थित वाहतूक सुरळीत केली पाहिजे, या हिशोबाने ते केलं पाहिजे. आजूबाजूचा परिसरसुद्धा पाणी साचून खराब झाला आहे, त्याच्यामुळे तिथं पण दुर्लक्ष केलेलं आहे, थोडंसं लक्ष दिलं पाहिजे त्याच्याकडे असं मला वाटतं.
0: पण आता ऐन पावसाळ्यामध्ये केलंय, तर मग आता नागरिकांना काय अडचणींना सामोरं जावं लागेल?
1: इथं साहजिकच आहे, आजूबाजूला पाण्याची विल्हेवाट लागत नाही, पाणीमुळे दुर्गंधी आणि डास मच्छर तयार होतील आणि नागरिकांच्या प्रकृतीला हे धोकेदायक आहे. सकाळी पण पाहिलं आम्ही, आजूबाजूला भरपूर दुर्गंध झालेली आहे. हे ट्रॅफिकमुळे आणि इकडे जे नवीन खोदकाम केलेलं आहे त्याच्यामुळे पाण्याची विल्हेवाट लागत नाही, अजून पण ओलावा आहे आजूबाजूला.
2: मी आता सकाळी आले ना, उतरले बसने, तर पाहिलं दोन कुत्रे मिळेल. पहिले एकावरून गाडी कंटिन्यू जात होत्या आणि एक कुत्रा इथं अक्षरशः मेलेला तिथं पडलेला आहे. अजूनही असं इतका वास येत होता तिकडून जाताना, पण त्या गैरसोय पाहायला गेली नाही त्या कुत्र्याची, पण तो मेल्यानंतर
1: गेले. तर अहमदनगर जिल्हा एवढा मोठा आहे, पण इथलं या हिशोबाने स्वच्छता आणि हे नियोजन केलं पाहिजे. एवढ्या मोठ्या जिल्ह्याच्या हिशोबाने तेवढं मोठं नियोजन पण पाहिजे.
0: जर बाहेरून येणाऱ्या नागरिकांना त्रास होत असेल, तर नक्कीच हे गोष्ट शासनापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि आता तुम्ही पाहत असाल की हे पाठीमागेचं कॉलेज आहे आणि कॉलेजच्या समोरच इथे आपल्या रोडचं काम सुरू आहे, तर विद्यार्थ्यांना कोणकोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागू शकतं असं वाटतंय तुम्हाला?
1: ट्रॅफिकमुळे त्यांना टायमावर तिथे अटेंड करत असतील की नाही करत असतील तो पण एक प्रश्न आहे सकाळचा. ट्रॅफिकमुळे ते टायमावरती पोहोचत असतील की नाही हा पण मोठा प्रश्न आहे तिथे. हां, ते बघितलं पाहिजे तिथं, ते एक दोन जण ठेवले पाहिजे. सिग्नलची पण गरज आहे, आता ते केलेलं दिसतंय पण मग तो ॲक्टिवेट नाही आहे अजून. काम चालू असताना तो पण ॲक्टिवेट पाहिजे ना. तिथं माणसांनी तर सिग्नल दोघांपैकी काहीतरी एक जण पाहिजे, एक माणूस उभं राहून सगळीकडे नाही हँडल करू शकत.
0: तर तुम्ही खरंच खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलीत आम्हाला. आणि नक्कीच जे येणारे नागरिक आहेत आपल्या नगरमध्ये, आमच्या नगरमध्ये, तर आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की तुम्हाला आणि तुमच्यासारख्या इतर जे पर्यटक असतील किंवा बाहेरून येणारे लोक असतील त्यांना त्रास होणार नाही. तर तुम्ही प्रतिक्रिया दिल्यात, थँक्यू सो मच सर. मंडळी, आत्ताच आपण पत्रकार चौकामध्ये ज्या रस्त्याचं काम सुरू आहे त्याबद्दल नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया ऐकल्या, त्यांचं म्हणणं ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मंडळी आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नवीन नवीन गोष्टींसोबत, नवनवीन अशा हटके विषयांसोबत. तर मंडळी आता थोड्याच वेळात आर्ज वैशाली स्नेहवार्ता हा शो घेऊन येते तुम्हाला भेटायला. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस स्नेहाली परिवारासाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि भावनांनी भरलेला आहे, कारण आज आपल्या स्नेहालय संस्थेच्या आदरणीय हितचिंतिका, प्रेमळ व्यक्तिमत्व आणि स्नेहालयाच्या प्रत्येक उपक्रमाला कायम मायेची साथ देणाऱ्या रजनी दलीचंद्र मेहता यांचा आज वाढदिवस आहे। रजनीताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने उजळून निघो, उत्तम आरोग्य, भरभराट, समाज धान आणि अखंड सुख तुमच्या वाटेला यावं। तुम्ही असेच प्रेम, आपुलकी आणि प्रेमाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पसरत राहा, हीच ईश्वरचरणी मनपूर्वक प्रार्थना। रेडिओ नगर 90.4 एफएम च्या संपूर्ण टीम कडून आणि संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आणि मंडळी, वाढदिवस म्हटलं की आपल्या आवडीचं गाणं असतं, पण काही व्यक्तींची आवड ही केवळ गाण्यापुरती मर्यादित नसते, ती जीवनाला दिशा देणाऱ्या विचारांशी जोडलेली असते। आज रजनीताईंच्या आवडीची आपल्या प्रत्येकाला मनाला स्पर्श करणारी, माणुसकीचा खरा अर्थ सांगणारी आणि जीवनातील सत्याची जाणीव करून देणारी एक अतिशय सुंदर प्रार्थना आपण ऐकणार आहोत। या प्रार्थनेचं नाव आहे हीच आमची प्रार्थना। चला तर मग ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस स्नेहाली परिवारासाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि भावनांनी भरलेला आहे. कारण आज आपल्या स्नेहालय संस्थेच्या आदरणीय हितचिंतिका, प्रेमळ व्यक्तिमत्व आणि स्नेहालयाच्या प्रत्येक उपक्रमाला कायम मायेची साथ देणाऱ्या रजनी दलीचंद्र मेहता यांचा आज वाढदिवस आहे. रजनीताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने उजळून निघो. उत्तम आरोग्य, भरभराट, समाज धान आणि अखंड सुख तुमच्या वाटेला यावं. तुम्ही असेच प्रेम, आपुलकी आणि प्रेमाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पसरत राहा, हीच ईश्वरचरणी मनपूर्वक प्रार्थना. रेडिओ नगर 90.4 FM च्या संपूर्ण टीम कडून आणि संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि मंडळी, वाढदिवस म्हटलं की आपल्या आवडीचं गाणं असतं, पण काही व्यक्तींची आवड ही केवळ गाण्यापुरती मर्यादित नसते, ती जीवनाला दिशा देणाऱ्या विचारांशी जोडलेली असते. आज रजनीताईंच्या आवडीची आपल्या प्रत्येकाला मनाला स्पर्श करणारी, माणुसकीचा खरा अर्थ सांगणारी आणि जीवनातील सत्याची जाणीव करून देणारी एक अतिशय सुंदर प्रार्थना आपण ऐकणार आहोत. या प्रार्थनेचं नाव आहे हीच आमची प्रार्थना. चला तर मग ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी मलाला डे हा एक उपक्रम राबवण्यात येत आहे. मंडळी 12 जुलै मलाला डे शिक्षणाचा हक्क, मुलींचे सक्षमीकरण आणि स्वप्नांना नवी दिशा देणारा विशेष दिवस, नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या यांच्या प्रेरणादायी कार्याच्या सन्मानार्थ हा दिवस जगभरात साजरा केला जातो. प्रत्येक मुलीला शिक्षणाचा समान हक्क मिळायलाच पाहिजे हा त्यांचा संदेश आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. याच निमित्ताने आज आपल्या सोबत आहे स्नेहालय बालभवनच्या केंद्र समन्वयिका रजिया दफेदार. बालभवन मध्ये मलाला डे कशा प्रकारे साजरा केला जाणार आहे, मुलांना कोणते उपक्रम अनुभवायला मिळणार आहेत आणि या दिवसाचे महत्व काय आहे याविषयीच आपल्याला त्या थोडक्यात ऐकवत आहे, ते आपण ऐकूया.
1: नमस्कार मॅडम,
2: मी रजिया दफेदार, मलाला युसुफझाई बालभवन मुकुंदनगर येथे केंद्र समन्वयक म्हणून काम पाहते. मी मलाला डे उत्साह साजरा करणार आहे त्यासाठी थोडीशी आपणास माहिती देते. स्नेहालय संचालित मलाला युसुफझाई बालभवन मुकुंदनगर येथे मलाला डे उत्साहपूर्ण साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या आयशा शेख आणि अमरीन शेख या उपस्थित राहणार आहे. यावेळी विद्यार्थी मलाला युसुफझाई यांच्या जीवन कार्यावर आधारित माहिती सादर करणार आहेत. त्यानंतर मुलींच्या शिक्षणाचे महत्व आणि शिक्षणाचा हक्क या विषयावर प्रेरणादायी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मलालाच्या जीवनावर आधारित छोटीशी नाटिका सादर करणार आहोत. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व, आत्मविश्वास आणि समाजाप्रती जबाबदारी यावर मार्गदर्शन करण्यास सांगणार आहोत. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुलींच्या शिक्षणाचे महत्व, धैर्य, चिकाटी आणि स्वप्ने पूर्ण करण्याची प्रेरणादायक हा उपक्रम घेण्यात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवावस्थेतील पालक, बालभवनातील सर्व कर्मचारी व सर्व विद्यार्थी सक्रियपणे सहभाग घेणार आहेत. धन्यवाद.
1: थँक्यू मॅडम.
0: मंडळी आत्ताच आपल्या सोबत होत्या स्नेहालय संचलित मलाला बालभवन मधील केंद्र समन्वयिका रजिया दफेदार. त्या कशा प्रकारे आपल्या मलाला बालभवन मध्ये मलाला डे सेलिब्रेशन करणार आहेत त्याविषयीची त्यांनी थोडक्यात माहिती आपल्याला ऐकवली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: कभी हंसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बाखुदी फरमाता है, रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है. सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी मलाला डे हा एक उपक्रम राबवण्यात येत आहे. मंडळी 12 जुलै मलाला डे शिक्षणाचा हक्क, मुलींचे सक्षमीकरण आणि स्वप्नांना नवी दिशा देणारा विशेष दिवस, नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या यांच्या प्रेरणादायी कार्याच्या सन्मानार्थ हा दिवस जगभरात साजरा केला जातो. प्रत्येक मुलीला शिक्षणाचा समान हक्क मिळायलाच पाहिजे हा त्यांचा संदेश आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. याच निमित्ताने आज आपल्या सोबत आहे स्नेहालय बालभवनच्या केंद्र समन्वयिका रजिया दफेदार. बालभवन मध्ये मलाला डे कशा प्रकारे साजरा केला जाणार आहे, मुलांना कोणते उपक्रम अनुभवायला मिळणार आहेत आणि या दिवसाचे महत्व काय आहे याविषयीच आपल्याला त्या थोडक्यात ऐकवत आहे, ते आपण ऐकूया.
1: नमस्कार मॅडम,
2: मी रजिया दफेदार, मलाला युसुफझाई बालभवन मुकुंदनगर येथे केंद्र समन्वयक म्हणून काम पाहते. मी मलाला डे साजरा करणार आहे त्यासाठी थोडीशी आपणास माहिती देते. स्नेहालय संचालित मलाला युसुफझाई बालभवन मुकुंदनगर येथे मलाला डे उत्साहपूर्ण साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या आयशा शेख आणि अमरीन शेख या उपस्थित राहणार आहे. यावेळी विद्यार्थी मलाला युसुफझाई यांच्या जीवन कार्यावर आधारित माहिती सादर करणार आहेत. त्यानंतर मुलींच्या शिक्षणाचे महत्व आणि शिक्षणाचा हक्क या विषयावर प्रेरणादायी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मलालाच्या जीवनावर आधारित छोटीशी नाटिका सादर करणार आहोत. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व, आत्मविश्वास आणि सामाजिकतेची जबाबदारी यावर मार्गदर्शन करण्यास सांगणार आहोत. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुलींच्या शिक्षणाचे महत्व, धैर्य, चिकाटी आणि स्वप्ने पूर्ण करण्याची प्रेरणादायक हा उपक्रम घेण्यात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवावस्थेतील पालक, बालभवनाचे सर्व कर्मचारी व सर्व विद्यार्थी सक्रियपणे सहभाग घेणार आहेत. धन्यवाद.
1: थँक्यू मॅडम.
0: मंडळी आत्ताच आपल्या सोबत होत्या स्नेहालय संचलित मलाला बालभवन मधील केंद्र समन्वयिका रजिया दफेदार. त्या कशा प्रकारे आपल्या मलाला बालभवन मध्ये मलाला डे सेलिब्रेशन करणार आहेत त्याविषयीची त्यांनी थोडक्यात माहिती आपल्याला ऐकवली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बैक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेही वार्ता हा शो सुरू आहे. तर मंडई सर्वांना माहितीच आहे, स्नेहले संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. ही संस्था चालवण्यासाठी खर तर खूप जणांचे हातभार लागलेले आहेत. या संस्थामध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी उडान हा एक प्रकल्प आहे. उडान हा प्रकल्प कशा प्रकारे कार्य करत आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला सांगत आहेत उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम सर. तर आपण ऐकूया.
1: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. मी प्रवीण कदम, मी स्नेहाले संस्थेच्या उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक म्हणून मी काम पाहतोय. मी आपल्याला एक आव्हान करतोय, चाहे आव्हान आपण स्वीकारून त्या आव्हानाच्या चळवळीमध्ये सहभागी व्हावं, उडान चळवळीत सहभागी व्हावं आणि पुढाकार घ्यावा बालविवाह मुक्त समाज घडवण्यासाठी. बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा निर्धार तुम्ही केला का? मुलीच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा हातभार लागावा असे तुम्हाला वाटते का? तर मग उडान चळवळीत सहभागी व्हा. उडान प्रकल्प तुमच्या समोर आणत आहे एक अद्भुतपूर्व संधी, जिथे तुम्ही मुलीच्या स्वप्नांना नवे उडान देऊ शकता. कसे सहभागी व्हाल? आपल्या गावात, आपल्या शाळेत, आपल्या समाजात बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घ्या. तुमच्या शिक्षणाचा पाठिंबा, मुलींच्या शिक्षणाचा पाठिंबा द्या. त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरणा द्या. बालविवाह मुक्त शाळा व गाव अभियानात सहभागी व्हा. अधिक माहितीसाठी संपर्क करा उडान प्रकल्प स्नेहालय, चित्रा डॉकीज समोर, गांधी मैदान, अहिल्यानगर. आमचा हेल्पलाइन नंबर आहे 90-11-02-64-95. पुन्हा एकदा 90-11-02-64-95. या हेल्पलाइनला फोन करून आपण या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकतात. आपल्या नाव नोंदवा आणि या चळवळीत सहभागी होऊन उडान चळवळ एक नव्या भविष्याचा वसा आपण उचलूया आणि बालविवाह मुक्त अहिल्यानगर जिल्हा करूया. आपण आपल्या गावामध्ये बालविवाह मुक्ती अभियान आपण राबवू शकता तो कशा प्रकारे? तर आपण आपल्या गावामधील मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा. ज्या शाळा बाह्य मुली आहेत, ज्या शिक्षणाचा प्रवाह नाहीयेत, त्या दुर्लक्षित आहेत, अशा मुलींना मदत करून त्यांना शिक्षणाचा रस निर्माण करून त्यांना शिक्षणाचा प्रवाह आणू शकतात. त्याचबरोबर आपण जे लग्न लावणारे व्यावसायिक घटक आहेत, जसे की पुरोहित असेल, मौलवी असेल, विवाह आयोजक असेल, केटरिंगचे जे काही सेवा पुरवणारे असेल, फोटोग्राफर्स असेल, हॉलचे मालक असेल, मंगल कार्यालयाचे मालक असेल, ज्वेलर्स असेल, पोशाख विक्रेते असेल आणि गाडी वगैरे भाडे देणारे इतर संबंधित व्यवसायिकांना थेट आपण भेटू शकतात आणि त्यांना त्याचप्रमाणे जबाबदारी सांगू शकतात की आपण कोणत्याही प्रकारची लग्नाची सुपारी घेण्यापूर्वी त्या मुलीचा वयाचा दाखला चेक करावा. म्हणजे याचा अर्थ असा काय नाही की आधार कार्ड चेक करणे हा ओळखीचा पुरावा आहे. आधार कार्ड न घेता तिचा जन्माचा पुरावा घ्यावा. त्यासाठी आपण तिच्या शाळा सोडल्याचा दाखला किंवा सर्टिफिकेट्स, जे बोनाफाईड सर्टिफिकेट आपण म्हणतो, ते स्वीकारू शकतात किंवा महत्वाचा म्हणजे जन्माचा दाखला हा स्वीकारू शकतात आणि ते पाहणी केल्यानंतरच आपण तिची लग्नाची सुपारी घ्यावी. नाहीतर आपण जर अशा प्रकारची प्रोसेस नाही केली तर आपल्यावर सुद्धा नकळत गुन्हा दाखल होऊ शकतात. या गुन्ह्यामध्ये जर आपण अडकलात तर आपण कायद्याचं उल्लंघन केलं तर याच्यासाठी 2 वर्ष कारावास आणि 1,00,000 रुपये दंड यासारखी कठोर शिक्षा आपल्याला होऊ शकते आणि एका ना पाप जीव आपण धोक्यात टाकू शकतात. जर आपल्याला अशा मुलींचे जीवन वाचवायचं असेल, आपल्या भारताचे स्वप्न साकार करायचं असेल, तर आपल्या समाजातून बालविवाह मुक्त करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ शकतात. तसेच आपल्याला हे पण आव्हान करण्यात येतंय की आपण आपल्या गावात बाल संरक्षण संदर्भात एक पुढाकार घ्यावा. की आपल्या गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समिती आहे का? गावाची जर ग्राम बाल संरक्षण समिती जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला ग्रामपंचायतीला भेट देणं आवश्यक आहे. ते भेट दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी ग्रामसेवक असतात, तिथे सरपंच असतात, त्यांना जर आपण विचारणा केली की गावात ग्राम बाल संरक्षण समिती आहे का, तिचे सदस्य अध्यक्ष कोण असतात, याबाबत जर विचारणा केली तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. सरपंच हे अध्यक्ष असतात, अंगणवाडी सेविका हे सचिव असतात आणि शिक्षक आणि इतर सर्व जे काही सदस्य असतात ते सगळे सदस्य वर्ग असतात. अशा सर्वांची समितीत गावात जर असेल तर आपलं गाव बाल संरक्षण समितीच्या दृष्टिकोनातून गावातले सगळे बालकं सुरक्षित होऊ शकतात. नसेल तर बालकांच्या जीविताला, त्याच्या काळजी आणि संरक्षणाला धोका निर्माण होऊ शकतात. तर आपण गावात बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर आपण थेट कायदेशीर हस्तक्षेप सुद्धा करू शकतात. यामध्ये आपण काय करू शकतात, काही पडद्यामागे जर राहून सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करू शकतात. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, जर कोणत्याही ठिकाणी अल्पहीन मुलीचा बालविवाह होत आहे, किंवा अशा प्रकारची शंका आहे तर अशा वेळेस ताबडतोब तुम्ही उडान हेल्पलाईनच्या नंबरवर फोन करू शकतात. उडान हेल्पलाईन नंबर आहे 90110264695. पुन्हा एकदा 90110264695 यावर तुम्ही संपर्क साधावा. आपण जर संपर्क साधला तर आपली ओळख ही कोणालाही सांगितली जाणार नाही, हिची गोपनीयता पाळली जाईल आणि त्याचप्रमाणे आपण फक्त माहिती देण्याचं काम करा. आम्ही बाकीचं सर्व त्या बालविवाह रोखून त्या मुलीची सुटका आणि तिच्या पुनर्वसन करण्यासाठीचा उडान प्रकल्प पुढाकार घेणार आहे. तसेच आपल्याला असं वाटतंय की ह्या ठिकाणी लग्न झालेलं आहे मुलीचं आणि तिला सासरचा त्रास आहे, अशा वेळी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्या मुलीला सुटका करण्यासाठी तुम्ही आमच्या हेल्पलाईनला फोन करू शकतात आणि त्याप्रमाणे सुद्धा माहिती देऊ शकतात. त्या माध्यमातून सुद्धा उडान प्रकल्प त्या मुलीची सुटका करून तिचे पुनर्वसन करू शकतात. तर आपल्याला सांगायचं एवढंच आहे, अनेकांच्या पालकांच्या मनात भीती असते की आमची मुलीच्या संदर्भात सुरक्षेची भीती असते, त्याचबरोबर अनेक प्रकारच्या समाजात काय विचारणा करेल ह्या सगळ्या गोष्टीचा असेल, इज्जतीचा प्रश्न असतो. पण यापेक्षा सुद्धा विचार जर केला की आपण एका लहान मुलीचं लग्न करतोय पण या लहान मुलीचं लग्न केल्यानंतर ते आयुष्यात भर लग्न टिकेल का? कारण जर एक मंजर ऐकायचं असेल, लग्न करणं हे सोपं आहे पण हे आयुष्यभर टिकवणं हे सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे. तर ह्या 16-17 वर्ष 13 वर्ष मुलीला ही अवघड गोष्ट कधी जमणार नाहीये. तर त्या लग्न न टिकता ते आपलं आयुष्यभर ती मुलगी आपल्या घरीच नांदण्यासाठी परत पुन्हा पालकांच्या ठिकाणी येऊ शकते. तर आपण ह्या सगळ्या गोष्टीला टाळावं आणि हजार जे काही एक समस्या सोडवण्यासाठी हजार समस्यांना आपण निमंत्रण देतो ते देऊ नये आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढाकार घेऊन आपला गाव बालविवाह मुक्त करूया, आपली शाळा बालविवाह मुक्त करूया, आपला परिसर, आपला वस्ती, आपल्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचा मुलीचा बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊया आणि उडान प्रकल्पाला माहिती देऊन आम्ही एक भारताचं सुजल नागरिक बनण्यासाठीचा पुढाकार घेऊया. त्याचबरोबर आपल्या गावातील शाळांना सुद्धा आव्हान करण्यात येते की आज आपण पाहतोय की अनेक प्रकारच्या मुली शिक्षण घेत आहेत, घरी राहतायत, पण अनेक वेळा शाळेनुसार कधी कधी काही कारणास्तव येत नाही मुली आणि या सगळ्या शाळा बाह्य किंवा शाळेच्या अंतर्गत ज्या काही मुली शाळा बाह्य असतात. तसेच आपल्याला एक आव्हान करण्यात येते की आपल्याला जर असं वाटतंय की शाळेमध्ये गावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी त्याचबरोबर वस्तीवर आणि कुटुंबात याची जनजागृती किंवा आपल्याला याची जाणीव जागृती किंवा माहिती घ्यायची असेल तर आपण उडान हेल्पलाईनला माहिती देऊ शकतात. आम्ही त्या ठिकाणी गावात शाळेत येऊन त्याची जनजागृती करूया. त्या गोष्टीचा किंवा बालविवाह प्रतिबंधक कायदा असेल, बालविवाहामुळे कोणत्या प्रकारचे दुष्परिणाम होतात आणि त्यामुळं कोणत्या प्रकारच्या परिस्थिती आणि अडचणी निर्माण होतात या सगळ्या गोष्टीचं गांभीर्यता आम्ही त्या ठिकाणी आपल्याला जनजागृतीतून पटवून देऊ आणि त्यामुळं आपल्याकडून जे होणारा अनर्थ आहे तो टळू शकतो. तर यासाठी आपण जर आपल्या गावात जनजागृती कार्यक्रम घ्यायचा असेल तर आपण उडान हेल्पलाईनला आपण माहिती देऊ शकतात. तसेच शाळेमध्ये सुद्धा आव्हान करण्यात येते की अनेक प्रकारे 10-15 दिवस मुलगी ही गैरहजर असते आणि अशा वेळी आपण कधीही तिची चौकशी करत नाही. तर अशा वेळी आपल्याला सुद्धा लक्षात येतं की अशा जर मुली जर तुम्हाला लक्षात येत आहे तर अशा मुलींची जर आम्हाला माहिती जर पोहोचवली उडान हेल्पलाईनला तर त्यांच्या गृहभेटी करून त्यांच्या अडचणी समजून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणल्या जाईल. कारण ज्या शाळा बाह्य असतात, ज्या शिक्षणात रस नसतात, ज्या मुलींना शिक्षणामध्ये कधीच आवड नसते, ती सातत्यपूर्वक घरच्या आर्थिक अडचणीमुळे ते येऊ शकत नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्या मुलींचे बालविवाह होण्याची शक्यता टाळता येत नाही. अशा कारणासाठी आपण अतिदक्षता किंवा पूर्वदक्षता घेणं गरजेचं आहे. यासाठी जर आपण शाळेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या मुलींची यादी आमच्या उडान हेल्पलाईनला जर प्राप्त झाली तर तुम्ही 100% त्या मुलींचा पुन्हा शिक्षणाचा प्रवाह आणण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल आणि हे फक्त उडानची फक्त मदत असणार आहे पण मूळ कर्तव्य किंवा मूळ कार्य हे आपलंच शाळेचं असणार आहे. तर यासाठी आपण एक सखी सावित्री समिती आपण स्थापन केलेली आहे आणि या सखी सावित्री समितीच्या माध्यमातून ज्या मुलींचे बालविवाह होण्याची शक्यता असते, ज्या शाळा बाह्य मुली असते, ज्या असुरक्षित घटकातील किंवा वातावरणातून त्या मुली बिलॉंग करत असेल आपल्या शाळेसाठी, तर अशा सगळ्या मुलींसाठी ही सखी सावित्री समिती कार्यरत आहे. त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या प्रकारची जनजागृती घेण्यासाठी सखी सावित्री समिती ही कधीही पुढाकार घेत असते. तर अशा सखी सावित्री समितीच्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये सुद्धा उडान प्रकल्पाचे कार्यक्रम घ्यावे. तर आपण ह्या आव्हान करण्यात येते की आपण उडान हेल्पलाईनला अशा सर्व प्रकारची माहिती आपण द्यावी यासाठी नम्र विनंती.
0: श्रोते हो, आत्ताच आपण प्रवीण कदम सर यांनी सांगितलेली संपूर्ण उडान प्रकल्पाची माहिती आपण ऐकली आहे. तर मंडळी, इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस आपल्या स्नेहालय परिवारासाठी अतिशय आनंदाचा आहे. स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका गेल्या अनेक वर्षापासून संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या कुमारी ग्लोरिया यांचा आज वाढदिवस आहे. यांच्या या खास दिवसानिमित्त स्नेहालय परिवाराकडून त्याचबरोबर रेडिओ नगर 90.4 FM च्या संपूर्ण टीम कडून कुमारीताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कुमारीताई, आपल्या आयुष्यात सुख समाधान उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड भरभराट होत राहो. आपल्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर पंख लाभोत हीच मनपूर्वक सदिच्छा. आणि आता कुमारीताई यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ऐकणार आहोत त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत बार बार दिने आए. ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आत्ता वेळ झाली आहे दुपार नंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर हा आमच्या सोबत. कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. मंडळी दुपारी 2 वाजता आपण ऐकणार आहोत संचित अहमदनगरचं हा कार्यक्रम. ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक संशोधक स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या स्मरणार्थ संचित अहमदनगरच्या मालिकेत त्यांनी घेतलेल्या मुलाखतीचे पुनर्प्रसारण आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत स्वर्गीय भूषण देशमुख मंडळी. त्यानंतर आपण ऐकणार आहोत सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये सांजरंग हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम. नगर मध्ये होणारा शासनाचा निर्मल वारी हा स्तुत्य उपक्रम. या उपक्रमाचे आयोजन उदय भनगे व डॉक्टर कृष्णा देहाड राय यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर रात्री 9 वाजता आपण ऐकणार आहोत दिलबंद गाणी हा कार्यक्रम. तर नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: हे आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. ही संस्था चालवण्यासाठी खर तर खूप जणांचे हातभार लागलेले आहेत. या संस्थामध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी उडान हा एक प्रकल्प आहे. उडान हा प्रकल्प कशा प्रकारे कार्य करत आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला सांगत आहेत उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम सर. तर आपण ऐकूया.
1: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. मी प्रवीण कदम, मी स्नेहाले संस्थेच्या उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक म्हणून मी काम पाहतोय. मी आपल्याला एक आव्हान करतोय, हे आव्हान आपण स्वीकारून त्या आव्हानाच्या चळवळीमध्ये सहभागी व्हावं, उडान चळवळीत सहभागी व्हावं आणि पुढाकार घ्यावा बालविवाह मुक्त समाज घडवण्यासाठी. बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा निर्धार तुम्ही केला का? मुलीच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा हातभार लागावा असे तुम्हाला वाटते का? तर मग उडान चळवळीत सहभागी व्हा. उडान प्रकल्प तुमच्या समोर आणत आहे एक अद्भुतपूर्व संधी, जिथे तुम्ही मुलीच्या स्वप्नांना नवे उडान देऊ शकता. कसे सहभागी व्हाल? आपल्या गावात, आपल्या शाळेत, आपल्या समाजात बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घ्या. तुमच्या शिक्षणाचा पाठिंबा, मुलींच्या शिक्षणाचा पाठिंबा द्या. त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरणा द्या. बालविवाह मुक्त शाळा व गाव अभियानात सहभागी व्हा. अधिक माहितीसाठी संपर्क करा उडान प्रकल्प स्नेहालय, चित्र डॉकीज समोर, गांधी मैदान, अहिल्यानगर. आमचा हेल्पलाइन नंबर आहे 90-11-02-64-95. पुन्हा एकदा 90-11-02-64-95. या हेल्पलाइनला फोन करून आपण या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकतात. आपल्या नाव नोंदवा आणि या चळवळीत सहभागी होऊन उडान चळवळ एक नव्या भविष्याचा वसा आपण उचलूया आणि बालविवाह मुक्त अहिल्यानगर जिल्हा करूया. आपण आपल्या गावामध्ये बालविवाह मुक्ती अभियान आपण राबवू शकता तो कशा प्रकारे? तर आपण आपल्या गावामधील मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा. ज्या शाळा बाह्य मुली आहेत, ज्या शिक्षणाचा प्रवाह नाहीयेत, त्या दुर्लक्षित आहेत, अशा मुलींना मदत करून त्यांना शिक्षणाचा रस निर्माण करून त्यांना शिक्षणाचा प्रवाह आणू शकतात. त्याचबरोबर आपण जे लग्न लावणारे व्यावसायिक घटक आहेत, जसे की पुरोहित असेल, मौलवी असेल, विवाह आयोजक असेल, केटरिंगचे जे काही सेवा पुरवणारे असेल, फोटोग्राफर्स असेल, हॉलचे मालक असेल, मंगल कार्यालयाचे मालक असेल, ज्वेलर्स असेल, पोशाख विक्रेते असेल आणि गाडी वगैरे भाडे देणारे इतर संबंधित व्यवसायकांना थेट आपण भेटू शकतात आणि त्यांना त्याचप्रमाणे जबाबदारी सांगू शकतात की आपण कोणत्याही प्रकारची लग्नाची सुपारी घेण्यापूर्वी त्या मुलीचा वयाचा दाखला चेक करावा. म्हणजे याचा अर्थ असा काही नाही, आधार कार्ड चेक करणे हा ओळखीचा पुरावा आहे. आधार कार्ड न घेता तिच्या जन्माचा पुरावा घ्यावा. त्यासाठी आपण तिच्या शाळा सोडल्याचा दाखला किंवा सर्टिफिकेट्स, जे बोनाफाईड सर्टिफिकेट आपण म्हणतो, ते स्वीकारू शकतात किंवा महत्वाचा म्हणजे जन्माचा दाखला हा स्वीकारू शकतात आणि ते पाहणी केल्यानंतरच आपण तिची लग्नाची सुपारी घ्यावी. नाहीतर आपण जर अशा प्रकारची प्रोसेस नाही केली तर आपल्यावर सुद्धा नकळत गुन्हा दाखल होऊ शकतात. या गुन्ह्यामध्ये जर आपण अडकलात तर आपण कायद्याचं उल्लंघन केलं तर याच्यासाठी 2 वर्ष कारावास आणि 1,00,000 रुपये दंड यासारखी कठोर शिक्षा आपल्याला होऊ शकते आणि एका ना पाप जीव आपण धोक्यात टाकू शकतात. जर आपल्याला अशा मुलींचे जीवन वाचवायचं असेल, आपल्या भारताचे स्वप्न साकार करायचं असेल, तर आपल्या समाजातून बालविवाह मुक्त करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ शकतात. तसेच आपल्याला हे पण आव्हान करण्यात येतंय की आपण आपल्या गावात बाल संरक्षण संदर्भात एक पुढाकार घ्यावा. की आपल्या गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समिती आहे का? गावाची जर ग्राम बाल संरक्षण समिती जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला ग्रामपंचायतीला भेट देणं आवश्यक आहे. ते भेट दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी ग्राम सेवक असतात, तिथे सरपंच असतात, त्यांना जर आपण विचारणा केली की गावात ग्राम बाल संरक्षण समिती आहे का, तिथे सदस्य अध्यक्ष कोण असतात याबाबत जर विचारणा केली तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. सरपंच हे अध्यक्ष असतात, अंगणवाडी सेविका हे सचिव असतात आणि शिक्षक आणि इतर सर्व जे काही सदस्य असतात ते सगळे सदस्य वर्ग असतात. अशा सर्वांची समिती गावात जर असेल तर आपलं गाव बाल संरक्षण समितीच्या दृष्टिकोनातून गावातले सगळे बालक हे सुरक्षित होऊ शकतात. नसेल तर बालकांच्या जीविताला, त्याच्या काळजी आणि संरक्षणाला धोका निर्माण होऊ शकतात. तर आपण गावात बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर आपण थेट कायदेशीर हस्तक्षेप सुद्धा करू शकतात. यामध्ये आपण काय करू शकतात, काही पडद्यामागे जर राहून सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करू शकतात. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, जर कोणत्याही ठिकाणी अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत आहे किंवा अशा प्रकारची शंका आहे तर अशा वेळेस ताबडतोब तुम्ही उडान हेल्पलाईनच्या नंबरवर फोन करू शकतात. उडान हेल्पलाईन नंबर आहे 90-11-02-64-95. पुन्हा एकदा 90-11-02-64-95. यावर तुम्ही संपर्क साधावा. आपण जर संपर्क साधला तर आपली ओळख ही कोणालाही सांगितली जाणार नाही, हिची गोपनीयता पाळली जाईल आणि त्याचप्रमाणे आपण फक्त माहिती देण्याचं काम करा. आम्ही बाकीचं सर्व त्या बालीवर रुकून त्या मुलीची सुटका.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरच. या मालिकेत आजचे पाहुणे आहेत ज्येष्ठ कवी श्रीयुत चंद्रकांत पालवे. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगर.
1: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आज आपले पाहुणे आहेत प्रसिद्ध साहित्यिक कवी श्रीयुत चंद्रकांतजी पालवे सर. पालवे सर बरेच वर्ष MSEB मध्ये, नंतर महावितरण मध्ये होते, पण त्यांचा सगळा कल होता साहित्य सेवेकडे. अनेकांना लिहितं केलेलं आहे आणि नगरमध्ये येणारी जी साहित्यिक मंडळी असतात त्यांच्या तोंडी पहिलं नाव असतं चंद्रकांतजी पालवे. मोठा मित्र परिवार आहे आणि मसाप म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुढे परिषदेचे ते कार्यकारी मंडळ सदस्य आहेत आणि नगर जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही ते कार्यरत आहेत. आज आपण पालवेसरांकडून अहमदनगर जिल्ह्याचं एकूण साहित्याचं संचित हे जाणून घेणार आहोत. सर, खरं म्हणजे आपल्याकडे आपला जिल्हा आकाराने मोठा आहे तेवढाच तो साहित्याच्या क्षेत्रातही मोठा आहे. अनेक दिग्गज लेखक, कवी, समीक्षक, नाटककार आपल्याकडे होऊन गेले आणि अगदी नाथसंप्रदाय असेल, महानुभव पंथ असेल, त्या काळापासून आपल्याकडे लिखाणाची परंपरा चालत आलेली आहे.
2: आपण मला वाटतं संत ज्ञानेश्वर पूर्वीचे निळा चरित्रकार मायम भटांच्या लेखनाच्या कालावधीपासून आपण सुरू करूया. प्राकृतापासून मराठीचा उद्भव झाला असं म्हटलं जातं आणि त्यामुळं हालाची गाथा सप्तशती काय किंवा नंतरचं मायम भटांनी केलं लिळाचरित्र, लिळाचरित्रातली वर्णनं काय, त्या सगळ्यांचा सांगोपांग इतिहास जर पाहिला तर तो नगर जिल्ह्याशी संबंधित आहे. बराचसा भाग त्यातला नगर जिल्ह्याशी आहे. ज्ञानेश्वरांनी तर नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं लेखन थावरे बाबांकडून, सच्चिदानंद बाबा थावरेकडनं करून घेतलं, तर तो काळ म्हणजे प्राकृत मराठीचाच काळ होता. परंतु ज्ञानेश्वरांनी जी भावार्थ दीपिका लिहिली असं ते आपण म्हणतो, जे त्यांनी गीतेचं निरूपण त्या ठिकाणी 2 वर्ष राहून केलं, तो खरा मराठीचा, मराठीच्या नवीन उगमाचा सुवर्ण काळ होता.
1: आपण आद्य ग्रंथ म्हणूनही त्याचा उल्लेख करतो,
2: त्यांना म्हणतो. आणि त्या नेवाशाला आपण भुवनाईक क्षेत्र म्हणजे जगातलं, या भुवनातलं सगळ्यात पवित्र क्षेत्र असं म्हणतो. तर नगर शहराला आपण आता बोलल्याप्रमाणे नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय त्याचा मोठा वार या नगर जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी निळा चरित्रकार हे डोमेग्रामचे, सराळ्याचे माईम भट
1: लेखक ज्यांनी लिहिलं ते खरं,
2: माईम भट हे सराळ्याचे, ते नेवास तालुक्यात
1: आपल्या नगर जिल्ह्यातले,
2: नगर जिल्ह्यातलं. यानंतर विठा रेणू रेणू कवी जे होते ते देवी उपासक, ते अकोल्याचे होते. ते सगळ्यात आद्य नगर जिल्ह्यातले कवी 16व्या शतकात होऊन गेले, फारशे लोकांना माहिती नाही. आणि यानंतर महम्मद बाबा शेख यांचं योग संग्राम प्रसिद्ध लेखक जे आहेत, लेखक आणि संत त्या काळातले महान संत, तेही नगर जिल्ह्यातले. तसेच यदुमाणिक पाठक हे प्रॉपर नेवाशाच आहे. त्यांचा काळ 1725, महम्मद बाबांचा काळ 1568 ते 1620. यानंतर हरिदास आचरेकरांनी कपिल आणि सांख्यतत्व ज्ञानावर त्यांनी जे काम केलं आहे ते फार महत्वाचं काम 1750 काळात झालं. मराठी चरित्रकाराचे मुकुटमणी असणारे संत कवी मैपती बाबा, मैपती महाराज ताराबादकर, त्यांचा कालावधी 1715 ते 1790.
1: आणि अनेक संतांची चरित्र त्यांनी लिहून ठेवलेली आहेत.
2: मैपतींचं वैशिष्ट्य असं की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये भारतातल्या बहुतांश महाराष्ट्रातलेच आहेत, माहिती असणारे नसणारे 288 संतांचे चरित्र कबीरांपासून त्यांनी पद्यामध्ये लिहून त्या काळातली सर्व दूरपर्यंत पोहोचवली. त्यांचं चरित्र, त्यांचे 6वे वंशज संत नाना महाराज वनकुटेकर किंवा ताराबादकर यांनी लिहिलं आणि मला सुयोग असा आला की त्या सगळ्या चरित्राचं मला संपादन करता आलं. ते 2004 प्रकाशित झालं.
1: बरोबर.
2: तसेच पंडित कवी परंपरेमध्ये पण नगरचे भिंगारचे नागेश हे जे कवी आहेत ते पंडित परंपरेतले मोठे कवी, 1618 ते 1693 हा त्यांचा कालावधी होता. शायरी परंपरेतले अनंत फंदीय संगम नरसे त्यांचा कालावधी 1744 ते 1819. आणि राघोधोषा ही त्या काळातली माणसं नेवाशाची होती. अजून नाथपंथातली एकमेव स्त्री गंगाबाई ही त्या काळामध्ये सिद्ध कवयित्री होती. तिचा काळ 1608 ते 1644. आणि सगळ्यात महत्वाचं तिसगावचे दिनकर स्वामी
1: रामदास स्वामींचे भक्त होते, जवळचे अनुयायी होते.
2: दिनकर स्वामी जे होते तर ते त्यांनी दिन त्यांनी तिथे जो ग्रंथ लिहून ठेवला आहे. सध्या तिथे एक मठ आहे त्या ठिकाणी दिनकर त्यांचं त्यांच्या तिथे समाधी आहे, राम मंदिर आहे. ते फार मोठा ग्रंथ आहे तो. त्याचे त्या परंपरेमध्ये त्या ग्रंथाचं महत्व खूप मोठं सांगितलं जातं. हे झालं त्या काळातला आपल्या नगर जिल्ह्यातला इतिहास. की मध्ययुगात साहित्य निर्मितीची केंद्र बदलत गेली. नेवाशे नंतर रुद्धीपूर, त्यानंतर ती परंपरा पंढरपूर पासून सिद्धारापर्यंत ती आली आहे. परंतु त्याही पुढे वेठुकार वेठा रेणुकानंद मी आता सांगितलं ते अकोण्याचे होते. तसेच महंमद बाबांचा शिष्य जे आझम म्हणून होते ते 17व्या शतकातले होते. यदुमाणिक पाटकान हे नावाशाचे होते. त्यांनी गणेश पुराणावर त्यांनी जी संजीवनी नावाची टीका लिहिली ती गणपत्य परंपरेतली आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे. ह्या अशा परंपरेनंतर 1861 ते 1909 पर्यंत रेव्हरेंड नारायण वामन टिळक यांचा बराचसा कालावधी नगर मध्ये गेला. त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि त्यानंतर त्यांनी बायबल हे मराठीमध्ये पद्यरूपात केलं.
1: ख्रिस्ताला मराठीत आणण्याचं मोठं काम ख्रिस्ताला रेव्हरेंड टिळकांनी केलं.
2: जे अगोदरचे ख्रिश्चन कवी होते त्यानंतरचं हे दुसरं काम जे नगर जिल्ह्यातलं पहिलं.
1: आणि संत तुकारामांच्या अभंगांच्या धर्तीवर त्यांनी ही रचना सगळी केलेली.
2: त्या रचनेच्या चालीप्रमाणे आणि त्या त्यांनी त्यांनी अभंगात्मक केलं आणि आजही ते चर्चेस मध्ये
1: म्हटले जातात.
2: पवित्र ग्रंथांच्या अनुषंगाने म्हटलं जातं. नगरात तो काळ मिशनरांचा एक मोठा काळ होता. नगरला त्या काळामध्ये मिशनरींचे हायस्कूल शाळा रेव्हरेंड टिळकासारखे माणसं तिथे होते. त्यांच्याकडे काही वर्ष राहत असणारे बालकवी हे जरी खूप पोर वयातले होते तरी तेही तिथे शिकवायचं. अमेरिकन मिशन स्कूल मध्ये ते शिकवायचं काम करायचे.
1: म्हणजे बालकवी खरं म्हणजे टिळकांमुळेच नगरला आले.
2: बालकवी टिळक
1: आणि त्यांच्या अनेक प्रसिद्ध निसर्ग कविता त्यांनी नगर सारख्या दुष्काळी भागात लिहिल्या.
2: लक्ष्मीबाई टिळकांना आई संबोधून त्यांच्याशी मांडायचे. पण लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रामध्ये अनेक
1: स्मृतिचित्र एक फार महत्वाचं पुस्तक ज्यामध्ये लक्ष्मीबाईंनी अहमदनगरचा बराच उल्लेख केलेला आहे. तेव्हाचं वातावरण त्यात आलेलं आहे.
2: बालकवींचं जे पाटणकरांनी पुस्तक संपादित केलं आहे तर मी फार वर्षापूर्वी म्हणजे जवळ 50 वर्षापूर्वी शाळा कॉलेजला असताना मी आणि एक नगरचे कवी विलास घेते आम्ही दोघे वर्ग मित्र. तर आम्ही कधी कधी नालेगावात किंवा सिद्धी वाडिया पार्कला फिरायला जायचो. तिथे एक महादेवाचं मंदिर होतं. त्या टिळक आता जो टिळक रोड आहे त्यापासून तिथे तिथे मंदिर होतं. ते तर त्या मंदिरात तिथे बालकवी येऊन कविता लिहित असत.
1: अरे वा.
2: आणि त्यांच्या बऱ्याचशा कविता नालेगावातून पुढे नेप्ती रोडला फिरतानाच्या आहेत असा पाटणकरांनी उल्लेख केलेला आहे.
1: अरे वा.
2: दुसरी गोष्ट, माझे एक मित्र पारनाईक म्हणून सिद्धीबाग सातबाई गेलेच होते पाठक म्हणून. त्यांची बहीण तिथे राहत होती पारनाईक त्यांच्या वाड्यामध्ये. तर त्या पारनाईकांच्या वाड्यामध्ये बालकवी काही काळ राहिले आहेत.
1: लग्न झाल्यानंतर मला वाटतं त्यांनी बिराड केलं होतं.
2: बिराड केलं तिथे. नंतरच्या अर्वाचीन कवीमध्ये दत्तात्रय कोंडो घाटे हे नगरला आपल्या ज्याला आपण जुना बाजार म्हणतो त्या ठिकाणी त्यावेळेच्या सोसायटी हायस्कूलच्या प्राथमिक शाळेच्या बोळात राहायचे. आणि त्यांचं पण त्यांचा जन्म नगरचा कार्यकाळ 1875 ते 1899 ते मोठे शिक्षण तज्ञ होते. त्यांची एक गाजलेली कविता त्यांचे जे वडील होते कविदत्त कविदत्त
1: आणि नवी पेठे ते त्यांचं घर होतं.
2: नवी पेठे आपण म्हणतो तर ते बा निजगडे दडीवाळा निज निज माझ्या बाळा ही दत्तांची कविता नगरची. यानंतर तर विदे घाट्यांचे म्हातारे आणि एक म्हातारी असे दिवस होते.
1: त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी नगरचं खूप तेव्हा जेवणावर कशा बसायच्या तेव्हाचे संडास कसे होते नगरचे पुढारी हे सगळं छान वर्णन त्यांनी करून ठेवलं.
2: हे म्हातारी आणि मा एक म्हातारी त्यामध्ये त्यांनी एक वर्णन केलं आहे. ते वृद्ध झाल्यानंतर त्यांनी त्यांची आई फार लवकर वारली त्यामुळे त्यांच्या आईला त्यांनी मुलगी समजून लिहिलेलं पुस्तक लेखन आहे.
1: बरोबर.
2: ते खूप वृद्ध आणि संवेदनशील असे फार क्वचित अशा प्रकारचं जागतिक साहित्यात लिहिलं गेलं आहे. त्या अशा साहित्याचं खरं म्हणजे अन्य भाषेतही रूपांतर होणं गरजेचं आहे. यानंतर नगरला 1930-35 काळामध्ये नगर जिल्ह्यात नेवासे तालुक्याच्या बॉर्डरवर गल ठोकळांचं गाव होतं कवठे बुद्रुक.
1: हो, एक मोठं नाव आहे गल ठोकळ.
2: नगरमधले ग्रामीण कवी गल ठोकळ यांचं मीठ भाकरा नावाचा कविता संग्रह. त्या काळात ग्रामीण साहित्य चळवळी फारशा नव्हत्या परंतु आजच्या ग्रामीण साहित्य चळवळीमध्ये गल ठोकळांचं नाव फार क्वचित घेतलं जातं. परंतु महाराष्ट्रामध्ये ग्रामीण साहित्य चळवळ फुफवली की आनंद यादव आणि वासुदेव मोलाटे जे काही काळ प्रभाव तालुक्यात होते त्यांनी ती ग्रामीण चळवळ उभी केली. परंतु तत्पूर्वी नगर जिल्ह्यामध्ये हे जे गल ठोकळ होते त्यांचा सुगी नावाचा एक जनपद गीतांचा संग्रह 1934 साली प्रकाशित झाला. त्यामध्ये सांगायचं म्हणजे वि स कांडेकर तरुण असताना त्यांनी त्यांना दिल्ली कविता त्यात आहे.
1: बरोबर.
2: आणि काय हो चमत्कार हा काय हो तुझा सिनेमा काढला गेला गाजलेला त्या काळात तो काय हो चमत्कार नावाचं खंड काव्य शिवराम पंत गोरे यांनी लिहिलं. काय हो चमत्कार हे खंड काव्य पहिलं खंड काव्य मराठीत विकास लिहिलं गेलेलं आहे.
1: अरे वा.
2: त्यांनी संपादित केलं आहे.
1: कुसुमाग्रजांचा पण खरं म्हणजे सुरुवातीच्या कविता ज्ञानोदय मध्ये प्रकाशित झालेल्या दिसतात. गिजे अहमदनगर दर्पण जे सुरू झालं मराठीतलं पहिलं नियतकालिक 1832 मध्ये आणि ज्ञानोदय अहमदनगरला सुरू झालं 1842 10 वर्षानंतर म्हणजे पत्रकारितेमध्ये नगरचं नाव झळकायला लागलं आणि अनेक महत्वाचे लेखक त्या काळी ज्ञानोदय मध्ये लिहित
2: असतात. तसंच नगर जिल्ह्यात अजून मोठं काम आमचे उत्तमराव पाटील सध्या पाहतात.
1: हो.
2: सत्यशोधक चळवळीचं ते जे मुखपत्र त्या काळात होतं
1: दिनमित्र
2: किती मोठा इतिहास
1: आहे. त्यांची सगळी अग्रलेख वगैरे आता प्रकाशित झालेले
2: आहेत. यानंतर त्या काळामध्ये मुकुंदराव पाटील हे देखील वेगळ्या वळणाचे कुलकर्णी लीळामृत शेठजी प्रतापी ती निर्मिती त्यांनी केली. ॲलन ग्रेव्ज मृत्यू 1843 हे अमेरिकन मिशनच्या निमित्ताने नगर आले. बायबलच्या मराठी भाषांतराचे येसूस 1826 मध्ये ते 5 पैकी 1 भाषांतरकार होते. 1928 साली मराठीमध्ये नगर येथे वाङ्मय पासक मंडळात ज्याला आपण सनातन धर्मसभेचं कार्यालय म्हणतो त्या ठिकाणी त्याद्वारे नगरला प्रथम नगर नाशिक संमेलन झालं.
1: दोन्ही जिल्ह्यातले साहित्यिक एकत्र आले होते. खरं म्हणजे नगर नाशिक भांडत असतात नेहमी पाण्यावर.
2: नगर नाशिक एकत्र त्यांनी संमेलन केलं. दुसऱ्या व तिसऱ्या संमेलन 1934 साली नेवासे या गावी झाले. 1934 साली नेवाशाच्या संमेलनात ज्ञानेश्वर दर्शन हा ब्रत ग्रंथ प्रकाशित झाला. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्वानांचे लेख मिळून ते प्रसिद्ध करण्याचे कार्यकारी मंडळाची चिटणीस श्री टेंभुर्णेकर यांनी केले आणि नुसती लेखांची जुळणी करून प्रसिद्धीपर्यंतची सर्व कार्यगिरी कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री त्र्यंग धनेश्वर यांनी स्वीकारले. नेवासी संमेलनाचे अध्यक्ष होते हबप लरा पांगार.
1: ते ज्ञानेश्वरीचे मोठे अभ्यासक होते
2: आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते नगरचे सरदार नानासाहेब मिरीकर.
1: हो सर. या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे जो जो 1500 पानांचा त्याच्यापेक्षा जास्त पानं कदाचित असतील एवढा मोठा ग्रंथ त्या काळी छापायला कोणी तयार नव्हतं. तर ही जबाबदारी सेनापती दादा चौधरींच्या मोहन मुद्रा मंदिरने घेतली आणि हे रात्रंदिवस त्यांनी काम करून हे आव्हान पूर्ण करून दाखवलं आणि 75 लेखक ज्ञानेश्वरीच्या वेगवेगळ्या अंगांनी त्यांनी त्याचा अभ्यास करून त्यामध्ये ते लेख दिलेले. ते फार मोठं काम त्या काळी या मंडळाच्या सदस्यांनी केलं.
2: ज्ञानेश्वर दर्शनचं पुन्हा आता नवीन स्वरूपामध्ये दोन खंडामध्ये
1: बरीच वर्षात तो ग्रंथ मिळतच नव्हता. आता तो उपलब्ध झाला.
2: उपलब्ध करून प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे या सरांनी ते पुन्हा संपादित
1: केलेलं.
2: पुन्हा ते बळवंत रामचंद्र हिवरगावकर नगरचे त्यांनी भास कवीच्या 12-13 नाटकांचे भाषांतर केले.
1: हे म्हणजे मधुदंड त्यांचे आजोबा. मधुदंड त्यांचे वडील म्हणजे बाबासाहेब हिवरगावकर. ते हिवरगावकर आडनाव लावायचे आणि बाबासाहेबांचे हे वडील होते. तेही मोठे साहित्यिक होते.
2: त्यांच्या कन्या द्वारकाबाई हिवरगावकर कॉलेजमध्ये असताना कविता करीत पुढे त्यांचा प्रेम व्हावा श्रीधर बाळकृष्ण रानडे यांच्याशी झाला.
1: ते रविकरण मंडळात होते.
2: रानडे यांनी श्री मनोरमा या नावाचा काव्यसंग्रह नगर येथे भरलेल्या 1939 सालच्या साहित्य संमेलनात प्रकाशित केला.
1: हो.
2: त्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष राब हिवरगावकर हे. किती मोठी साहित्यिक परंपरा नगर शहराला आहे.
1: हे महिला पण साहित्य निर्मितीमध्ये पुढे होत्या. आणि रविकरण मंडळामध्ये एकमेव त्या कवयित्री होत्या म्हणजे बाकी सगळे पुरुष होते.
2: 1960 साली मी ग्रामीण भागातून नगरला शिक्षणासाठी आलो. आमच्या आई वडिलांनी आम्हा 5 भावाला नगरला आणून सोडलं.
1: तुमचं कुठलं गाव सर?
2: माझं गाव रुद्रेश्वर देवस्थान जवळ
1: पाथर्डी तालुक्यात.
2: बरोबर. आम्ही सगळे वडिलांबरोबर वडील तलाठी असल्यामुळे त्यांच्याबरोबर नेवाशाला फिरत होतो. त्यांनी आम्हाला नेवाशाला आणून बिराड आमच्या आजीच्या सुपूर्द करून आम्ही नगरमध्ये राहू लावलो. तर त्यावेळेस मी हायस्कूल कॉलेजला असताना अशोक थोरे नावाचा माझा एक मित्र होता. तर ते हायस्कूलला असतानाच कथा कादंबऱ्या लिहायला लागल. तर ते मोठं मला आश्चर्यकारक वाटायचं. आणि त्यांनी न्यू ऑर्स कॉमर्स कॉलेजला प्रवेश घेतला. त्या काळात मी नगर कॉलेजला होतो. पण आम्ही दररोज नव्या पेठेमध्ये आता जिथं म्युन्सिपाल्टीचा दवाखाना आहे त्याच्या पाठीमागे गवळी वाड्यात ते राहायचे.
1: बरं.
2: ते कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना सुद्धा 1970-71 ला ते मुलांचे इंग्रजीचे मराठीचे क्लासेस घ्यायचे आणि त्यावर स्वतःची उपजीविका करायची.
1: आणि ग्रामीण कथा लेखक म्हणून मोठं नाव आहे खरं म्हणजे.
2: ग्रामीण कथा लेखक मोठे, त्यांनी जवळजवळ 60 कविता, 1500 ग्रामीण कथा आणि 800 कविता रहस्य कथा आणि 61 कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित.
1: अरे वा.
2: तर ह्या शेवटी शेवटी दुर्धर आजाराने त्यांना ट्युबरक्युलोसिस झाला, क्षयरोगाने वारले आणि ते गेल्यानंतर प्रकाशकांनी त्यांना काही पैसे जगण्यापुरते पैसे दिले त्या काळात,
1: अनेकांनी
2: फसवलं आणि ते गेल्यानंतर त्यांची पुस्तकं अजून प्रकाशित होतात असं समजतंय. तर दुसरी गोष्ट अशी की ते गेल्यानंतर मग नगरला आमचे बिना दहा तोंडे, मी, शेजार आंबोरे आणि संजीवनी खोजे होते, आम्ही ट्रस्ट स्थापन करून त्या काळाच्या मानाने थोडे पैसे गोळा केले. त्यांची पत्नी जी भांडे घासत असायची त्याच्या घरी जाऊन त्या तट्टी दरवाजाच्या शेजारी त्या छोट्याशा जागेत राहायचं, त्यांना ते पैसे दिले.
1: आज त्यांचे चिरंजीव प्राचार्य आहेत पुण्यामध्ये.
2: हो, तर त्यांना आम्ही ते पैसे त्या काळात दिले. तर अत्यंत हलाकीचे दिवस अशोक थोरांनी काढले. तर त्यांच्याविषयी मला जाणवतो. त्यानंतर मग मला जो काळ पुढचा येतो त्या काळामध्ये तेव्हा नगरमध्ये कवी संमेलन भरायची. नगरमध्ये मला आठवणार पहिलं कवी संमेलन 1963-64 मी जिल्हा वाचनात जायचो. जिल्हा वाचनात
1: हे पण महाराष्ट्रातलं सगळ्यात जुन्या ग्रंथालयांपैकी एक आहे,
2: महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं ग्रंथालय, परंतु काही कारणाने त्याला दुसरं म्हणतात. 1838 म्हणजे आज 186 वर्षापूर्वीचं ग्रंथालय. तिथे दत्तोपंत डावरेंनी बालकवींच्या कवितांवर एक निबंध लेखन स्पर्धा
1: घेतली.
2: त्या निबंध लेखन स्पर्धेमध्ये मी प्रथम क्रमांक मिळवल्यामुळं त्याचं पुरस्कार वितरण त्या काळात 60-61-62 मध्ये सेनापती बापटांच्या असत.
1: बरोबर.
2: सेनापती बापट त्यावेळेस अगदी त्यांना डॉक्टर कानडे अजून दीक्षित सर त्यावेळेस तरुण होते,
1: वसंत
2: दीक्षित सर त्यांनी त्यांना हातात धरून वर आणलं.
1: बरोबर.
2: आणि त्यांनी माझं कौतुक केलंच मला आठवत. त्यावेळेस मी केवळ 9-8
1: खरं म्हणजे बॉम्ब कसे बनवायचे किंवा भारतामध्ये पिस्तूल आणून सशस्त्र क्रांतीचं स्वप्न बघणारे सेनापती बापट आपल्या नगर जिल्ह्यातले तेही मोठे कवी संस्कृत पंडित होते आणि नंतर पूर्ण त्यांनी लोकांची सेवा, ग्रामस्वच्छता, सुधारणा या गोष्टींसाठी वाहून घेतलं होतं आणि नगरमध्ये अनेकांनी त्यांना असं रस्तोरस्ती झाडताना बघितलेलं आहे.
2: सेनापती बापटांचा त्या भाषणातला एक प्रसंग मला आठवतो. आम्ही मुलं शाळेची मुलं गेलो होतो, मला पारितोषिक असल्यामुळे आम्ही शेजारच्या शाळेत शिकायचो, दादा चौधरी हायस्कूलला. तर सेनापती बापटांना कोणती प्रश्न विचारतो, मी इंग्लंडला गेला होता शिकायला किंवा काही चळवळीसाठी, पण तुम्ही इंग्रजी चांगलं बोलता का? तर ते म्हणे माझ्या पेहरावरून तुम्हाला तसं मुलांना वाटत नसेल, विचारणार कोण आहे म्हणे शिक्षक होते. तर ते म्हणे की आमच्या काळामध्ये माझे शिक्षक म्हणजे त्यांचे शिक्षक असे होते की ते आधी इंग्रजी येत दुसरी इंग्रजी दुसरे येत म्हणजे आत्ताच्या 8वी-9वी म्हणून मुलगा गेला त्याला म्हणायचे तू डिसिप्लिनचं स्पेलिंग लिहून दाखव आणि नंतर मेसा पोटे मेन सीचं स्पेलिंग लिहून टाकव, ज्याला येतं त्यालाच वर्गात बसवायचं, बाकीच्या छाड्या, नंतर मग स्पेलिंग कोणाचं विसरत नसेल. आणि त्या काळात इंग्रजी आमचं अगदी ब्रिटिश साम्राज्यामुळे इंग्रजी आमचं ते इंग्रज आल्याने इंग्रजी होतं, परंतु आम्ही आमच्या पद्धतीने इंग्रजी बोलतो असं ते बोलले. तेवढा मला प्रसंग आठवतो. आणि त्यावेळेस सांगायचं मला प्रसंग असा की त्या काळामध्ये त्या प्रेरणेनं रामभाऊ निसळ त्यावेळेस स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये होते,
1: आझादी नावाचं
2: प्रेस चालू, त्यांच्या शेजारीच आम्ही राहायचो बरेलीमध्ये. तर मी त्या काळामध्ये घरचे अत्यंत दारिद्र्य, त्यामुळे आम्ही पाची भाऊ कुठे ना कुठे पोट भरण्यासाठी शिक्षकांच्या घरी कामं करून आम्ही शिक्षण घ्यायचो. तर मी रामभाऊ निसळांकडे त्यांच्या त्या आझाद हिंदच्या साप्ताहिकाचं खेळ जोडण्याचं काम मी आणि आमचे सुरेश
1: कंपोजिंग
2: आम्ही काम करायचो. तर मला ते म्हणायचे तू कविता वगैरे लिहित नाही, मग मी कविता लिहून त्यांना दाखवायला लागलो.
1: बर.
2: तर त्यांना एक कविता लिहिली, तर त्यावेळेस भारत रशिया मैत्री संघ होता, त्यांच्याकडे ते सोव्हिएत देशचे अंक यायचे, त्यात मला प्रथम पुरस्कार मला किंवा त्यांच्यामुळे मिळाला असेल. परंतु त्यानंतर माझी ती कविता त्यावेळेस पुरकर नावाच्या नगरला संपादक होते, ते लोकयुक्त काम पाहायचे, त्यांचं ऑफिस वाड्या पार्क समोर, त्यांनी माझी ती कविता आवर्जून छापली.
1: बर.
2: आणि मग मी सर्वांना माहीत झालो. त्यामुळे मी इयत्ता माझी पहिली कविता 1 जानेवारी 1966 रोजी माझे मित्र होते गोलांडे म्हणून, वर्गातला मित्र होता 8वी-9वीतला, त्याच्यावर मी लिहिलेली कविता आहे. नंतर त्या वयामध्ये मॅट्रिक पर्यंत जे माझ्यावर हुशार विद्यार्थी होते, अनंत गोपीनाथ कुलकर्णी, विलास गीते, अजून विकास जोशी किंवा चौधरी अशा चार पाच मित्र पंचरत्न म्हणून त्यांच्यावर मी शार्दूलिपीत मध्ये कविता
1: करत एखादी कविता झाली.
2: हा मी त्यावेळेस वृत्तात कविता राहायचो कारण त्यावेळेस आम्हाला शिक्षक होते मराठी शिकवायला सुप्रत कुलकर्णी. मी पहिली कविता मीन विलास गीते इयत्ता दहावीत असताना त्यांच्याकडे घरी गेलो घेऊन त्यांना थरथरते हातात दाखवले. ते तर म्हणलं आज एकाच विषयावर खंडकाव्य लिहिलं. त्या सगळ्या त्यांनी त्या कवितांचं त्यांनी मोठ्या कागदावर लिहायचं ड्रॉइंग पेपरवर त्याच्यावर विलास गीतेने चित्र काढले.
1: अरे वा वा.
2: आणि तो सगळा त्यांनी ते भित्ती पत्र त्यांनी सगळ्या शाळेमध्ये दाखवलं.
1: विलास गीते म्हणजे साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे.
2: त्यावेळेस ते खूप सुंदर चित्र काढले त्यांनी. त्या खंड माझ्या खंडकाव्याला त्यांनी मोठं चित्र काढलं अगदी फ्रेम एवढं आणि आतमध्ये सगळी चित्र त्यांची आहेत.
1: तर काही ओळी ऐकवल्या तर आणखीन आपल्या रसिकांना आनंद
2: ओळी येतात. ते काळ वृत्तात लिहिण्याच होत. भावनेशी गुंतता सार हे मिळे मला. तार तार तव स्वरांची समजेना मात्र मला. येऊन बर फुला वेळ जेव्हा फुलला जाहली स्मृती मला की गंध जेव्हा सुटला. असं साधं सरळ राहायचो मी. आणि आमच्या कॉलेज शाळेमध्ये त्याचं कौतुक आहे
1: सर. सर आणखीन एक की आझादीन रामभाऊ निसळांकडे अनेक लेखक कवी पण यायचे.
2: हो, हो.
1: क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकांचा तर राबता नेहमी असायचा. कवी निलय एक महत्वाचं नाव.
2: फार महत्वाचं नाव सांगितलं. आणि खरं म्हणजे कवी निलयांनीच आम्हाला प्रेरणा दिली. कवी निलय त्या काळामध्ये 28-30 वर्षाचे होते आणि असे मोठे टागोरांसारखे केस वाढवले पण देखणा तरुण होता. तर ते नगरमध्ये का आले कसायला माहित नाही पण रामभाऊ निसळांनी त्यांना सांभाळलं. अत्यंत लहरी आणि देखणे कवी आणि त्यांच्या कविता त्यांच्या बॅगमध्ये असं. तर माझे थोरले बंधू त्या काळामध्ये 11वीला होते अशोक पालवे म्हणून. नंतर तो सर्व्हिस कमिशन मध्ये फार उच्च पदावर गेला कविता सुटल्या. तर अशोक पालवे हा माझ्यामुळं किंवा त्याच्यामुळे मी कविता चार ओळी खरडू लागलो होतो. तर त्यावेळेस विला कवी निलय माझ्या घरी आले. माझी आजी जी होती ती त्याला आपल्या नातवासारखं मुलासारखं जीव घालीत असे. ते म्हणायचे रामभाऊ निसळ आज भेटले नाही आजी तू मला जीव घाल. एक दिवशी ते रात्री 11 वाजता आले दरवाजा खटखटत. त्यावेळेस आम्ही नालेगावात राहायचो. रात्री नालेगावात राहणं त्या काळात म्हणजे माणसं असायची कुत्र्यांची फौज घेऊन ते आले. इतके कुत्रे असायचे झपाटेकरांपासून. तर कवी निल आले रात्री आजी दार उघड आजी दार उघड. आमच्या आजीने खाली जाऊन दार उघडा माडीवर राहत असो. तर ते रडू लागले म्हणे काही कर मला आज माझा मोठा अपमान झाला. मी आत्महत्या करणे आजी तुझ्याकडे आलो. म्हटलं काय माझी आजी काय मेला तू जेवला नाही का म्हणून मला जीव घाल. माझ्या आजीने रात्री 12 वाजता त्यांना जेवण करून घातलं.
1: म्हटलं
2: झालं काय रामभाऊ निसळ मी उशीर झाला म्हणून दरवाजा उघडत नाही. सकाळी जा झोप मध्ये बाहेर. त्यांना माळाधार झोपवलं आणि त्यांनी सांगितलं की मी नेवाशाला गेलो होतो आणि मला कधी विमनस्कता आली ती मी नेवाशाला जाऊन तिथे थांबतो. ते अनेकदा नेवाशाला जात. ते कधी मला नगरला येत आणि त्यांच्या कविता बोलून त्यांचं अक्षर अत्यंत सुंदर. नगरला ज्यावेळेस राज्यपाल आले होते कार्यमांडोमच्या एका बिल्डिंगचं उद्घाटन आला त्या कार्यक्रम मी पण गेलो. कारण निलयांचं मी घरी व्हायला खूप लहान होतो तर त्यांचं एक चाहता होतो. त्या कार्यक्रम मी त्या ग्राउंडवर गेलो. तिथे महिलांच्या मुलांसाठी एक बिल्डिंग बांधत होते. राज्यपालच्या उद्घाटना कशा तरी आले होते भूमिपूजनाला. तर कवी निलयाने तिथं सांगितलं की मी अशा अशा कविता लिहितो. त्यांना त्या राज्यपालांना मराठी काय येत नव्हते. नॉन मराठी राज्यपाल होते. तर ते म्हणजे या कवितेचा मला अनुवाद कलेक्टर स्वतः करून सांगत होते. कलेक्टर जे होते आणि ते म्हणले की या कवितेने इतका भारावून गेलोय की मी कलेक्टर साहेबांना सांगतो की माझ्या कुठल्याही निधीतून नव्हे तर माझ्या स्वतःच्या पर्सनल पगारातून मी या बिल्डिंग साठी 10,000 रुपये.
1: अरे वा. कवितेमुळे मिळालं सगळं.
2: हे मी तिथले नंतरचे ट्रस्टी नानासाहेब रोपलेंना पण सांगितलं. या गोष्टी अनेक गोष्टी मला नगर.
1: सर खरं म्हणजे तुम्ही नगरमध्ये मधुकर तोरडमल बालचंद्र नेमाडे असतील
2: त्या काळामध्ये
1: फार मोठी माणसं. नंतर म्हणजे
2: नेमाडे नंतर अगदी सुधार आंबोलेने आम्ही 80-81 मध्ये आदिम सुरू केलं अनियतकालिक
1: लिटल मॅगझिन अनियतकालिकाची चळवळ जी होती.
2: अगोदर अरुण शेवते आणि आंबोरेन रविराज गंदे जे गंदे नंतर दूरदर्शनवर प्रोड्युसर आहे तिघं दिंडी चालवायचे. तर दिंडीमध्ये त्यांचा एकमेकाचं काहीतरी छापण्यावरून काहीतरी झालं असं काही माहित नाही. पण नंतर लगेच आदिम नावाचं मासिक 80 मध्ये सुरू आलं. तर सदाशिव आंब्रापूरकर मी वसंत दीक्षित आंबोरे चित्र काढायचे. आम्ही महाराष्ट्रातल्या कवींचे चित्र गोळा करायचो आणि ते हस्तलिखित टंकलिखित त्या याच्यावर काढायचो.
1: सायक्लोस्टाईल
2: ते मॅगझिन काढायचो. तर ते मॅगझिन त्या काळामध्ये खूप गाजलं. त्याच्यावर त्यावेळेस अरुणा डेरे फार मोठ्याने त्यावेळेस लेखन कौतुक केलं आहे. अरुणा डेरेनी डॉक्टर मसू पाटलांनी आणि दबा धामणसकर त्यावेळेस येऊन गेले
1: बर
2: आणि त्यांनी आमच्यावर प्रचंड प्रेम केलं. त्या आदींमध्ये कोणाच्या कविता नाहीत. आम्हाला स्मिता पाटील सुद्धा त्याच्यावर कविता पाठवायच्या.
1: अरे वा.
2: आणि त्यांनी त्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मला स्मिता पाटलांच्या लग्नासुद्धा पत्रिका चालल्या माझ्याकडे. तर ह्या गोष्टी आंबोरे त्यांच्या वृत्तस्थ पद्धतीने काम करायचे, चित्र काढायचे. त्या काळामध्ये मी जे ललित लिहायचो कवींच्यावर कवित्रेवर, त्याला मला गंगाधर पाटलांनी फार सुंदर समीक्षा लिहिली. मला समीक्षा काय कळत नसायची, मी मुळात कॉमर्सचा विद्यार्थी. पण गंगाधर पाटलांनी लिहिलं की चंद्रकांत पालव्यांची ही संजीवनी भासकांवर लिहिलेली समीक्षा या समीक्षेचा नवीन पायंडा पडत का सुंदर आहे.
1: अरे वा.
2: त्या कविताच मला सुंदर होत्या संजीवनीच्या, आणि त्यामुळे मी ते कौतुकाने लिहिलं होतं. तर ते गंगाधर पाटील म्हणजे त्या काळात मला फार मोठ्याच माहीत नव्हते, पण नंतर रायपूर संमेलनाच्या अध्यक्षावर मला ते भेटले.
1: बरोबर.
2: मग त्यांना आवर्जून सांगितलं की तो लिहिणारा मीच. अरे तू इतका मुलगा माझा म्हटलं, तू कोणतरी साठीतला प्राध्यापक असेल.
1: संजीवनी खोजनी पण एक अनियतकालिक ओवी नावाचं मला
2: दरम्यानमध्ये आदिम झालं, दिंडी झालं, आदिम झालं. नंतर त्याच काळामध्ये शेवगावला गहू कानडे आमचे शिक्षक मित्र होते, ते आज आमदार आहेत. त्या काळात ते दवंडी नावाचं मॅगझिन झालं. त्याच्या अगोदर आमच्या त्याच दरम्यान मी ज्यावेळेस कोपरगाव होतो 75 मध्ये, मी आणि प्राध्यापक माझा थोरात, ते उमा नावाचं आम्ही असं नियतकालिक काढायचो. आणि मग नगरला आदिम काही कारणानं थांबलं, कारण पुढे त्याचा खर्च.
1: सदाशिव अमरापूरकर पण त्यामध्ये होते.
2: सदाशिव अमरापूरकर आम्हाला बऱ्याचदा त्यांनी आम्हाला फायनान्स मिळून दिला. कमी वीज मंडळात असल्यामुळे MIDC नवीन होत होती, तिकडनं आम्हाला दिवाळी अंकासाठी काही जाहिराती मिळायच्या. पण ते त्या सायक्लोस्टाईल प्रकरणाला बरीच जण कंटाळे म्हणा किंवा मग आंबोरेंना पण थोडस अमरापूर फिल्म मध्ये सेटल झाले. त्यांचा अर्धसत्य सिनेमा खूप गाजला. ते वेळ देण्यासारे आणि मग आंबोरेंचं पण त्यांना स्वतःच आणि आम्ही प्रपंचात गुंतून गेलो. संजीवनी खोजे, प्रतिभा टेपाळे आणि प्राध्यापक आपले हे कुराडे,
1: सुधाकर
2: कुराडे आणि संजीवनी खोजे यांनी एकत्र ओवी नावाचं मासिक सुरू केलं. त्याचं प्रकाशन माझ्या असते त्यांच्याच हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या
1: हॉस्पिटल.
2: तर त्या दरम्यान मग अरुण शेवतेनी नगरला, ते नगरलाच होते, त्यांनी नगरच्या काही ठराविक कवींचं आपण चांगलं पुस्तक करूया म्हणजे. मग त्यांच्या मुंबईमध्ये ओळखी होत्या, यशवंतराव गडाख साहेबांचे स्नेही आणि अत्यंत जवळचे मित्र. अरुण शेवतेंनी नगरच्या 10 कवींचा एक संग्रह करू औरंगाबादला गेलो, तिथले ते मोठे प्रकाशक ज्याचा संसुमंदा अध्यक्ष होते, ते म्हणले मी कविता छापत नाही, ते कोणी विद्यापीठ घेत नाही. मग तिथून आम्ही त्यांनी मुंबईला ते मेहताकडे गेले. मेहताने ते हो म्हटलं. मी अजून संजीवनी खोजे, संजीवनी भालसिंग, नरेंद्र काळे, अजून प्राध्यापक सुधाकर कुरड, अशा नगरच्या 10 कवींचा कविता संग्रह मेहता पब्लिशरने काढला आणि तो अत्यंत गाजला. आणि प्रत्येक कवींच्या 5 कविता, त्यांची माहिती, त्यावर समीक्षणात्मक लिखाण विजयराज जगदक्षपासून शांता शेळकेनी केलं. माझ्या कवितेचं समालोचन शिरीष पैंनी केलं. त्यामुळे आम्हाला एक फार मोठा उत्साह, तो कार्यक्रम संकेत हॉटेलला खूप सुंदर कार्यक्रम झाला. सर
1: संजीवनी खोजेंचा एकोल असेल पहिला, नंतरचा त्या गेल्यानंतर पहिलतीर असेल. आणि संजीवनीच्या मुळे शांताबाई शेळके असतील, नारायण सुर्वे, रामदासजी फुटाणे, ही सगळी मंडळी नेहमी नगरमध्ये यायची आणि नगरची कवी संमेलन लोक वाट बघायचे कधी होतात, त्यांनाही आनंद व्हायचा.
2: संजीवनी अशी खूप प्रचंड प्रतिभावान असलेली मुलगी होती. कोपरगाव नगरला बदली आली 78 मध्ये. मी साहित्यामध्ये वसंत दीक्षित आमचे गुरुवर्य असल्यामुळे त्यांच्या साहित्य परिषदेत मला प्रवेश मिळाला. तर मी माझ्या मुलांना घेऊन सिद्धीभागेत आम्ही त्या लहान मुलांच्या ग्राउंडवर खेळत असताना संजीवनी खोजे 2-3 मैत्रिणीवर आले कॉलेजच्या, म्हणे की कवी पाळले तुम्हीच का, म्हणलं हो. मग माझ्या मुलांशी ती खेळायला लागली. नंतर मी ऑफिसला गेलो की माझ्या बायकोबरोबर दिवसभर ती गप्पा मारायची आणि माझ्या घरातले 350 कविता संग्रह तिने वाचले.
1: अरे वा.
2: तर गंमत मग तोच नाही, त्या खोजे कुटुंबाचा माझा पूर्वी होताच अण्णा खोजे मला ओळखायचे, दत्ता खोजे माझ्या धाकट्या भावांचे वर्ग मित्र होते. मग संजूच्या घरी मी जायला लागलो. मग संजू आमच्या घरातलीच एक मुलगी झाली आणि मग संमेलनाला ती जायला लागली. मग आंबोरे वगैरे त्याचा जो ग्रुप होता त्यामध्ये तशी तरुण व्हायला लागली. मी कॉलेज जायला लागली. मग तिच्या कविता मी पाहायला लागलो. तर म्हणलं तू संजू कविता लिहि. मग तिच्या कविता संग्रह आम्ही तिला तयार करायला लावला आणि संस्कृती मंडळात पाठवला. गमत अशी की संस्कृती मंडळ असं त्या काळात हस्ते पर असते की तो कविता संग्रह आधी नामंजूर म्हणून त्याच्यावर मार करा. मग ते मला वसंत सावंत त्यावेळेस कवी नगरला येऊन येणार होते. सावंत म्हणजे मी त्या कमिटीवर आहे. संजीवनी खोजे मी त्यांच्या कविता वाचतो. ती मुलगी काय करते म्हणलं कॉलेजला जनरल सेक्रेटरी आहे ते आले नगरला. एका दिवसात मी आणि आमबोरेन प्रकाश घोडके त्यांचा नगरच्या पाचही कॉलेजला कार्यक्रम घेऊन त्यांना 150-500 रुपये त्या कार्ड मिळून दिले.
1: बरं,
2: त्यांचे कार्यक्रम केले, नगरकर खुश झाले. मला म्हणले पालवे आता तुम्ही मला चांगला सत्कार करा नगरमध्ये. संजीनी खोजेच्या पुस्तकाचा मी आता माझ्यावर पुण्याला चाल.
1: बरं,
2: मी आणि लदो खराडे पुण्याला गेलो आणि तो संग्रह जिथं त्यावेळेस पुण्याला ऑफिस संस्कृती मंडळाचं स्क्रुटिनी ऑफिस पुण्याला होतं, तिथे एक क्लरिकल स्टाफ मध्ये एक मुलगी शकुंतला नाव होती. तेव्हा सर हा कविता संग्रह रिजेक्ट होऊन आलाय, ते कुणी रिजेक्ट करा आम्हाला माहित नाही म्हणे. मग त्यांनी लगेच शंकर वैद्यांना फोन लावला. अरे म्हणे शंकर वैद्य सर, संजीनी खोजे ही अगदी प्रतिभावान कवयित्री, मी तिला आत्ताच भेटून आलो नगरला आणि त्या कविता तू वाच एकदा आणि मला रिमार्क कळव, मला हे पुस्तक याच वर्षी निघालं पाहिजे. 15व्या दिवशी मला पत्र, मला आणि संजीनी खोजे की आपला संग्रह आंदोलनासाठी पात्र ठरणार असून पुण्याच्या प्रकाशनाला देण्यात आला. तो संग्रह
1: फार महत्वाची कवयित्री होती
2: आणि त्यांचा कविता संग्रह नाव काय द्यायचं? वसंत दीक्षितांच्या घरी एक दिवशी रात्री 12-1 पर्यंत मी, आंबोरे, विरा जोशी ते पण आमच्या मध्ये होते प्राध्यापक, तर आम्ही सगळे त्याच्या कवितांना ज्ञानेश्वरी शोध, खंडकोश शोध, ते ज्ञानकोश शोध यात नाव शोधत बसलो काय कवितेचं नाव
1: द्यायचं.
2: तिचे कवितांची चर्चा असं दीक्षित सरांकडे मग रात्री पार्टीचा कार्यक्रम भजे खा हे खा त्यांच्या मेसेज दीक्षित सगळं करून द्यायचं आणि रात्री 1 वाजता नाव सुचलं दीक्षित सरांना की एकोल नाव देऊ, एकोल म्हणजे कल्लो. आणि मग त्यांचे वडील आम्हाला शोधत होते
1: ज्ञानेश्वरीतला शब्द,
2: ज्ञानेश्वरीतला शब्द तो एकोल शब्द कायम करा.
1: अरे वा,
2: तर एकोल शब्द असाला आणि त्या शब्दाला नंतर तिच्या मृत्यूपर्यंत राज्य पुरस्कार काव्यसंग्रह म्हणून देण्यात आला. अशा सुंदर
1: आठवणी. सर याच काळामध्ये डॉक्टर सदानंद मोरे असतील, ते न्यूयॉर्क कॉलेजला होते, भालचंद्र नेमाडे, कोसला, बिढार, ही पण सगळी मंडळी तुम्ही बघितलेली असते.
2: आता मी माझा पहिला कविता संग्रह 77 ला मी कोपरावला नोकरीत असताना रुस्तेला सावल्या, तर त्यांना मी दीक्षित सरांना इन्व्हाइट केलं. पण तिथे गंमत अशी होती की माझं नवीनच लग्न आलं, मी नगरी पद्धतीने माझ्या पत्नीला घेऊन संध्याकाळी, माझं लग्न म्हणजे तसं जरी आमचं नियोजित लग्न होतं तर मला पत्नी मला लग्नाच्या आधीपासून आवडायची, त्यामुळे तिला घेऊन फिरायला जायचो.
1: हे
2: सगळ्या कोपर गावकरांना 75 च्या गावात आश्चर्य वाटायचं की हा माणूस
1: लग्नाच्या आधी
2: काम करतो, बायका नाही लग्नानंतर, आधी नाही लग्नाच्या नंतर हा माणूस आपल्या बायकोला घेऊन नदीला फिरायला जातो, तर नदीच्या घाटावर लोक आम्हाला पाहायला यायचे. मग ते मी एकदा सरांना सांगितलं, आमचे तिथे कवी मित्र होते प्राध्यापक माधव थोरात, मी होतो 20-25 ते होते 35 मध्ये, ते म्हणले उद्यापासून माझी बायको मी पण तुझ्या बरोबर येणार. ते त्यांच्या मेसेज घेऊन यायला लागले, मग खेळायला लागले. नंतर तिथे अशोक बनसोडे शिकत होते बीएडला, सीताराम गोसावी जे पुढे प्राचार्य झाले ते बीएड करत होते, ती सगळी मंडळी आमच्यावर फिरायला यायला लागली. आणि लग्न झाले आमचे 2-3 जोड्या असायच्या. मग ते नासा फरांद्यांना कोणती सांगितलं, नासा फरांदे त्या काळात अत्यंत उत्कृष्ट वक्ते आणि तिथल्या सोमय्या कॉलेजचे प्राध्यापक, ते म्हणणार तू कविता संग का निघाल, तुझ्या कविता वाच. ते माझ्या 2 खोल्याच्या घरी यायचे, मी पलंगावर बसून कविता वाचायचो आणि फरांदे सर, सीताराम गोसावी, अनिल सोनार खाली मांडली घालून कविता माझ्या
1: ऐकायचं.
2: हा माझ्या आयुष्यातला फार मोठा योग, मी बाहेर सांगत नाही कोणाला, घडलेला आहे लोकांना माहित आहे. पण असं फरंदे म्हणले की कविता संग्रहाच्या 500 कॉपीजला किती खर्च येईल तुझ्या. मग तिथे एक विधवा स्त्री होती कुलकर्णी नावाच्या बाई होत्या, त्या प्रेस चालू जाता येतात मला नमस्कार त्यांचा मुलगा करीत अस, लहान होता मुलगा, त्याला म्हटलं तुझी आई काय करते, ते म्हणे की प्रेस मध्ये प्रिंटिंग करते, त्याचं हँड प्रिंटर असत फिरवायचं. तर मी म्हटलं मी स्वतः प्रूफ तयार करून देईन, तुम्ही कविता संग्रह छाप, नाही म्हणा आम्ही करून घेऊ. पण त्या काळात ते प्रूफ रिडिंगचं काम मी केलं तिथे आणि मग फरांदे सरांनी मला 500 रुपये देऊन 500 रुपयात 500 कॉपीजचा माझा कविता संग्रह पाहिला.
1: अरे वा वा,
2: दीक्षित सर येऊ शकले नाही त्या संग्रहाला. माझ्या संग्रहाचं प्रकाशन त्या काळात तिथल्या सोमय्या कॉलेजचे प्रिन्सिपल देशपांडे सर असं फरांदे सरांच्या हस्ते झालं, त्याचं सूत्रसंचालन अनिल सोनारांनी केलं.
1: बरोबर.
2: आणि ही माझ्या आयुष्यातली फार मोठी घटना आहे. अशोक बनसोडे जी यानंतर दलित चळवळीतले मोठे लेखक झाले किंवा सीताराम गोसावी यानंतर पुण्याच्या आंबेडकर महाविद्यालयाचे प्रिन्सिपल झाले, ही सगळी त्या काळातली तरुण मंडळी माझ्या भोवती होती. तर त्या काळामध्ये नासर फरांदेने त्या पुस्तक प्रकाशनाला सगळ्यांना सांगितलं तिथल्या नगराध्यक्षांना तुम्ही या. संपूर्ण नगरपालिकेचा हॉल भरला, नगराध्यक्ष आढाव म्हणून होते, त्यांना सांगितलं की आढाव सर तुमचं तर वय 80 वर चालू आहे, कोपरगावच्या इतिहासात गुळ किंवा रसाचा वास आहे, परंतु साहित्याचं हे पहिलं पुस्तक प्रकाशित, तुमचं रेकॉर्ड करा साहित्याचं तुमचं. आणि माझ्या दृष्टीने त्या दिवशी गावामध्ये
1: इतिहास घडवला,
2: गावात तरुणांनी माझ्या गावाचे होर्डिंग हाताने लिहून लावले होते आज कवी चंद्रकांत, त्यामुळे गावातले सगळे सुशिक्षित मंडळी डॉक्टर वकील अशा मंडळी माझ्या
1: कार्यक्रमात,
2: एक व्यक्तिगत भाग झाला. तर त्यानंतर माझा दुसऱ्या कविता संग्रहाच्या वेळेस अरुण शेवते, सरंद मोरे यांच्या ग्रुपमध्ये मी गेलो. पर सती डेरेकर, अरविंद ब्राह्मणे, त्यावेळेस रमेश दर्पण नावाचा एक फार नगर चांगला कवी होता.
1: बरोबर.
2: किंवा एक फणसुधर सुधीर फणसळकर होते, किंवा पुरा देशपांडेंची कन्या पण कविता लिहिली
1: सुजाता,
2: हा सगळा ग्रुप त्यावेळेस तरुण होत होता. त्यांच्यामध्ये मी राहायचो, तसं मी तरुणच होतो पण त्यांच्यापेक्षा थोडस 5-6 वर्ष मोठा. तर मग ही सगळी माणसं माझ्या प्रेमात असत, मी त्यांच्या प्रेमात असायचो. माझा दुसरा कविता संग्रह जो शासनाने काढला, तर त्या संग्रहाच्या सगळ्या चित्रांचं काम शिद्र आंबोल्यांनी, दत्ता खोजेन तो संग्रह छापला, शासनाने प्रकाशित केला. त्या संग्रहाच्या प्रकाशनाला सशी भावे काळातले पुणे विद्यापीठातले गाजलेले समीक्षक हे नगरला बाबा तोडमलांकडे आले. त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन वसंत दीक्षितांनी केलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष हकी तोडमल होते आणि सदानंद मोरेने माझ्या कवितेवर अर्धा तास तिथे समीक्षा केली. मेधाताई काळे बोलल्या आणि तो अत्यंत देखणा कार्यक्रम अहमदनगर जिल्हा असणार झाला. हे माझं व्यक्तिगत सांगत असताना, त्या काळामध्ये नगरमध्ये कवी संमेलन होत, कल्याणी दलाल नगरला कविता संमेलन कवी संमेलन घेत. एकदा मी 67-68 दरम्यान कल्याणी दलाल गोविंदराव अधिक ह्या कंपनीनं जिल्हा अहमदनगर जिल्हा बँकेचं नवीनच ती बँक झाली होती त्यावेळेस, त्याच्यावरती त्या टेरेसवर आम्ही कवी संमेलन घेतलं आठवतं. संपूर्ण नगर जिथून दिसत असेल.
1: बरोबर.
2: अशा ह्या सगळ्याच्या मध्ये आदिम दिंडीचा प्रवाह झाला, अन्य साहित्यिक मासे झाले आणि मग नंतर नव्यानं नगरची पिढी लिहू लागली. नगरमध्ये होत असला शिक्षण विकास, शैक्षणिक माध्यम, त्यातून नवीन मुलं
1: नगर कॉलेजमध्ये अनेक लेखक घडले असतील त्या काळात.
2: माझ्या काळामध्ये तर नगर कॉलेजला मी जेव्हा कॉमर्सचा विद्यार्थी होतो, परंतु मी पिरियड कमी आणि मराठीच्या प्राध्यापक असतार मत असेल, त्यामुळे तिथे हॉकी ग्राउंडवर कविता म्हणणे, कधी कधी टी बार्न बसवर सकाळी जर उशिरा कॉलेजला गेलो तर त्या ग्राउंडवर ते फेऱ्या मारत असत, ते सगळ्या मुलांना हसा हाताने करायचे, जॉईन युअर क्लास, मला म्हणायचे इकडे या, आणि माझ्या खांद्यावर हात टाकून मला म्हणायचे यू आर पोएट नो, म्हणायचं हो मी कवी आहे. मग एखादी कविता म्हणतो पण आपल्या ग्राउंडला राऊंड राऊंड होईल, नाही तर तू पहिला पिरियड अटेंड करत नाहीस म्हणून. आणि ते मग अशी छान गप्पा मारायचं, टी वारून बसतो माझ्या आयुष्यात. त्यांची शिस्त, त्यांचा देखणेपणा, त्यांनी माझ्यावर केलं प्रेम. मी बीकॉम
1: नेमाड्यांची भेट झाली होती.
2: कोणाची?
1: भालचंद्र नेमाडे.
2: नेमाड्यांची माझी भेट म्हणायचं नगर कॉलेजला झाली नाही, परंतु मी जेव्हा नवलेखक शिबिराला आम्ही औरंगाबाद वेरूळला गेलो, 15 दिवस नवलेखक शिबिर, सीताराम गोसावी, मी, पुरुषोत्तम बोरकर जे आता एक्सपायर झाले, एमपी दिवाण, आम्ही त्या संमेलनामध्ये 15 दिवस त्या शिबिराला होतो. तर आम्हाला तिथे कोच म्हणून भालचंद्र नेमाडे, कुमार केतकर अशी मंडळी होती.
1: अरे वा.
2: तर भालचंद्र नेमाडेंनी तिथल्या तहसील कार्यालयाच्या हॉलमध्ये त्यांनी आमचा कवितेचा वर्ग घेतला. त्यांनी समाजशास्त्री भाषेत कविता कशी असावी या भाषेत खूप छान बोलले आणि ते माझ्यावर हिंडले. मग भालचंद्र नेमाडे, नारायण सुर्वे तर तुम्हाला खोटा, अरविंद ब्राह्मणे होते माझ्यावर. आम्ही ते विरूळची लेणी पाहत असताना नारायण सुर्वे माझ्या गळ्यात हात टाकून आणि ब्राह्मणांच्या गळ्यात हात टाकून संपूर्ण लेण्या पाहत पाहत मग थोडस टिंगल टावळा करता आम्ही ते संमेलन अरेंज केलं. तर ते फार मोठी माणसं होती. तर त्या एक मोठा तिथे शकोटी कार्यक्रम होता. तर त्यावेळेस मी जरी तरुण होतो तरी सगळे म्हटलं की चंद्रकांत पाटलांना अध्यक्ष करा. मग त्या रात्रीच्या कार्यक्रमात भालचंद्र नेमाडे, कुमार केतकर, अनुराधा पाटील, अजून डॉक्टर भोसले, प्राचार्य रानडे जी इतिहासाचे विद्यापीठाचे मुख्य, हे सगळ्या कवी संमेलनाचे मी अध्यक्ष होतो. आणि ते संमेलन मग खूप टिंगल टावाळे आणि अण्णात कवींच्या आनंदात झालं. ते संमेलन पहाटे संपल्यानंतर तिथले भालचंद्र नेमाडे मराठवाड्यातल्या मुलांना म्हटले की अरे तुम्ही मुलं कोणाशी बोलत नाही पहा, नगर पुण्याची मुलं आले आमच्याशी बोलले, गप्पा मारले, आम्हाला बसवून घेतले म्हणे, तुम्ही नुसते लांब लांब थांबता हे चालणार नाही. हे मला अजून आठवतं की त्यांचं प्रेम, त्या भागाचं प्रेम फार सुंदर.
1: सर, लहान मुलांचं साहित्य पण नगरमध्ये निर्माण झालं, म्हणजे अगदी ज्ञानोदयची एक पुरवणी असायची. पहिल्यांदा मुलांसाठीची बालबोध मेवा नावाची पुरवणी सुरू झाली आणि नंतरच्या काळात पण अनेक लेखक कवी अहमदनगरमध्ये,
2: बाळोद्यान नावाचं जे
1: आणि प्रसिद्ध गाणी पण जी आता रेडिओवर ऐकू येतात त्याविषयी तुम्ही एकदा मला सांगितलं होतं की ती पण लिहिणारी मंडळी नगरची
2: होती. नगरला विश्वास गायकवाड म्हणून होते. देवा तुझे किती सुंदर आकाश, किती पोपटावरचे पोपट पोपट गळतेच गोड, खायला तो पेरूची फोड, या कविता नगरच्या विश्वास गायकवाडात.
1: बरोबर.
2: इथे नगरला रिटायरमेंट नंतर होते पण ते नेवाशाला मला शिक्षक.
1: बरोबर.
2: अत्यंत देखणा कवी होता पण आर्थिक दारिद्र्यामुळे पिचले आणि लवकर गेले. त्यांच्या कविता असत, कविता त्यांची कविता असेल आणि त्या काळामध्ये नगरमध्ये कवितेच गल ठोकळांच्या कविता आम्हाला असतात. आणि त्या काळामध्ये आता आपण बालभारती जसं आहे त्या काळात आचार्य अत्रे, वि स खांडेकर, कुसुमाराज यांना पूर्ण मुभा असे की शालेय पुस्तक लिहा. त्यांनी संपादित केली पुस्तक आम्ही शिकलो.
1: बरोबर.
2: त्यामुळे त्यांनी निवडलेल्या कविता, त्यांनी लिहिलेल्या कविता आजच्या पिढीपर्यंत आम्ही 70 पोहोचलो तरी आम्हाला त्या अजून आवडतं. आम्ही नव्यानं खूप लिहिलंय, नवीन समीक्षेने खूप लिहिलंय, पण त्यांनी जी शिस्त आणि अनुभव कसा मांडावा किंवा त्याचं दिग्दर्शन कसं असावं, सर्वसामान्यापासून कवितेची दिशा किंवा लेखनाची दिशा कशी असावी, चांगलं लिखाण कसं असावं, जागतिक तोडीचं अन्य भाषेतला त्याचा कसा सहवास असावा, सगळे शास्त्र आम्हाला हे त्या काळातल्या अकरावी म्हणजे एसएससी पर्यंतचे माहीत झालं.
1: सर, एक महत्वाचा टप्पा म्हणजे अहमदनगरला झालेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. यशवंतराव गडाखांनी ते खूप यशस्वी केलं आणि सगळ्यांनी कौतुक केलं की एवढी मोठी ग्रंथ विक्री किंवा इतके साहित्यिक आणि एवढा सगळा अगदी जेवणापासून सगळ्या गोष्टींचं कौतुक झालं. ते तुम्हाला चांगलं आठवत असेल आता, त्यालाही 25 वर्ष.
2: माननीय अशोक माजी खासदार आणि आमचे साहित्यिक स्नेही यशवंतरावजी गडाख साहेब यांचा माझा नेवाशामुळेच आमचा संपर्क. माझं बालपणी सोनईत गेलं, ते सोनईचे माझी थोरली बहीण वगैरे त्यांच्या वर्गातली,
1: बरोबर,
2: ते पानसवाडीले राहत आणि आम्ही नेवाशात राहत, माझे वडील ते तलाठी असत. तर गडाख साहेबांचा माझ्यावर खूप जीव होता. ज्यावेळेस त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतलं त्या काळात मी 20 मंडळात घोडेगाव या गावीच काम करायचो. त्यांनी तर अगदी ठणकावून सांगितलं आमच्या आधी करायला की येणाऱ्या 6 महिन्यात नगरला साहित्य संमेलन आहे, चंद्रकांत पालव्या कवीला सुट्टी द्या आणि आम्ही त्यांना घेऊन जाऊ. मग आमचे अधिकारी म्हणायचे, पालवेज नावाचे अधिकारी होते, ते म्हणाले बाबा तू जा, आमचं काय तुला म्हणणं नाही, तू रिझराचा पण देऊ नको पण गडाख साहेबांचा आम्हाला परत असा आम्हाला निरोप नको. मग मी पण मी ऑफिस करायचो 1-2 तास आणि गडाख साहेबांच्या बंगल्यावर राहायचो. त्यांचं नियोजन फार त्यांना त्यावेळेस मोकळा वेळ होता. 6 महिने ती खासदारकीच्या त्या कार्यकालामध्ये त्यांना एक मनशांतीसाठी म्हणून त्यांनी मुळात ते साहित्य प्रेमी, गडाख साहेब शिक्षक प्रेमी आणि त्यांनी आम्हा नगरच्या 100 लेखकांचा सत्कार 83 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष असताना केला. साहित्यिक कलावंत विषय अत्यंत आनंद आणि संवेदनशील बन. गडाख साहेबांनी मी एक कवी पुरता मी त्यावेळेस बोलला की त्यावेळेस नामदेवराव देसाई त्यांच्या बरोबर असायचे, आमचे सुप्रा कुलकर्णी त्यांचे मित्रवत होते, अजून अरुण शेवते त्यांना खूप लहान,
1: अरुण शेवतेंच्या अनेक दिवाळ्यांकांमध्ये त्यांच्या कथा लेख आपण बघतो. आपण
2: अरुण शेन त्या त्यांच्या जवळचे, तिथले आगळे म्हणून प्रिन्सिपल ज्ञानेश्वर कॉलेजचे, ते पण त्यांच्या जवळचे. मग त्यांनी आता कवींचं काय करायचं, कारण नामदेवराव देसाईंना म्हणलं की आता कवी नामदेवराव देसाई म्हणून पालवेज चर्चा करतो. तर त्या काळात मी साहित्य परिषद नगरला कवी संमेलन घ्यायचो, पण मी म्हणलं की एवढे कवी येणार, 10-15 हजार लोक जे येतात त्यात 5-1 हजार तर कवीच असतात. 3-4 दिवस संमेलन, संमेलन बंद केलं तर तुमचं
1: अहोरात्र सुरू होतं.
2: मी इतर संमेलनात पाहिलं होतं. तर म्हटलं आपण असं करूया की आधी एक कवी संमेलन, मग त्यांनी कोजागिरीचं निमित्त काढून आधी 2-4 महिने अगोदर एक कवी संमेलन त्यांच्या बंगल्याच्या बाहेरच्या ग्राउंडवर भरवलं आणि त्या ग्राउंडवर फमू शिंदे आणि रामदास फुटाणे यांना ते सूत्रसंचलन करण्याकरता सांगितलं. परंतु रामदास फुटाण्याने किंवा प्रमुख शिंदेने यायला वेळ झाला ते माहित नाही आणि कवी चुळबुळ करायला जिल्ह्यातून आले कवी होते. सांगितलं होतं सगळ्यांना की या संमेलनात आधीच्या संमेलनात तुमच्या कविता चांगल्या झाल्या तरच तुमचं मूळ मुख्य संमेलनात तुमचा सहभाग असेल, तिथे आपल्याला काही जिल्हा संमेलन भरायचं नाही. मी खंडकाव सगळ्या कवींना निरोप पाठवले होते. तर जिल्ह्यातले जवळजवळ 150 कवी आलेले, गडाख साहेबांचे सगळे मित्र, घुले साहेबांपासून त्या काळात असणारी निंबाळ जेवढी मंडळी होती शासनातली सगळी आणि साहित्यातले मित्र, त्यांनी वाट पाहिली 10 वाजेपर्यंत भमू शिंदेचे रामदास फुटाण्यांची आणि मला म्हणजे चंद्रकांत पालवे सुरू करत, माझ्या आता सूत्रसंचलन सगळं दिलं, प्रास्ताविक करून मी ते कार्यक्रम रात्री सुरू केला. तो कार्यक्रम 2.5 तास कुठल्याही गोंधळाशिवाय अत्यंत टाळ्याशिवाय तो झाला. कवी संपत आले पण साहेब म्हणजे चालू ठेवा माझी तयारी, 1 वाजेपर्यंत तो कार्यक्रम घेतला. अखिल भारतीय साहित्य संमेलनात तसं मी 47-48 वर्षात होतो, मी आणि सुधाकर कुराडे, कुराडे आमचे नेवास तालुक्यातले आणि कुराडे सर आणि मी आम्हा दोघांना खूप मोठा कार्यभार दिला. मला तर त्या कविता विभागाचं त्यांनी मुख्यच केलं.
1: बरं,
2: तर त्या पहिल्या निमंत्रित संमेलनाचं सूत्रसंचलन कोणी करायचं हे शेवटपर्यंत ठरवलं गेलं नाही. नगर जिल्ह्यात महाराष्ट्रात खूप लोक म्हणायचे पालवे मला संचलन करायचं, ते सांगण्याची गोष्ट नाही, तुम्हाला त्या गोष्टी माहित आहेत. पण मी मला शेवटपर्यंत सांगितलं की तुम्ही चिठ्ठी शेवटपर्यंत उघडायची नाही, तुम्ही प्रास्ताविक करायचं. जवळजवळ 15 हजार संध्याकाळचा कार्यक्रम लोक आले, टीव्ही दूरदर्शन महाराष्ट्रात लोक आले, आपल्या आकाशवाणीची लियाकत सय्यद तुम्ही मंडळी सगळे पत्रकार खाली होतात आणि मला सांगितलं तुम्ही प्रास्ताविक करा, सूत्रसंचलन करायची चिठ्ठी INVS ओपन करा, तोपर्यंत कोणाला काय बोलू नका. मग तोपर्यंत महानगरमधल्या मुंबई पुण्यातल्या कवी मला संचलन करायचं, मला मी म्हटलं माझ्या हातात काहीच नाही. दुसऱ्या दिवशी पण निमंत्रित संमेलनाचा पहिल्या दिवशी 30 लोकांना सहभाग असतो कारण पब्लिक बरंच मोठं असतं. दुसऱ्या दिवशी निमंत्रित संमेलन 2 साहेबांचा निरोप आला की चंद्रकांत पालवे तुम्ही आणि रामदास फोटाने प्रमु शिंदेनी सांभाळायचं, रामदास फोटाने अध्यक्ष, रामदास फोटाने अध्यक्ष करून मी सुधाकर कुराडे आम्ही संचलन कंट्रोलिंग सुरू केलं आणि रामदास फोटाने सूत्रसंचलन. ते करत असताना प्रचंड मराठवाड्यातल्या विदर्भातल्या कवींनी हल्ला बोल ग्राउंडवर संमेलन ठेवलं, ते तर आम्हाला कविता म्हणायच्या गोंधळ. मी अगोदरच पोलिसातल्या गुप्तहेर खात्याच्या अधिकाऱ्याने बोललो होतो की कवी सगळ्यात अवघड प्रकार आहे, तुम्ही आम्ही सांगू त्याच कवींना बरं पाठवायचं. आणि कॉलेजचे नेवासा कॉलेजचे काही प्राध्यापक मंडळी आम्ही त्यांच्या त्या चांगल्या ड्रेसमध्ये त्यांना ठेवलं होतं स्वयंसेवक म्हणून. त्यामुळे कवी जेव्हा खूप मला कविता म्हणायचे म्हणून माईक खिसकायचा प्रयत्न करू लागले, आमच्या सगळ्याच्या कंट्रोलच्या बाहेर गेलं. तर मग मी स्वतः उभा राहिलो म्हणलं, मी उभा राहिलो म्हणलं आता आणि एकेकाचीच कविता होईल, दहा जण एका सुद्धा माईकवर कविता म्हणू शकत नाही. मग रामदास फोटाणे, मी आता बोलतोय तुमच्याशी ना, मला कविता मी एकालाच बोलवतो. दोन तीन जण वर चढले तर मग त्या लोकांच्या लक्षात आलं की हे त्यांनी गुप्त एलसीबीचे लोक म्हणून असे तीन दिवस
1: सलग सुरू होत.
2: आणि तोपर्यंत इकडे चर्चा सत्र चांगली झाली, गुलजार यांचा कार्यक्रम झाला. सगळ्यात महत्वाचा काळ तो जसा साहित्याचा पिढीचा काळ होता, परिवर्तनाची एक मोठी चळवळ त्यावेळेस राबवते तर मी उल्लेख करत नाही, परंतु त्या काळात ते संमेलन कसं व्हावे यापेक्षा होऊ नये यावरच काही नगरच्या काही व्यक्तींचं त्यावेळेस मत असावं हे मला नक्की माहित नाही, परंतु तसे होण्याच्या आतच ते गडाख साहेबांनी अत्यंत स्टेजवरून न हलता, त्यावेळेस गिरीश कर्नाडा सारखी माणसं स्टेजवर होती, मासुदा सारखी माणसं होती, गुलजारा सारखी माणसं होती, परंतु ते नियोजन अत्यंत परखड असल्यामुळे अत्यंत शांततेत उद्घाटनापासून तर चर्चा सत्रापर्यंत कार्यक्रम झाला. लहान मुलासाठी आपण बाल कवींचा एक वेगळा कार्यक्रम येतात.
1: आता नवीन पिढीमध्ये आश्वासक लेखक कवी
2: नगर जिल्ह्यात खूप माणसं आहेत लिहिणारी, प्रत्येक तालुक्यात जातो ना तर नगर जिल्ह्यामध्ये इतकी माणसं लिहित आहेत, इतकी मुलं लिहित आहेत. पण मला थोडस आता एक राहिलं की नगर जिल्ह्यातलं पहिलं ग्रामीण साहित्य संमेलन बोलटा या गावी संगमनार त्या घटनेमध्ये झालं. तर तिथे मारा लामखेडेच मला वाटतं प्राध्यापक होते, त्यांनी संचलित केलं. त्यावेळेस रावसाहेब कसबे, रंगनाथ पठारे, आम्ही सगळे तरुण मंडळी होतो 78 मध्ये. दया पवार, माधव थोरात, आम्ही एकत्र स्टेजवर बसून कविता म्हणल्या. आणि पुण्याचे फोटोग्राफर आणि लेखक मोठे अनिल आवचट हे तिथे एक तरुण फोटोग्राफर म्हणून वावरत होते. ते एक दिवस दोन दिवस संमेलन खूप सुंदर झालं. त्यानंतर त्याच काळामध्ये 78 ला माझ्या प्रेमापोटी, त्यावेळेस तिथे अनिल सोनार, नासर फरांदे यांनी 80 मध्ये नाटककार कानेटकरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पहिलं नगर जिल्हा साहित्य संमेलन कोपरवाला गेलं. याची स्मरणिका कोपरावकरांनी काढली, पण याचा फारस उल्लेख कुठं होत नाही. त्या कार्यक्रमात नाटककार कानेटकर आले होते, गंगाधर मोरजी त्याचे सत्तासंजन मुख्य होते, कवी संमेलन वसंत दीक्षित त्याचे मुख्य होते. त्या कार्यक्रमाला भरपूर गर्दी महाराष्ट्रातली होती, हे दोन महत्वाचे. त्यानंतर आनंद यादवांसहित नेवाशाला एक ग्रामीण संमेलन झालं हा जिल्ह्यातला थोडा इतिहास. अजून त्यानंतर हल्लीच्या काळामध्ये पारनेर ह्या गावी सुद्धा तिथल्या तालुका स्तरावर काही मंडळी आता कवी संमेलन साहित्य संमेलन घेतात मोठी. आपण नगरचा आमच्या साहित्य परिषदेचा सावळी शाखा ग्रुप, जयंत तेंडुलकर सारखी प्रभावी माणसे आता, किंवा नरेंद्र फिरो सारखे माणसे, बालकुमार साहित्य संमेलन त्यांनी 2-3 वर्षापूर्वी घेतलं, त्यांनी विभागीय संमेलन सुद्धा साहित्य परिषद मोठं घेतला अगदी. आणि हे खूप मोठं काम जामखेड आणि शिरगोंदाला संमेलन हे या काळातली महत्वाचे संमेलन. तर मला सांगायचं म्हणजे त्या काळामध्ये धूळपाटी हा श्रीरंग तलवार यांचा एक कादंबरी, थापड रामचंद्र तावरे नावाचे शेवगाव लेखक होते प्राध्यापक शिक्षक, त्यांचा जायकवाडीच्या प्रकल्पामध्ये जे 62 गावं पाण्यात गेली त्यांच्या विस्थापितांवर त्यांची पहिली कादंबरी थापट म्हणून ते वारली. आता
1: बरोबर
2: अत्यंत सुंदर कादंबरी तुम्हाला कुठल्या, मी नरसाबाई मेधा किराण्यांची कादंबरी, अशा कितीतरी जीवन स्तरावर स्पर्श करणाऱ्या आत्मली कथने आपल्या नगर जिल्ह्यातून लिहिली गेली आहेत. भारत शासने ह्या मराठी कथेचं नवीन जवान आणि अंजिरी पक्षी ह्या माझ्या समोर लिहिल्या ह्या लेखकानं आज मराठीमध्ये ह्या वर्षी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि एक प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी 40 वर्ष उत्तम सेवा केली आहे. उत्तम शिरवळकर, चवी जोशी, अजून देवदत्त हुसळे, आय पवार, अजून मनसाराम पाटील, ही सगळी माणसं, अजून सुधीर शर्मा यांचंही फार मोठं, त्यांनी पण ख्रिश्चन मराठी
1: साहित्य संपादक
2: होते आणि त्यांचं कामही खूप मोठं आहे. परंतु त्यातल्या सुमती लांडे यांचं शब्दार्य प्रकाशनाच्या वतीने त्यांना मोठा साहित्य अकॅडमी त्यांना निमंत्रित साहित्य म्हणून केलं होतं. त्यांच्या कमळ कासांचं अनेक प्रकाशनं झालेली आहेत, त्यांची 2 कविता संग्रह आहेत. विजय तेंडुलकरांचा त्यांचा स्नेह होता, रंगनाथ पठारेने त्यांच्याकडे पुस्तक प्रकाशित केली आहेत, किंवा दीपू चित्रेने त्यांच्या प्रकाशनामार्फत पुस्तक केली आहेत. रावसाहेबांचे लेख यांनी त्यांचे अंक अत्यंत मोठे आहेत. रंगनाथ पठारे साहित्य अकादमी विनोद आहेत, पण ते मराठी भाषा मंडळाचे विकास मंडळाचे आणि त्या कमिटीचे ते अध्यक्ष होते, ज्यांनी अभिजात मराठी होण्यासाठी ते त्यांचे कार्य फार मोठं आहे. हे सगळंच पाहता पाहता हा सगळा इतिहास पूर्ण होत नाही. त्यामध्ये नगरला शंकरराव दिघे होते, रोहित अंक काढायचे, हौस दिवाळी अंक काढायचे, जैन युग काढायचे, माणिक मोती असा अंक अनेक लोक काढत होते. नसीर शेख हे धमाल धमाक काढतात, अरुण शेवते ऋतुरंग दिवाळी अंक गेले 30 वर्ष मुंबईतनं काढतात. त्यानंतर रामदास फुटाळेने साहित्यिक चळवळच चालवली नगर पासून. लहू कानडे, सुमती लांडे, आंबोरे, संतोष पवार, खलील मोमीन, रायबा तवंगे, बानुजी शेख, बानुजी शेख हे उत्तम मुस्लिम कवयित्री, अजून अजून सदाफुले, बाबासाहेब सौदागर, चंद्रकला आरगडे, पोपटराव सातपुते, आबासाहेब प्रशांत खराडे, लदो खराडे, विलास गीते, चवी जोशी, डेरेकर, शंकर चव्हाण, कैलास दौंडे, हिरंब कुलकर्णी, सुनील शिंदे, सुभाष सोनवणे, शर्मिला गोसावी, गुंफा कोकाटे, टी एन परदेशी, वर्षा तोडमल, प्रतीक्षा गंगावणे, डॉक्टर अनिल शास्त्रबुद्धी, लीला गोविलकर, ही मोठी
1: ताई
2: गायकवाड, वंदना शिवलकर, रुपाली कुलकर्णी, रत्ना बलदाळ, माधुरी उद्देदार, गौरी कुलकर्णी, सुप्रभा देशपांडे, कुंदा मुळे, सुजाता महाजन, सुजाता पवार, चंद्रशेखर करवंदे, अजून मकरंद खेर, केशव बंडगे, मुकुंद देवळालीकर, दशील कुलकर्णी. दशील कुलकर्णींचा पण एक फार मोठा ग्रुप होता मराठी वाचक चळवळ. त्यामध्ये काम करणारे देश आपले देशपांडे महाराजांना म्हणतात पत्रकार कवी, गणेश मरकड एक उपजिल्हाधिकारी, अरविंद ब्राह्मणे, दशरथ शिंदे, मिलिंद चवंडके, अशोक निंबाळकर, विनायक पवळे, भूषण देशमुख, अशी किती नावे गावीत. दिलीप शहापुरे, एम पी दिवाण, सुदर्शन दस, सुनील दस, अमोल बागुल, निनगुणकर, पुंडलिक गवळी, अशोक पाचारणे, अण्णा संत, यशवंत फुलांटे, सुनील कडलक, संगीता ठुबे, संजय गीते, गीताराम नरोडे, अशी अनेक ह्या सर्व कवींची पुस्तकं आहेत. या सर्व कवींनी कवितेच्या डाव्यावर आपल्या कविता उच्च रात घोषित केल्या आहेत. अरुण कराड, वसंत मुरदारी, भास्कर पाटील, त्यातले कवी आज मराठीतले प्रस्थापित कवी आहेत, त्यातले लेखक. आणि महत्वाचा उल्लेख करायचा म्हणजे प्राध्यापिका कैलास वस्ती पद्माताई मोरजे, त्यांच्या पहिल्या कविता संग्रहाच्या मी दररोज त्यांच्या कविता ऐकत असे. तर प्रियदर्शन बंडेलू, निलिमा बंडेलू, शिरीष जाधव, सुनंदा शिंगवी, अजून हेमंतचंद्र भवर, हे सर्व कवी मंडळी, आजच्या पिढीतले देवीदास बुधवंत, रत्नमाला ठाकूर, ॲडव्होकेट शिवाजी कराळे, खरवंडीकर, स्वाती पाटील कर्जत, सदानंद मोरे, अनिल चौधरी, नाथा मास्तर घोडेगावकर, हे उत्कृष्ट वगनाट्य लिहिणारे ते आता वारले. प्रेमलता पंडित या कवनलयाच्या, कृष्णकांत लोळे हे आजही वयाच्या 80व्या वर्षी ही कविता लिहितात, अमृता खाकुर्डीकर, राजाभाऊ वंजाळ, सुधा कांक्रिया, विजय मुनक, आशाराणी देवगणी, ज्या जगभर जालिंदर बोर चौबे, उपेंद्र निकाळजे, बाळासाहेब देशमुख, कटारिया प्रगती पवार, रजनी कुलकर्णी, अपर्णा देशपांडे, बाबासाहेब लांडे, शमा मंडली, अजून स्वाती आहिरे, अशा बहुसंख्य कवींच्या कविता आज नगर जिल्ह्याला माहीत आहे.
1: जुन्या आणि नव्या पिढीला सांधणारा दुवा म्हणजे तुम्ही आहात.
2: होय सर.
1: आणि या सगळ्यांना तुम्ही पाहिलेलं आहे, अनेकांना लिहितं केलेलं आहे, रस्तवण्याच्या रूपानं त्यांना प्रोत्साहन तुम्ही दिलेलं आहे. सर, तुमच्या घरी जेव्हा मी आलो तेव्हा खरं म्हणजे तुमचा एक वरचा सगळा मजला पुस्तकांनी भरलेला आहे, पेनचा तुमचा संग्रह आहे, आणि त्यापेक्षाही जास्त स्नेह म्हणजे तुमचा या सगळ्या साहित्यिकांशी आहे. आज तुम्ही आलात रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये येऊन तुम्ही अतिशय छानपणे हा सगळा प्रवास उलगडून दाखवला. खरं म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे. या प्रत्येक लेखक कवीबद्दल आपण विस्ताराने बोलू शकू. कधीतरी पुन्हा एकदा आपण नक्की भेटूयात. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.

दुर्दैवी निधन झालं. त्याच निमित्त आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्त्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी आसावरी नातू आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर

0: की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
1: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
0: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
1: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
0: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
1: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
0: चला मिळून संकल्प करू.
1: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू.
0: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
1: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
0: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
1: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
0: आणि 90 11 02 64 95.
1: आमचा पत्ता आहे
0: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सांज रंग या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। गुड इव्हनिंग। ऑलमोस्ट 4 वाजून गेले आहेत। सो फायनली वीकेंडला सुरुवात झाली। 11 जुलै 2024 आजची तारीख आणि आज आहे सॅटर्डे, अर्थात वार आहे शनिवार आणि वीकेंड वाईब आपल्याला हळूहळू जाणवत आहेत। आणि शनिवार म्हटलं की रविवारचे सुट्टीचे वेद

0: आपल्या सगळ्यांना लागतात, अगदी प्रत्येकाला, म्हणजे अगदी शाळकरी मुलाला असतील, त्याचबरोबर वर्किंग वुमेन असतील, त्याचबरोबर जे कोणी ऑफिसला जाणारे किंवा ज्यांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत, आणि रविवारच्या दिवशी त्यांना सुट्टी आहे. सो सगळेजण ना एकत्र फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी प्रत्येक रविवारची आणि आठवड्यातल्या या रविवारची वाट पाहत असतात. सो मी सुद्धा खूप एक्सायटेड असते या रविवारसाठी. तुम्ही सुद्धा एक्सायटेड असता का? आणि रविवारी बऱ्याच जणी, म्हणजे जी काही आठवड्यामधली कामं आहेत येणाऱ्या आणि जे काही प्लॅनिंग आहेत ते प्री प्लॅनिंग करण्यामध्ये, काही छोटी मोठी घरातली कामं करण्यामध्ये अनेक जण वेळ घालवतात, तर अनेक जण मस्तपैकी वीकेंडमध्ये आराम याकडे लक्ष देतात. सो त्याचबरोबर मान्सूनही सुरू झालेला आहे, काही जण भटकंती करण्यासाठी घराबाहेर सुद्धा पडतात. सो ज्याचा त्याचा रविवार स्पेशल असतोच, आणि ह्या सगळ्या वाईब ज्या आहेत त्या खरं तर सॅटर्डेपासून अर्थात आजपासूनच जाणवायला सुरुवात होतात. सो येस, हॅपी वीकेंड म्हणत आणि या वीकेंडला आपण सुरुवात करूयात. आज सॅटर्डे आहे आणि महत्त्वाच्या घडामोडींकडेही वळूयात. ऐकत रहा रेडिओ 4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV/AIDS बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

मी तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग. आज हिंगोलीमध्ये आणि त्याचबरोबर औंढा नागनाथ या परिसरामध्ये वसमत याजवळ सुद्धा 11:30 वाजता 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का जाणवलाय. अचानक हा हिंगोली शहराबरोबर वसमत आणि औंढा नागनाथ इथे हा भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळं अनेक नागरिक खरं तर घाबरले होते आणि अचानक आवाज असलेल्या या धक्क्यामुळे अनेक घरावरची पत्रे आणि भांडीसुद्धा घरातली वाजली. काही घरांच्या भिंतींनासुद्धा तड गेल्याची माहिती मिळालेली आहे आणि या भूकंपामुळे अद्याप तरी हिंगोली शहर वसमत आणि औंढा नागनाथ परिसरामध्ये कुठल्याही स्वरूपाची जीवित आणि वित्तहानी झालेली नाही आहे. मात्र प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनसुद्धा करण्यात आलं आहे. हिंगोली शहरासह वसमत या भागामध्ये औंढा नागनाथ परिसरामध्ये हा 11:30 वाजता 3.5 रिश्टर स्केल भूकंप झाला. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: हर पल जिंदगी का बस धुआ है, न जाने सुकून ये जिंदगी अब कहां है. वही सुकून तलाश करेंगे हमारे साथ और सुनेंगे कुछ दिल को छू जाने वाले गाने. सुनते रहिए रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो नमस्कार. आणि महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोतच, आणि राज्यामधल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे सुद्धा वळणार आहोत. शुभमन गिलनं सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या पत्नीसोबत पहिला विम्बल्डनचा सेमीफायनल सामना जो आहे तो पाहिलेला आहे, आणि सोशल मीडियावर सध्या याची चर्चा आहे. फोटोजसुद्धा व्हायरल होताना दिसतात. आपला भारतीय कर्णधार कॅप्टन शुभमन गिलनं सचिन तेंडुलकर, जो खरं तर क्रिकेटमधला देव मानला जातो, आणि त्यांच्या पत्नी अंजली तेंडुलकर यांच्यासोबत सेंटर कोर्टच्या रॉयल बॉक्समध्ये तो नोवाक जोकोविच आणि यानिक सिनर यांच्यामधला विम्बल्डन पुरुष सिंगल्सचा सेमीफायनल सामना मॅच पाहताना दिसलाय. आणि त्याचबरोबर विम्बल्डनच्या प्रतिष्ठित रॉयल बॉक्समध्ये खरं तर अनेक लोकांना आमंत्रित केले गेले होते, आणि त्यामध्ये सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यानंतर टीम इंडियाच्या चौथ्या कॅप्टनचा म्हणजे शुभमन गिलचा नंबर लागलेला आहे. सो नक्कीच त्याच्यासाठी खूप ही महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या भारतीय टीमसाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. अनु आहे तुमच्या सोबत, गुड इव्हनिंग पुन्हा एकदा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते, हो, गेल्या आठवड्यामध्ये जो पाऊस झाला त्यामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये पावसाचे पडसाद त्यानंतरचे अजूनही दिसत आहेत. लोणावळा परिसरामध्ये या पावसाळ्यामध्ये खरं तर दरड कोसळली होती आणि त्यामुळे मुंबई पुणे रेल्वे मार्ग जो आहे तो विस्कळीत झाला होता. 30 अधिक गाड्या त्यामुळे रद्द झाल्या होत्या आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आता उद्यापासून E97 च्या 312 ज्या नियोजित गाड्या आहेत त्या सोडल्या जाणार आहेत. त्याचबरोबर ज्या साध्या ST महामंडळाच्या बसेस आहेत त्याच्या 200 जादा फेऱ्या मुंबई पुणे मार्गावर दररोज चालवणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गरजेनुसार जर गरज पडली प्रवाशांसाठी तर जादा बसेस सुद्धा सोडण्यात येईल, बस सेवा लवकर उपलब्ध करून दिली जाईल असंही यावेळी प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। अरु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमात। पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा। महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत जे नियमित कर्ज परतफेड करतायत असे अनेक शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना आता 50,000 थेट 2,00,000 कर्जमाफी मिळते। गेल्या 3 वर्षांमध्ये 2 वर्ष ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज फेडण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा सगळ्या पात्र योजनेतल्या शेतकऱ्यांसाठी हा प्रोत्साहन देण्यासाठीचा महत्त्वाचा निर्णय आहे। याआधी मर्यादा जी होती ती 50,000 रुपये होती, पण आता ती 2,00,000 कर्जमाफी जी आहे ती मिळणार आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी म्हणू आहे तुमच्या सोबत सांजरंग. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, काही वर्षांपूर्वी नोटबंदी जाहीर झाली होती आणि त्याचबरोबर ज्या काही 2000 रुपयांच्या नोटा ज्या होत्या त्या चलनामध्ये घेतल्या जाणार नाहीत आणि त्या बँकेकडे जमा करण्याचं आवाहन सुद्धा केलं होतं. पण आता RBIने असं स्पष्ट केलं आहे की 2000च्या नोटांना अजूनही कायदेशीर चलन मानलं जात आहे. RBIचं असं म्हणणं आहे की लोक RBIच्या 19 इश्यू ऑफिसेसपैकी कोणत्याही कार्यालयात जाऊन 2000च्या नोटा बदलून घेऊ शकतात आणि या नोटांची रक्कम थेट आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी व्यक्ती इंडियन पोस्टचा वापर करू शकतात किंवा कोणत्याही इश्यू ऑफिसलाही त्या पाठवू शकतात. सो 2000 रुपयांची ही जी नोट आहे ती कायदेशीर अजूनही चलनामध्ये आहे. व्यवहारामध्ये जरी वापरात येत नसली तरीसुद्धा त्यामुळे या नोटा तुम्हाला अजूनही बदलून मिळू शकतात असं आवाहन RBIने केलेलं आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आपण ऐकता स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज जणू आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग सांजर्ग या कार्यक्रमात. काल आपल्या सिटीमध्ये अर्थात आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये रस्ते अधिक सुरक्षित, सुकर आणि अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रयत्न आपल्या एनसीनं केला, अर्थात अहिल्यानगर महानगरपालिकेनं काल 10 जुलैला सावेडी परिसरामध्ये एक विशेष अतिक्रमण हटाव मोहीम जी आहे ती राबवली होती. आणि या मोहिमेदरम्यान जे प्रोफेसर चौक आहे, पारिजात चौक, एकवीरा चौक आणि यशोदा मार्ग या मार्गावरच्या रस्त्यालगत जे उभारण्यात येणारे अनाधिकृत टपरे आहेत किंवा शेड्स आहेत, भाजी विक्रेते आहेत, यांची अतिक्रमणं तात्काळ काढण्यात आली आहेत. इथे लोखंडी फलक जे होते ते हटवण्यात आले आहेत. पारिजात चौकामध्ये अनाधिकृत फ्लेक्स बोर्ड सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. आणि या कारवाईमुळे निदान काही काळासाठी का होईना, पण रस्ते वाहतुकीसाठी अधिक मोकळे झाले आहेत, नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवास या वर्दळीच्या ठिकाणाहून करता येतोय. आणि शहरामध्ये अनाधिकृत अतिक्रमणाविरोधाची ही मोहीम आगामी काळामध्ये सुद्धा सातत्यानं सुरू होणार आहे असं एएमसीनं सांगितलंय. नियमांचं कुठे उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे असं एएमसीनं सांगितलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, महिला शेतकऱ्यांसाठी सक्षमीकरणासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असतं, सरकार नेहमीच प्रयत्नशील असतं आणि आता महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाला कायद्याचं बळ मिळालंय. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हे विधानमंडळामध्ये मंजूर करण्यात आलंय. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकामध्ये स्वतंत्र शेतकरी म्हणजे महिला शेतकरी म्हणून मान्यता मिळाली आणि त्यामुळेच महिलांना, ज्या महिला शेतकरी आहेत त्यांना कायद्याअंतर्गत, कायद्याच्या चौकटी अंतर्गत एक विशेष आणि वेगळी ओळख नक्कीच मिळाली. आर्थिक सक्षमीकरणासाठी सुद्धा महिलांची उत्तमपणे बाजू जी आहे ती मांडली जाणार आहे आणि सशक्त महिला शेतकरी ही एक समृद्ध महाराष्ट्राचं नवं पाऊल आहे. त्यामुळे नक्कीच विधानमंडळामध्ये सुद्धा ही गोष्ट मंजूर करण्यात आली आहे महिला शेतकऱ्यांची. अनु आहे तुमच्या सोबत, गुड इव्हनिंग.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मेनू आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा एक भव्य प्रकल्प उभारला जाणार आहे आणि त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा हा प्रकल्प भव्य असणार आहे. मौजे तालावणे सावंतवाडीमध्ये या प्रकल्पामध्ये 22 एकर जागेवर सुमारे 150 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे आणि या संदर्भातला गुंतवणुकीचा सामंजस्य करार सुद्धा झालाय. किनारपट्टी भागामध्ये औद्योगिक विकासाचा त्यामुळे उद्देश निर्माण होईल. जहाज बांधणी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था विकसित होण्यासाठी हे नक्कीच एक महत्त्वाचं माध्यम असेल. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुम्ही.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो नमस्कार. संकटाच्या काळामध्ये बऱ्याच वेळा आपण खूप घाबरून जातो, पण अगदी कोणीही व्यक्ती असेल संकटाच्या काळात किंवा आपत्तीच्या काळामध्ये, जसं की भूकंप असेल, सुनामी असेल किंवा खूप मोठ्या स्वरूपातला मुसळधार पाऊस असेल, अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही जर अडकला असाल तर घाबरू नका. त्वरित मदतीसाठी हेल्पलाईनचा वापर करा. 1077 या जिल्हास्तरीय संपर्क क्रमांकावर तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता, किंवा 1070 या क्रमांकावर सुद्धा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाची हे हेल्पलाईन आहे, त्यामुळे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्यानं नक्कीच या नियंत्रण कक्षाचा आणि या हेल्पलाईनचा वापर करा. सतर्क रहा, सुरक्षित रहा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

क्रूर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली आहे. 15 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. व्हिएतनाममधल्या फुकवोफ द्वीप या परिसरामध्ये 36 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट समुद्रातील तीव्र लाटांमुळे उलटली आहे. या भीषण अपघातात 2 महिला आणि 13 पुरुषांसह 19 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झालाय. स्थानिक यंत्रणांनी यामध्ये 21 जणांना वाचवलं असून भारतीय दूतावासानं पीडितांच्या मदतीसाठी हनोई आणि हो ची मिन सिटी या ठिकाणी विशेष कंट्रोल रूम सुरू केले आहेत. व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटक मोठ्या स्वरूपामध्ये जातात, त्याचबरोबर ही पर्यटकांची बोट उलटली आहे ज्यामध्ये 15 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अनु आहे तुमच्या सोबत.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, महाराष्ट्रामध्ये पुढचे 7 दिवस पावसाची सुट्टी असणार आहे. गेल्या आठवड्यामध्ये चांगलाच पावसानं जोर धरला होता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसानं चांगला जोर धरल्यामुळे चांगलं वातावरण होतं. पण पुढच्या आठवड्यामध्ये पावसाची सुट्टी असेल. मुंबई पुण्यासह राज्यामध्ये पावसाचा नो अलर्ट पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. राज्यामध्ये पावसासाठीचं पुढच्या आठवड्याचं पोषक वातावरण नसल्याचं सांगितलं आहे. पुढचे 6 ते 7 दिवस कोरडं हवामान असेल अशी माहिती आज पुणे वेधशाळेनं दिली. सध्या पावसाचा कोणताही अलर्ट नाही. गेल्या 2 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली असून पुढच्या 7 दिवसांमध्ये काही जिल्ह्यात केवळ तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77 727 505 किंवा 90 110 26 495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी आकांक्षा राजे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग सांजरंगे. या कार्यक्रमात दिलजीत दोसांचा सतलुज हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवरून गेल्या आठवड्यामध्येच हटवला, पण आता भारतातून सुद्धा हटवण्यात आला आहे. दिलजीत दोसांचा सतलुज हा चित्रपट Zee5 इंटरनॅशनल लायब्ररीमधून सुद्धा OTT प्लॅटफॉर्ममधून सुद्धा काढून टाकलाय. आणि मानवाधिकार कार्यकर्ते जयवंत सिंग खालरा यांच्या आयुष्यावर असणारा हा सतलुज चित्रपट होता. शुक्रवारी गेल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. 48 तासांच्या आतच तो काढण्यात आला. CBFC चित्रपटगृहामध्ये रिलीज करण्यापूर्वी यामध्ये 127 कट्स लावले होते असंही यावेळी सांगण्यात आलं. आणि आता हा संपूर्ण जगभरामधूनच सिनेमा हटवण्यात आलाय. अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग पुन्हा एकदा.

0: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 9011-02-01-77. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: अहो ऐका चतुरा, अध्यात्माची कहाणी.
2: बर,
1: किसनानं भुलवल्या यमुना.

0: पारी गवळण नारी आल्या यमुनी वरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीचा घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली कौशिरशिरी
1: गोपी नाण्यात होत्या धंग तोच आला सकाशी रंग गोळा करून वस्त्र सारी बस

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत सांजरंगमध्ये. गेल्या आठवड्यामध्ये जो पाऊस झाला त्यामुळे ना पुण्याच्या मावळमध्ये अतिवृष्टीमुळे कार्ल्यामधल्या एकवीरा देवी मंदिराकडे अनेक पर्यटक येतात. पण या पर्यटकांना मी या माध्यमातून सांगेन की पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी एकवीरा मंदिर पुढचे 3 दिवस बंद असणार आहे. इथे पायऱ्यालगतचा रस्ता खचलेला आहे त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव 11 ते 13 जुलै दरम्यान मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद असेल. वीकेंड आहे त्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी दर्शनासाठी जाणार असाल तर जाऊ नका. निर्णय हा देवस्थान ट्रस्टनं घेतलेला आहे. या काळात गडावर भाविक, पर्यटक आणि वाहनांना प्रवेश दिला जाणार नाहीये. सध्या इथलं युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू असून भाविकांनी सहकार्य करण्याचं आवाहन ट्रस्टनं केलंय. अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. गुड इव्हनिंग.
1: नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो, खूप मनापासून स्वागत। उशिरा का होईना, पण मान्सून आपल्या शहरामध्ये, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या दाखल झालाय आणि पाऊस सुरू झाला। आषाढ महिना हळूहळू सुरू व्हायला लागला की आपल्याला सगळ्यांना वारीचे वेध लागतात, संपूर्ण महाराष्ट्राला लागतात। कारण आपला संपूर्ण महाराष्ट्र, ज्याला संतांची, साधू संतांची परंपरा लाभलेली आहे असं आपण म्हणतो, आणि या महाराष्ट्रातून अनेक वाऱ्या, दिंडी, पालखी सोहळे हे पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात। आणि आज आपण अशाच एका वारीबद्दल बोलणार आहोत, ती आहे निर्मल वारी। पाऊले चालती स्वच्छतेची वाट असं म्हणत ही यंदाचं या निर्मल वारीचं आपल्या नगरमधून तिसरं वर्ष आहे। सेवा भारती आणि राष्ट्रहित संवर्धक मंडळ अहिल्यानगर यांच्या सहकार्यानं ही निर्मल वारी निघते आहे। आणि आत्ता आपल्यासोबत या निर्मल वारीबद्दल सांगण्यासाठी आहेत डॉक्टर कृष्णा उत्तमराव देहाड्राय, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सेवा प्रमुख म्हणून काम पाहतात। शेवगावमध्ये ते असतात आणि व्यवसायानं, वैद्यकीय व्यवसाय त्यांचा आहे, डॉक्टर ते आहेत। आणि शेवगाव तालुक्यातील डॉक्टरांची जी निमा संघटना आहे त्याचे अध्यक्ष देखील आहेत। आणि त्याचबरोबर उदय अरुण भणगे सरही आज आपल्यासोबत आहेत, जे बी फार्मसीपर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय। अरुणोदय औषधांचे संचालक ते आहेत, सेवा भारती दक्षिण नगर जिल्ह्याचे सचिव, राष्ट्रहित संवर्धन मंडळाचे सहसचिव आणि दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य सुद्धा आहेत। तर तुमच्या दोघांचं सुद्धा स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत।
3: धन्यवाद।
2: जसं मी आता म्हणाले की खरंच वारीचे वेध लागलेले आहेत आणि आपण सगळे जण आषाढी एकादशीची वाट पाहतो आहोत आणि निर्मल वारी जसं मी आता उल्लेख केला, तर निर्मल वारी नेमकी काय आहे, याची संकल्पना काय आहे?
3: निर्मल वारी जर म्हणाल तर जसं तुम्ही आता म्हणाले की आषाढी एकादशी जवळ आली की आपल्याला वारकरी उन्हाची, पावसाची, थंडीची,

0: तमानं बाळगता पंढरपूरकडे चालत जाताना आपल्याला गावोगावी वारकरी दिसतात. हळूहळू ही संख्या वाढायला लागली. जसं आपण संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तुकाराम महाराजांची पालखी ह्याची जर संख्या पाहिली तर 3 लाख 4 लाख भाविक हे त्या पालखीबरोबर चालत असतात. आणि गावाच्या लोकसंख्येच्या कैक पट वारकरी एकावेळी त्या एखाद्या गावामध्ये वास्तव्यास राहतात. त्याचबरोबर आपण बऱ्याच वेळा ऐकत आलो की पंढरपूरमधली जी नदी आहे त्या नदी पात्रामध्ये अतिशय घाण झालेली असते. आणि मग 2013 साली सुप्रीम कोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल झाली आणि मग त्याच्यावरती विचार करताना कोर्टाने असं म्हटलं की जर आपण याची व्यवस्था करू शकत नसू तर ही वारी बंद का केली जाऊ नये. आणि मग काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र झाले आणि ही निर्मल वारी 2015 साली 2 जागांवरती राबवली गेली आणि ते सक्सेस झालं. त्याच्यानंतर मग सरकारने बजेटमध्ये निर्मल वारीला स्थान दिलं आणि आज तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये 1300 टॉयलेट्स लागतात आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये 1500 टॉयलेट्स लागतात. आणि ह्याच्या माध्यमातून पूर्ण वारी ही निर्मल झालेली आहे.
1: नक्कीच. हा उपक्रम सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश काय होता? म्हणजे निर्मल वारीतून लक्षात येतं की स्वच्छता हा एक मुख्य भाग होता, पण ही संकल्पना सांगितली, शासकीय सपोर्ट सुद्धा यातून मिळाला, पण मुख्य उद्देश तरी काय होता?
2: आपल्या बोलण्यातून आलं की पंढरपूरच्या दिशेने लाखो वारकरी दरवर्षी नित्यनियमाने स्वतःहून पायी चालत पंढरपूरला जातात. आळंदी असेल, देहू असेल, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर असेल, गावोगावातून दिंड्या येतात. ही सर्व लोक रस्त्याने जात असताना रस्त्यामध्ये असणारी जी लोकं असतात, गावं असतात, ही गावं त्यांचं स्वागत करतात, त्यांची व्यवस्था करण्यामध्ये धन्यता मानतात. वारकऱ्यांची सेवा करणे हीच पांडुरंगाची सेवा मानून त्यांचं स्वागत असेल, गावामध्ये त्यांची जेवणाची सोय असेल, त्यांची न्याहारीची सोय असेल, त्यांची पिण्याच्या पाण्याची सोय असेल, त्यांची मुक्कामाची सोय असेल, ह्या सर्व सोयी करण्यामध्ये सर्व लोक स्वतःला उपकृत मानतात. परंतु अनेक वर्ष हे चालू असताना छोट्या छोट्या गावामध्ये वारी आल्यानंतर, ती निवासाला थांबल्यानंतर, सकाळी उठून जाताना प्रातर्विधीची व्यवस्था कुठल्याही पद्धतीची याच्या अगोदर होत नव्हती. जेव्हा वारीची संख्या लिमिटेड होती, रस्ते मोकळे होते, फार गर्दी नव्हती, त्यावेळेस लोक बाहेर शौचाला बसून रस्त्याच्या कडेला, गावामध्ये, शेतामध्ये ह्या पद्धतीने त्याचा वापर होत असे. परंतु जशी जशी संख्या वाढत चालली, लाखोच्या घरात वारकऱ्यांची संख्या आली आणि गावामध्ये मुक्कामाला वारी आली, गावकऱ्यांनी स्वागत केलं, त्यांची व्यवस्था केली आणि दुसऱ्या दिवशी वारी पुढे निघून गेल्यानंतर गावाला काय मिळालं? ठीक आहे, परमेश्वर भक्तीचा, पांडुरंगाच्या भक्तीचा, वारकऱ्यांच्या सेवेचा आनंद मिळाला, समाधान मिळालं, परंतु त्या गावामध्ये जी अस्वच्छता निर्माण झाली त्यातून असं व्हायला लागलं की छोट्या गावातले लोक पुढचे 3 दिवस गाव सोडून बाहेर जायला लागले. कारण गावात इतकी अस्वच्छता असायची, वास सुटलेला असायचा, रोगराई पसरलेली असायची. आणि मग यातूनच जसं उदयजींनी सांगितलं तसे अनेक प्रश्न निर्माण झाले. आणि मग ही स्वच्छता झाली पाहिजे या भूमिकेतून या निर्मल वारीची सुरुवात झाली. मग जसं या शासनाने पण याला स्वीकारलं, सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट झाला, 2 गावांमध्ये त्याची व्यवस्था झाली, टॉयलेट्स उभे केले आणि त्याची यशस्वीता मोजली गेली, ती शासनासमोर मांडली गेली आणि मग शासनाने पण ते स्वीकारलं आणि मग आता प्रत्येक गावामध्ये हा विषय सुरू झाला.
1: नक्कीच. यंदा या उपक्रमाचं 3rd वर्ष आहे, 2 वर्ष होऊन गेलेत. गेल्या वर्षीचा किंवा या 2 वर्षाचा अनुभव काय होता?
0: तसं बघायला गेलं तर निर्मल वारीची सुरुवात 2015 साली सुरू झाली. ती संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सुरुवात झाली. महाराष्ट्रातली 3 नंबरची जी दिंडी आहे ती म्हणजे संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी आहे आणि ती सगळ्यात लांब म्हणजे फार लवकर निघते, त्र्यंबकेश्वरहून आणि पंढरपूरकडे प्रस्थान करते. त्याच्यामध्ये आपल्या नगर जिल्ह्यामध्ये त्याचे एकूण 15 मुक्काम
1: पडतात.
0: तर या 15 मुक्कामांपैकी आम्ही, आमची जी टीम आहे ती 8 मुक्कामांची व्यवस्था आम्ही करतो. तर गेल्या 3 वर्षापासून डोंगरगणपासून कोरेगावपर्यंत हे जे 8 मुक्काम आहेत तिथे आपण सरकारने दिलेले टॉयलेट्स आहेत तर त्याची व्यवस्था पण आपण करतो. म्हणजे व्यवस्थापन करताना त्या टॉयलेट्ससाठी जागा त्या गावामध्ये नक्की दिंड्या कुठे कुठे उतरतात, कोणत्या भागामध्ये लोक जास्त उतरतात त्याचा अभ्यास आपण आधी केला. त्याच्यानंतर तिथे टॉयलेट्स उभा करण्यासाठीची जागा वापरल्यानंतर तिथे चिखल होणार नाही अशी व्यवस्था, पाऊस आला तरी चिखल होणार नाही, त्याचबरोबर तिथे पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, असं काम आपण पहिल्या फेजमध्ये करतो. आणि मग दुसऱ्याच्यामध्ये आपण स्वयंसेवकांना आवाहन करतो की तुम्ही निर्मलवारीमध्ये सहभागी व्हा. आपल्या अनेक चार प्रकारच्या टीम्स याच्यामध्ये असतात की सुरुवातीला आपण जे सर्वे करण्यासाठीची एक टीम आहे, त्याचबरोबर जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याबरोबर कॉर्डिनेशन करून स्पॉट ठरवणे, जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्याबरोबर कॉर्डिनेट करणे, त्याला पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे, लाईटची व्यवस्था उपलब्ध करून देणे, असं आपण सुरुवातीला करतो. ह्या तीन पहिल्या वर्षीची जी गोष्ट आहे ती मला फार सांगावीशी वाटते की ज्यावेळी सर्वे करायचा म्हणून आम्ही मार्केट यार्डमध्ये गेलो, नगर शहरात मार्केट यार्डमध्ये 2 दिवस निवृत्ती महाराजांची दिंडी आपल्या नगरमध्ये, आपलं सौभाग्य आहे की 2 दिवस ही दिंडी आपल्या इथे मुक्काम करते. तर मार्केट यार्डमध्ये गेल्यानंतर की काय नेमकं आहे असं बघण्यासाठी ज्यावेळेस आम्ही 1 महिनाभर आधी मार्केट यार्डमध्ये गेलो, तर तिथल्या व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर व्यापाऱ्यांचं म्हणणं असं होतं की दिंडी येऊन गेली ना की आम्ही 4 दिवस मार्केटमध्ये येतच नाही. त्याचं कारण होतं की पूर्ण 2 दिवस वारकरी तिथे मुक्कामाला राहतात आणि मग प्रार्थनाविधीसाठी सोय नसते आणि मग त्याच्यासाठी ते त्या मार्केट यार्डमधला आडोशाचा वापर करायचे आणि मग नंतर ती जी दुर्गंधी सुटायची त्याच्यामुळे 4-4 दिवस दुकानं बंद ठेवावी लागायची. मग आम्ही ते स्पॉट व्हेरीफाय केले कुठं आपल्याला टॉयलेट्स लावता येतील. सुरुवातीला आम्हाला विरोध झाला की आम्ही ज्यावेळेस टॉयलेट्स आणून तिथे ठेवले, टॉयलेट्स ठेवल्यानंतर अनेक जणांचे फोन यायला लागले, इथून टॉयलेट काढून घ्या तुम्ही, सगळीकडची घाण आमच्या दुकाना पुढे हे कराल. त्यांना ते बरोबर होतं, त्यांना निर्मलवारी काय आहे आणि किंवा हे काय हे माहितीच नव्हतं. आणि आम्ही 2 दिवस 80 स्वयंसेवक 2 रात्र, त्यांनी रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत नगर शहरामध्ये सेवा दिली. आणि दुसरी दिवस संपला आणि आपण 2 रात्र जागलेलो होतो, जाऊन झोपलो, सकाळी 7 वाजता फोन वाजला, तिकडून तिथले जे अध्यक्ष होते त्यांचा फोन होता व्यापारी याचे की तुम्ही काय जादू केली म्हणे, एकही वारकरी बाहेर शौचास बसला नाही. हे त्या पहिल्या वर्षीचं आमचं यश असं आपण म्हणूयात.
1: नक्कीच नक्कीच. कुठलंही काम टीम वर्कशिवाय पूर्ण होत नाही. त्यांनी आता सांगितलं की व्हॉलंटियर्सचा यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे. स्वयंसेवकांची भूमिका नेमकी कशी आहे या निर्मलवारीमध्ये आणि स्वयंसेवक म्हणून कोणाकोणाची मदत तुम्हाला होते, कुठल्या संस्थांची मदत होते का?
2: आपण याच्यामध्ये सर्व जनतेलाच आवाहन करतो, सर्व नागरिकांना आवाहन करतो की याच्यामध्ये सहभागी व्हा. काम काही फारसं नसतं. आता बऱ्याच वेळेस जसं पहिल्या वर्षाचा अनुभव जसा व्यापाऱ्यांचा होता तसं स्वयंसेवक म्हणून यायची इच्छा आहे, पण आल्यानंतर काय करावं लागेल ही एक शंका मनामध्ये की टॉयलेट्सचा विषय होतो, मग आपल्याला नेमकं काम काय करावं लागेल. तर शासनाने कंपनीला टेंडर काढून दिलेलं आहे, निविदा काढून ते दिलेलं आहे आणि ती कंपनीचे जे त्यांचे जे कर्मचारी असतात ते सगळी व्यवस्था बघतात. आपल्याला फक्त कोऑर्डिनेशन ठेवायचं असतं. त्यामुळे पहिल्या वर्षी थोडं स्वयंसेवक मिळण्याला सुद्धा त्रास झाला, परंतु मग गेल्या वर्षीपासून ते स्वयंसेवकांची संख्या हळूहळू वाढते. आपण एक गुगल फॉर्म बनवलेला आहे, त्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपण सोशल मीडियामधून लोकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी तो फॉर्म भरावा. आमचे कार्यकर्ते त्यांना संपर्क करतात, त्यांना वेळ ठरवून देतात, ठिकाण ठरवून देतात, त्यांना त्या ठिकाणी बोलवतात. संध्याकाळी आल्यानंतर 10 वाजता त्यांची एक बैठक होते आणि मग ग्रुप करून त्यांना त्या त्या ठिकाणी त्यांची अपॉइंटमेंट केली जाते, डिप्लॉयमेंट केली जाते, त्या ठिकाणी जाऊन थांबायचं आणि मग रात्रभर त्या ठिकाणी थांबून सकाळी परत एकत्र यायचं, चहा घ्यायचा सगळ्यांनी एकत्र आणि पुन्हा आपापल्या घरी जायचं. अशा पद्धतीचं टीम वर्क आमचं चालतं. याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक येतात, सेवा भारतीचे कार्यकर्ते असतात, जनकल्याण समिती आहे, शहरातल्या अनेक संस्था आहेत, आयुर्वेद व्यासपीठ आहे, काही NSS चे कॉलेजचे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतात, आपल्याकडे वैद्यकीय कॉलेज आहेत, त्या वैद्यकीय महाविद्यालयातले विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये सहभागी होतात. ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण जातो, गाव छोटं असतं, गावातले जे तरुण असतात किंवा गावातले जे लोक असतात त्या दिंडीचे, वारकऱ्यांचे, भोजनाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था यामध्ये गुंतलेले असतात, त्यामुळं ते आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही. मग आपण त्या परिसरातली जी गावं आहेत, आजूबाजूच्या 10-20 गावामध्ये आपण संपर्क करतो आणि त्यांना आवाहन करतो की हे गाव त्यांचं सेवा देत आहे तर तुम्ही पण याच्यामध्ये सेवा द्या. मग आपण त्या गावातल्या तरुणांना, गणेश मंडळांना आवाहन करतो आणि त्यांना त्या ठिकाणी बोलावतो.
1: नक्कीच. मुक्कामाच्या ठिकाणी जसं तुम्ही सांगितलं की संत निवृत्तीनाथ महाराजांची 2 दिवसाची मुक्कामी इथे दिंडी असते आणि मार्केट यार्डचा अनुभव सांगितला तुम्ही पहिल्या वर्षीचा, तर याचबरोबर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अजून नियोजन तुमच्या अनुभवाने कसं असायला हवं किंवा अजून काय त्यामध्ये वाढ हळूहळू होत गेली?
0: पहिल्या वर्षी ज्यावेळेस निर्मलवारी राबवली त्यावेळेस असं लक्षात आलं की सगळीकडे पाणी साठलेलं आहे, म्हणजे टॉयलेटची व्यवस्था आपण केली ती छान लागली, पण सगळ्या रस्त्यावरती पाऊस नसताना सुद्धा सगळीकडे तळे साचलेली मार्केट यार्ड भागामध्ये आम्हाला बघायला मिळाली. त्याचं कारण शोधल्यानंतर असं लक्षात आलं की आंघोळीसाठीचे जे टँकर्स आहेत ते उभे केले होते, वारकरी त्याच्या खाली आंघोळ करत होते, पण ती टँकरची जागा चुकली होती. उतार कुठे आहे ते न बघता किंवा पाणी कुठे जायला पाहिजे आणि ते जाणारं पाण्याचं निचरा होईल अशी सोय केलेली नव्हती. त्याच्यामुळं त्यावर्षी सगळीकडे सगळ्या मार्केट यार्डमध्ये जिथं अगदी दर्शनाला जायचं त्याच्या पुढं सुद्धा तळे, पाण्याची तळे आम्हाला साठलेले दिसले. मग त्याच्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी आम्ही त्या पद्धतीने सर्वे केला मार्केट यार्डचा, कुठे उतार आहे, कुठून आपण पाणी ड्रेनेज सिस्टीमला जोडू शकतो आणि महानगरपालिकेशी कॉर्डिनेशन करून आम्ही टँकर तिथंच उभा केले, इथं तिथं न उभा करता. अगदी त्याच्यासाठी आमचे 2 कार्यकर्ते संध्याकाळी 3 वाजल्यापासून, म्हणजे दिंडी यायच्या आधी त्यांचे टँकर्स येतात दिंडीवाल्यांचे, तर ते टँकर अजिबात इथं लावू नका, तुम्ही इथं लावा, इथं तुमच्यासाठी जागा, अशा पद्धतीने कॉर्डिनेट करून केलं तर ते कुठंही तळे, पाण्याचे तळे साठले नाहीत. त्यानंतर अजून एक गोष्ट अशी लक्षात आली की महिलांना आंघोळीसाठी आडोसा नाही आहे, तर मग पण प्रशासन स्तरावरती त्याचा फॉलोअप घेतला. आणि अजून एक असं लक्षात आलं की ग्रामपंचायतीमध्ये ज्यावेळेस आपण जातो, हे शहराचं झालं, ज्यावेळेस ग्रामपंचायतीमध्ये जातो त्यावेळेस की लाईटची व्यवस्था करायची आहे किंवा आधी ग्रामपंचायतींना अतिशय कमी निधी असतो आणि मग त्याच्यामध्ये हे सगळं मॅनेज करणं त्यांना होत नाही, म्हणून मग प्रशासनाशी बोलल्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून आता ग्रामपंचायतींना पण वारीच्या व्यवस्था करण्यासाठी निधी मिळतो. आणि त्याचबरोबर जे मोठे मोठे पॅन्डॉल्स आता लागले जातात की पाण्यापासून सुरक्षा व्हावी पावसापासून, त्याचबरोबर महिलांना आंघोळीसाठी आडोसा, असंही आपण नगर जिल्ह्यातल्या सगळ्या गावांमध्ये, मुक्कामाच्या गावांमध्ये आपण करू शकलो.
1: नक्कीच. या सगळ्या उपक्रमाला वारकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळाला?
2: सुरुवातीला वारकऱ्यांकडून ह्या टॉयलेट्स जे पोर्टेबल असतात किंवा फोल्डेबल असतात असे टॉयलेट्स वापरण्याची सवय नसते, कोणालाच नसते, जे शहरातल्या लोकांनाही नसते, ग्रामीण भागातल्या तर अजिबातच नाही. त्यामुळे अशा टॉयलेटमध्ये जाणं थोडंसं टाळायची आणि दरवर्षीची सवय, शक्यतो आपल्यालाही माहिती आहे की ग्रामीण भागातला समाज हा वारीमध्ये जास्त प्रमाणात असतो आणि मग अशा टॉयलेटचा वापर कसा करायचा किंवा त्याबद्दलची एक कसं त्याच्यात जायचं, त्याच्यापेक्षा उघड्यावरच जाऊ, रस्त्याने कुठेतरी थांबू, अशा स्वरूपाची भावना त्या वारकऱ्यांची असायची. आणि परंतु मग त्यासाठी स्वयंसेवकांची गरज पडते की आग्रह करून त्यांना पटवून सांगून की या गोष्टीची कशी गरज आहे, हे तुमच्या पण कसं फायद्याचं आहे, वारकऱ्यांना सुद्धा स्वच्छ आणि चांगलं वातावरण, क्लीन हायजीन त्या ठिकाणी मेंटेन होईल, तुमचाही प्रवास या निमित्ताने सुखकर होईल, तुम्ही पण आजारी पडणार नाहीत, असं पटवून सांगून. मग ह्या पटवण्यामध्ये आम्ही तर सांगायचो, स्वयंसेवक तर बोलतात, परंतु जे दिंडी प्रमुख असतात, दिंडीचे चालक असतात, तिथले महाराज असतात, यांच्याशी पण आम्ही अगोदरच संवाद साधून त्यांनी पण याच्यामध्ये आवाहन करावं वारकऱ्यांना. आणि मग ते गेल्या 2 वर्षापासून त्यांच्या रात्रीचा जो कार्यक्रम असतो, या कार्यक्रमामध्ये शेवटी सर्व वारकऱ्यांना याचं आवाहन करतात की वारकऱ्यांनी याचा वापर केला पाहिजे. आणि मग हळूहळू वारकरी आता ते वापर करायला शिकले आणि सरसावले सुद्धा.
1: नक्कीच. वारीमध्ये कचऱ्याचा पण एक खूप मोठा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की एक सेवा म्हणून किंवा एक अन्नदान म्हणून फूड पॅकेट्स म्हणा किंवा बरेचसे काही पदार्थ वाटले जातात आणि त्याचा कचरा जो आहे ज्या ठिकाणी दिंडी असते त्या ठिकाणी तो तसाच पडून राहतो. यावरही काम झालं का?
0: यावरती काम असं झालं की पहिल्या वर्षी असं लक्षात आलं, त्यानंतर आम्ही जे कोणी भेटेल वारकरी भेटतील किंवा एखादी दिंडी प्रमुख भेटतील त्यांच्याशी हा विषय सुरू करायला सुरुवात केली की तुमच्या बरोबर जे वारकरी आहेत त्यांना तुम्ही ताटवाटी घेऊन बरोबर चाला असा आग्रह तुम्ही करा. आणि आता आम्ही पाहतोय की अनेक दिंड्यांनी असा निर्णय केलाय की ताटवाटी आपली बरोबर ठेवायची आपल्या पिशवीमध्ये आणि जे कोणी काही देतील ते त्याच्यात घ्यायचं, खायचं, धुवायचं आणि पुढे चालायचं. तर असं बरेचसे वारकरी आता त्याचा अवलंब करायला लागलेत आणि देणारा जो आहे तर तो त्याला यूज अँड थ्रो मध्येच द्यावा लागणार आहे, कारण की पुढे ते सगळं कॅरी करणं अवघड आहे. त्यामुळे जे कोणी त्याचा लाभ घेत आहेत वारकऱ्यांनीच एक ताट आणि वाटी कंटिन्युअसली आपल्या बरोबर ठेवली तर तो मार्ग चांगला झाला. आणि बऱ्यापैकी आता मागच्या वर्षी पण आम्हाला बघायला मिळालं की बऱ्याचशा वारकऱ्यांबरोबर ताटवाटी असते. ही संकल्पना मागच्या कुंभमेळ्यामध्ये राबवली गेली होती. कुंभमेळ्यामध्ये जे कोणी येतील त्यांना एक पिशवी, एक स्टीलचं ताट आणि एक स्टीलची वाटी अशी दिली गेली होती.
1: नक्कीच. या सगळ्या कामामध्ये स्थानिक प्रशासन, वेगवेगळ्या गावामध्ये गेल्यानंतर ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका यांचं सहकार्य मिळतं का?
2: निश्चित, त्यांचं सहकार्य खूप आवश्यक असतं. महाराष्ट्र शासन स्तरावरच याच्यासाठी जसं सांगितलं की अर्थखात्याकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून याचं फॉलोअप घेतला जातो आणि प्रत्येक दिंडीसाठी, प्रत्येक मुक्कामाच्या गावासाठी ठराविक रक्कम त्या ठिकाणी नियोजित केलेली असते. आणि शहरामध्ये, आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये महानगरपालिकेकडून स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग यामध्ये प्राथमिकता घेऊन याच्यामध्ये त्यांचे अधिकारी नियुक्त केलेले असतात, कर्मचारी नियुक्त केलेले असतात आणि ते याच्यामध्ये लक्ष घालतात. ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक, सरपंच यांच्याबरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अधिकारी यांच्यामार्फत झोनल अधिकारी नियुक्त असतात त्याच्यासाठी आणि त्यांची टीम असते. त्यांची आणि दिंडीचे प्रमुख, दिंडीचे संचालक, ती कंपनीचे कर्मचारी आणि त्या गावातले प्रशासन या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करून ही वारी यशस्वी केली जाते.
1: नक्कीच. या उपक्रमामध्ये जसं तू मगाशी सुद्धा सांगितलं की सगळ्या नगरकरांनी सुद्धा सहभागी व्हायला हवं, वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटना आहेत, संस्था आहेत, कॉलेजेस आहेत, वैद्यकीय कॉलेजेस आहेत, हे तर सहभागी होतातच, पण त्याचबरोबर इथला यूथ किंवा स्थानिक यूथ यांनी सुद्धा सहभाग व्हावा त्यांचा सुद्धा, यासाठी काय करायला हवं किंवा या सुद्धा लोकांनी यामध्ये कसं यायचं असेल तर त्यांनी कसं यावं?
0: आपण एक गुगल फॉर्म तयार केलाय, तो गुगल फॉर्म सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, फिरतोय सगळीकडे. नाहीच झालं तर माझा मोबाईल नंबर देतो, माझ्या मोबाईल नंबरवरती फोन केला तर आपल्याला त्याची लिंक नक्कीच पाठवली जाईल. मोबाईल नंबर सांगतो, 9926724092 या नंबरवरती आपण फोन करा, आपल्याला नक्कीच लिंक पाठवू. त्याचबरोबर 11 तारखेला रात्री 10 वाजता NN Satta कॉलेज ऑफ फार्मसी इथे आपण सर्व एकत्र जमतो. तिथेही आपण आलात तरी आपलं स्वागत आहे. 11 तारीख आणि 12 तारीख नगर शहरासाठी हे 2 दिवस आहेत. रात्री 10 वाजता आपण सर्वजण अहिल्यानगर शहरासाठी NN Satta कॉलेजमध्ये एकत्र जमतो आणि मग ग्रुप बनवून आपण आपल्या सेवेसाठी जातो. सकाळी 6 वाजता परत NN Satta कॉलेजमध्ये येतो आणि आपापल्या घरी जातो. त्याच पद्धतीने इतर जे काही मुक्काम आहेत त्याची माहिती मला इथं सांगायला आवडेल. 10 जुलैला डोंगरगणला निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा मुक्काम आहे. त्याचबरोबर 13 जुलैला साकतमध्ये आहे, घोगरगावमध्ये 14 जुलैला आहे, मिरजगावमध्ये 15 जुलैला आहे, 16 जुलैला कर्जतमध्ये आहे आणि शेवटचा मुक्काम जो आहे तो 17 जुलैला कोरेगावमध्ये आहे. तर ह्याच्या ह्या गावाच्या आसपास जे ज्यांना निर्मलवारीमध्ये सेवा द्यायची आहे तर त्यांनी 10 वाजता त्या गावामध्ये आपली टीम ही प्रत्येक गावातल्या मुक्कामाच्या ठिकाणी रात्री 10 वाजता आपण एकत्र जमतो आणि सकाळी 6 वाजेपर्यंत सेवा देतो. ज्यांना कुणाला इच्छा असेल तर त्यांनी याच्यामध्ये नक्की सहभागी व्हावे. त्याचबरोबर हे निवृत्ती महाराजांच्या पालखीच्या बरोबरीनेच संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पण आपल्या नेवाशामधून निघते. तर त्याच्यामध्येही आत्ता सध्या 100 टॉयलेट्सची व्यवस्था केलेली आहे. तर त्याच्यामध्ये पण आपण सेवा देऊ शकतो. ज्यांना कुणाला सेवा द्यायची असेल तर त्यांनी नक्कीच संपर्क करा. धन्यवाद.
1: नक्कीच नक्कीच. या उपक्रमामध्ये तुम्ही 3 वर्षापासून जोडले गेलेले आहात. या उपक्रमामधला सगळ्यात आठवणीत राहिलेला क्षण तुमच्यासाठी कुठला?
2: नगर शहरामध्येच मार्केट यार्डमध्ये याची व्यवस्था असते. 2 दिवस मुक्कामाला असते पालखी. आणि असंच गुगल फॉर्म बघून तो भरून एक जोडपं, मध्यम वयातलं जोडपं, नाव आता माझ्या लक्षात नाही, शहरातलेच होते, कुलकर्णी नाव होतं त्यांचं. आणि ते काही तसे आमच्या डायरेक्टली परिचयाचे नव्हते किंवा सेवा भारती किंवा कुठल्या संस्थेशी संबंधित नव्हते, परंतु कुठेतरी त्यांनी ते फॉर्म बघितला किंवा सोशल मीडियामधून बघितलं आणि ते रात्री 11:30 त्या ठिकाणी आले शोधत शोधत. आणि मग त्यांनी त्याच्यात सहभाग घेतला. सुरुवातीला त्या दोघांनाही, विशेषतः त्या ताईंना, थोडीशी या सगळ्याबद्दल शंका होती की नेमकं काय काम करावं लागेल. पहिलीच वेळ होती. पण त्या उभ्या राहिल्या. नंतर रात्रभर त्यांनी दोघांनी चांगली सेवा दिली. सकाळी त्या जेव्हा तिथं दर्शनासाठी म्हणून रांगेत उभ्या राहिल्या, तर ज्यांनी, ज्या वारकऱ्यांनी त्यांना बघितलेलं होतं की या माऊली या ताई रात्री आपल्याला मार्गदर्शन करत होत्या, सारखं माऊली इकडे जा, माऊली असं करा, माऊली तसं करा असं म्हणत होत्या, त्या ताई दर्शन घेण्यासाठी मात्र त्यांनी असं काही दाखवलं नाही का मी रात्रभर इथं सेवा दिली, मला थोडंसं प्रायोरिटीवर दर्शन मिळावं. त्या रांगेत उभ्या राहिल्या. तर त्या वारकऱ्यांनीच त्यांना हाताला धरून पुढे नेलं आणि सगळ्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं की तुम्ही अशा पद्धतीची सेवा देत आहे. आम्हाला जेऊ घालणारे, चहा पाजणारे असे अनेक लोक रस्त्याने भेटतात, परंतु अशा पद्धतीची सेवा तुम्ही रात्रभर जागून या ठिकाणी दिली. तर त्या ताईंच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले आणि त्यांना असं वाटलं की मी पंढरपूरला विठोबाच्या पायाशीच दर्शन घेऊन आज आले, अशा पद्धतीचा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. तो एक खूप छान प्रसंग सगळ्यांच्याच लक्षात राहिला.
1: सर, तुमच्या या आठवणीतला कुठला क्षण होता?
0: तो एक क्षण मी सांगितला की सकाळी झोपेतून उठवायलाच फोन आला की तुम्ही काय जादू केली. आपल्या नगरच्या जवळ साकत म्हणून गाव आहे. सुरुवातीला प्रवास केला. अविनाश पवार म्हणून माझे मित्र होते, मी अनेक वर्षापासून त्यांना ओळखत होतो. त्यांच्याशी संपर्क केला, त्यांना म्हटलं की जरा अशी अशी निर्मल वारी आपल्याला लावायची. मग झालं, नोंदणी झाली, सगळं झालं. पण पहिल्या वर्षी काही तेवढे मुलं आले नाहीत. थोडंसं त्यांना असं वाटायचं की काय नेमकं करावं लागेल. पहिल्या वर्षीची निर्मलवारी झाली आणि मग दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस निर्मलवारीचं हे सगळं झालं आणि आम्ही 10 वाजता त्या साकतच्या पुलाच्या खाली गेलो आणि गाडीतच होतो की तेवढ्यात 5-6 जण टू व्हीलरवरती आले. सर आले का तुम्ही, सर आले का तुम्ही. आणि मग 30-40 मुलं हे 5 मिनिटात जमले. ज्यावेळेस त्यांनी मागच्या वर्षीचं बघितलं होतं की मागच्या वर्षी निर्मलवारीमुळं आपलं गाव किती स्वच्छ राहिलं, ह्या वर्षी न बोलवताच ते सगळेजण आले आणि रात्रभर त्यांनी सेवा दिली. एक लक्षात राहणारी गोष्ट आहे.
1: नक्कीच. एक आपण रॅपिड फायर घेऊयात किंवा एक कमी शब्दामध्ये याची उत्तरं तुम्हाला द्यायची. तुमच्यासाठी एका शब्दात वारी काय आहे?
2: पांडुरंगाची सेवा.
1: स्वच्छतेची सुरुवात कुठून?
0: आपल्या स्वतःपासून.
1: प्रत्येक वारकऱ्यानं अशी कुठली सवय आहे की जी अंगीकारावी?
2: स्वच्छतेचीच.
1: युवकांसाठी तुमचा काय संदेश असेल?
0: जिथे मिळेल तिथे सेवा करत राहा.
1: निर्मल वारीचं ब्रीदवाक्य काय आहे? का वाक्य
2: आपली वारी निर्मल वारी.
1: नक्कीच. आज सर तुम्ही दोघं सुद्धा स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आला आहात आणि या माध्यमातून अनेक नगरकरांपर्यंत, अनेक कार्यकर्त्यांपर्यंत, मी असं म्हणेल अनेक युवकांपर्यंत पोहोचताय. कसं वाटतं?
0: फार छान वाटलं. आपले खरंच मनापासून धन्यवाद. आपल्या ह्या उपक्रमामुळे नक्कीच निर्मल वारीला अनेक स्वयंसेवक मिळतील आणि आपणही ह्या उपक्रमामध्ये नक्कीच सहभागी व्हा. धन्यवाद.
1: नक्कीच सर.
2: या आपण जो याची दखल घेतली त्याबद्दल सर्वात अगोदर नगर रेडिओचे मी आभार मानतो आणि आपल्या माध्यमातून आम्ही जरी सोशल मीडियाच्या माध्यमातून याच्यासाठी प्रयत्न करत असलो तर निश्चित आपल्या माध्यमातून अनेक हजारो नाही लाखभर लोकांपर्यंत हा विषय जाऊन पोहोचेल आणि अनेक जण याच्यामध्ये निश्चित सहभागी होतील याची मला आता खात्री वाटते. आणि आम्हाला यावर्षी स्वयंसेवकांची कुठेही कमतरता जाणवणार नाही याच्यामध्ये तुमचं योगदान खूप महत्वाचं असेल.
1: धन्यवाद स्नेहालाच्या रेडिओ नगरच्या या खूप चांगल्या कामासाठी. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना, तुमच्या संपूर्ण टीमला आणि निर्मलवारीला सुद्धा. खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.
2: धन्यवाद.
1: श्रोतेहो सेवा भारती, राष्ट्रहित संवर्धक मंडळ, अहिल्यानगर यांच्या सहकार्यानं निर्मल वारी अर्थात पाऊले चालती स्वच्छतेची वाट हे वर्ष तिसरं आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यातील आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मुक्कामाच्या ठिकाणी निर्मल वारी हा उपक्रम दरवर्षी होतोय, याही वर्षी होतोय. आणि या उपक्रमामध्ये तुम्ही सुद्धा स्वयंसेवक म्हणून नक्की सहभागी होऊ शकता. एक सेवा देण्यासाठी नक्की सहभागी व्हा. आज आपल्यासोबत नगरणारी या कार्यक्रमामध्ये होते डॉक्टर कृष्णा देहाड राय आणि उदयजी भणगे. आज आपण या दोघांसोबत निर्मल वारीबाबत संवाद साधला नगरणारी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, आपण आज इथेच थांबत आहोत. उद्या भेटूयात याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती

अशा माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायची असते आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: नमस्कार नगरकर आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, आज आपल्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये इव्हेंट मॅनेजर श्रद्धा गांधी आहेत, जे आपल्या नगरच्याच आहेत आणि IMS या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून त्या कार्यरत आहेत. IMS मध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स सुद्धा त्या घेतात आणि आज आपण त्यांच्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत. सगळ्यात आधी तुमचं या शो मध्ये आणि स्टुडिओ मध्ये खूप मनापासून स्वागत.
2: थँक्यू सो व्हेरी मच मॅडम.
1: नक्कीच, जसं आत्ता मी म्हणाले की इव्हेंट मॅनेजमेंट किंवा एखादा इव्हेंट मॅनेज करणं, सध्या आपण पाहतो आहोत सोशल मीडियाच्या जगामध्ये की आपण बरेचसे रील्स पाहतो, व्हिडिओज पाहतो, छान छान प्रोग्रॅम, मग अगदी लहान मुलांचे वाढदिवस असतील, किटी पार्टीज असतील, किंवा एखादं लग्नामधलं फंक्शन असेल, मेहंदी फंक्शन असेल, हळदी फंक्शन असेल, या सगळ्या गोष्टीसाठी ना आता एक इव्हेंट प्लॅन केला जातो किंवा तो दिवस खास बनवण्यासाठी ना खूप मेहनत घेतली जाते. तर तुमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट काय आहे?
2: इव्हेंट मॅनेजमेंट बेसिकली का आपल्याला जे जे प्रोग्राम्स करायचे आहेत त्याची एक डिटेल्ड आपण एक लिस्ट रेडी करावी आणि त्या हिशोबाने आपण काम करावं. राईट फ्रॉम स्टार्टिंग फ्रॉम द इन्व्हिटेशन कार्ड्स, का इन्व्हिटेशन कार्ड्स डिजिटल पाहिजेत आपल्याला का आपल्याला मॅन्युअल पाहिजेत. इन्व्हिटेशन कार्ड्स, देन कम्स आर एंटरटेनमेंट, त्याच्यानंतर आपलं डेकॉर पार्ट येतं. मग ते डेकॉरमध्ये पण आपल्याला थीमवर जायचं आहे का विदाऊट थीम आपल्याला वर्कआउट करायचंय. जर थीमवर करायचं असेल तर वी नीड टू स्टार्ट एव्हरीथिंग विथ द थीम, म्हणजे इन्व्हिटेशन कार्ड्सपासून ते रिटर्न गिफ्ट्सपर्यंत. तर लेट इट बी अ स्मॉल इव्हेंट ऑर अ बिग इव्हेंट, कोणताही इव्हेंट असू द्या, बट आपल्याला महत्त्वाचं ते याला का आपल्याला एकच थीम आणि एकच काही पण क्रायटेरिया घेऊन वी नीड टू फॉलो दॅट थ्रू आउट द प्रोसेस. तर इट्स नॉट ऑलवेज नेसेसरी की डेकॉर जे आहे ते सगळीकडे पाहिजे. जरी आपण एक फोकल पॉईंट ठेवला पण ते पण जर आपण वेगळा आणि डिफरंट ठेवला तर ते पण आउट ऑफ द बॉक्स होऊ शकतो आपला इव्हेंट.
1: नक्कीच, इव्हेंट म्हणजे नेमकं काय आणि इव्हेंटला कुठून कुठपर्यंत सुरुवात करावी हे तुम्ही आता सांगितलं. जसं सगळ्यात आधी तुम्ही सांगितलं की एखादा इव्हेंट आपण करतो आहोत, मग तो लहान असो मोठा असो, सगळ्यात आधी येतं ते इन्व्हिटेशन कार्ड. आणि आता आपण पाहतोय की अगदी खूप वर्ष जर आपण मागं गेलो तर लग्नाच्या पत्रिका ज्या आहेत त्या फक्त छापल्या जायच्या, फार कुठल्या इव्हेंटसाठी पत्रिका किंवा एखादे कार्ड छापणं असं काही फॉलो केलं जात नव्हतं. पण आता आपण पाहतो की अगदी 1 वर्षाच्या मुलाचा वाढदिवस जरी असला तरी खूप छान पद्धतीनं इन्व्हिटेशन कार्ड केले जातात आणि ते दिलेही जातात. त्याही पुढे जर आपण पाहिलं तर सोशल मीडियावर आता आपण ते व्हायरल करतो किंवा आपण ते शेअर करू शकतो, फॉरवर्ड करू शकतो आणि अनेक लोकांना अगदी कमी वेळामध्ये पाठवू शकतो. तर हा जो बदल आहे, म्हणजे पूर्वीचा

0: इन्व्हिटेशन कार्ड आणि आत्ताची इन्व्हिटेशन कार्ड देण्याची पद्धत, या पद्धतीबद्दल काय सांगाल तुम्ही, यामध्ये आहात काय फरक वाटतो तुम्हाला?
1: मला वाटते दिस इज सो व्हेरी मच युजफुल अँड मला वाटते का हे जे ट्रेंड आहे ते चालूच राहिलं पाहिजे. बिकॉज फर्स्टली तर आपण इतके मोठे मोठे इन्व्हिटेशन्स कार्ड करतो तर मला वाटतं ते वेस्टेजेस होतात. जनरली आपल्या डेस्क भरायचंच आपण काम करतो, शेल्फ भरतो, रॅक भरतो, किती चांगलं असले तरी पण आफ्टर सम टाइम वी नीड टू डिस्पोज दॅट, कारण किती सांभाळून ठेवणार आपण. तर देन ऑल्सो इफ फॉर इको फ्रेंडली अँड ग्लोबल पर्पजच्या हिशोबाने बघितलं तरी पण लाईक कागद अँड एव्हरीथिंग इज बिंग सेव्ड इफ यू गो फॉर डिजिटल इन्व्हिटेशन्स. बिकॉज आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हॅज टेकन एव्हरीवेअर अँड इव्हेंट फील्डमध्ये तर इट इज लाईक कमिंग अक्रॉस अ लॉंग वे. सो आय फील की हे जे चेंज आहे दॅट इज समथिंग व्हेरी गुड अँड दिस नीड्स टू बी, हे जे ट्रेंड आहे थांबलं नाही पाहिजे. बिकॉज लईदा जे ट्रेडिशनल फॅमिलीज असतात ते आज पण म्हणतात नाही आम्हाला घरी जाऊनच कार्ड द्यायचं आहे, आम्हाला असंच बोलायचं आहे. आय थिंक सो आता हे ट्रेंड जे आहे आणि त्यांची जी मनस्थिती आहे ती मला वाटते आपण चेंज केली पाहिजे. की वी शूड फॉलो दिस डिजिटल ट्रेंड बिकॉज दिस इज युजफुल इन ऑल वेज, ग्लोबली, देन इझी टू सेंड अँड आफ्टर दॅट ऑल्सो फॉर थँक्यू कार्ड ऑल्सो वी कॅन यूज दिस कंटिन्युअसली. सो येस, दिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज हेल्पफुल फॉर अस इन इच अँड एव्हरी वे.
0: नक्कीच नक्कीच. डेकोरचा मग अशी विषय निघाला की इव्हेंटमध्ये इन्व्हिटेशन कार्ड नंतर आपण जो इव्हेंट करतो आहोत त्याचं डेकोर पण महत्वाचं आहे. किंवा आजकाल आपण पाहतो की वेगवेगळ्या थीम फॉलो केल्या जातात, म्हणजे अगदी डोहाळ जेवण असेल तर वेगळी थीम केली जाते, बर्थडे पार्टीची थीम वेगळी केली जाते. त्यामध्ये सुद्धा आता कॅटेगराईज झालंय की मुलांचा बर्थडे असेल, मुलीचा बर्थडे असेल, तर त्या दृष्टीनं थीम केली जाते आणि खूप छान छान पद्धतीनं आपण ते ट्रेंड पाहतो आणि ते फॉलोही केले जातात. अगदी नेमिंग सेरेमनी असेल तरी सुद्धा आता थीम फॉलो केली जाते. तर ही थीम आणि त्या थीममध्ये काही क्रिएटिव्हिटी जी आहे ती पण खूप महत्वाची असते. तर याबद्दल काय सांगाल, हे सुद्धा एका इव्हेंटमध्ये किती महत्वाचं आहे?
1: येस, डेकॉर इज समथिंग व्हेरी नेसेसरी बिकॉज विदाऊट डेकॉर तर तुमचे इव्हेंट जे आहेत ना दॅट इज विदाऊट लाईफ बेसिकली. सो भले यू आर स्पेंडिंग थाउजंड्स अँड लॅक्स ऑन युअर फूड and your invitation cards, but if there is no decor there is no life. So maybe matlab traditional families mein aisa hota hai ki decor madhe last jaasta paise nahi kharcha karayche te matlab wastage hi hota hai. But I guess ki even if your budget is low decor should be there as per your theme because decor is one thing that keeps and gives the first impression for your event. Because as I say ki first impression is last impression. Jar te tumsa kayam rahila एकदम एंटर केल्याबरोबर तर लोक लगेच तेव्हाच जाणून घेतात का इज दिस अ लग्झरी इव्हेंट और दिस अन ॲव्हरेज इव्हेंट की हे नॉर्मल इव्हेंट आहे. तो डेकॉर स्टार्ट फ्रॉम द व्हेरी एंट्री. तर जरी तुमचं कमी बजेट असेल, म्हणजे जर मला असं वाटतं का डोंट ट्राय टू कीप एव्हरीथिंग डेकोरेटेड ऑफ युअर व्हेन्यू. एखादं तुम्ही काहीतरी फोकल पॉईंट ठेवू शकतात, मे बी दॅट कॅन बी एंट्रन्स अँड अ स्टेज अँड दॅट्स इट. और इफ इट्स अन हाऊस पार्टी देन वी कॅन गो फॉर अ स्मॉल गेझिंग टेबल और अ स्मॉल सेटअप वॉल, दॅट इज द मेन फोकल पॉईंट. बट येस, डेकॉर इज द लाईफ ऑफ द इव्हेंट विच गोज इन द माइंड अँड दॅट इज वॉट तुमचं जे इव्हेंट आहे ते लोक गेस्ट गेल्यावर नक्कीच लक्ष ठेवतील का यार द इव्हेंटचं काय डेकोर होता अँड काय थीम होती.
0: नक्कीच. आता जसं तुम्ही सांगितलं की बऱ्याच वेळा खूप छोटे प्रोग्राम्स असतात पण त्यामध्ये आपण एक कमी जागेमध्ये किंवा अगदी थोडक्यात थोडकं जरी डेकोर केलं तरी सुद्धा ते खूप अट्रॅक्टिव्ह राहतं आणि लक्षात राहण्यासारखं सुद्धा असतं. तर कमीत कमी खर्चामध्ये डेकोरेशन किंवा डेकोर थीमकडे कसं लक्ष द्यावं याबद्दल काय सांगाल?
1: जस्ट आता मी तेच सांगितलं का जे डेकोर थीम आहे ते आपल्याला पहिली गोष्ट तरी का थीम काय ते आपण लक्षात घ्यावी की व्हॉट इज आर थीम बेसिकली. इज दिस विथ अ न्यूट्रल थीम्स ऑर इज दिस विथ ब्राईट कलर थीम्स, इज दिस अ ट्रेडिशनल थीम ऑर अ कंटेम्परेरी थीम. तर ते थीम्समध्ये पण प्रकार असतात. मग जर आपण रिअल फ्लॉवर्स यूज करतोय का आपण आर्टिफिशियल फ्लॉवर्स यूज करतोय, बिकॉज दॅट डिपेंड्स अपॉन द बजेट ऑफ द क्लायंट. म्हणजे जर आर्टिफिशियल फ्लॉवर्सचा बजेट जर त्यांचं डेकोरचं बजेट 50,000 असेल तर इन रिअल फ्लॉवर्स जर ते वर्क करायचं तर ते ऑलमोस्ट ते 4 times डबल होतं. तर हे लक्ष ठेवलं पाहिजे का आपल्याला नेमकं काय करायचंय, आपल्या बजेटप्रमाणे कसं आपल्याला वर्कआउट करायचंय. प्लस एक छोटीशी टीप अशी द्यायची डेकोरमध्ये मी की डेकोर जरी आपण प्रयत्न करायचं बिंग एन इव्हेंट प्लॅनर ट्राय टू मेक अ पॉईंट की रियुजेबल असायला. बिकॉज स्ट्रक्चर जे आहे ते आपण रियूज करू शकतो. जरी आपण सेम डेकोर नाही यूज करू शकत पण जरी आपण जे स्ट्रक्चर असतं ते आपण या हिशोबाने त्यांना डिझाईन करायचं का ते आपण रियूज करू शकतो. देन अगेन फॉर द डेकोर पार्ट इफ यू आर गोईंग विथ डेकोर घरच्या घरी करायचंय, बाहेर बाहेर छोटंसं बर्थडे पार्टी करायचं आहे तर गो फॉर हाय हाईट्स डेकोर, बिकॉज हाय हाईट्स एकदम तुमचा जे व्हेन्यू ते एलिव्हेट करतो, ते एकदम असं वाव फील देतं. ओ सो ट्राय टू गो विथ हाय लेवल हाईट्स, हाय स्ट्रक्चर्स, हाय पॅनलिंग, हाय सीलिंग. सो ते इन्स्टंटली जे आहे ना तुमचं ते मूड सेट करतं अँड गिव्ह अ लक्झरी वाईब इमिजिएटली फॉर द डेकॉर. देन फॉर डेकॉर जर तुमचं कधी असंच एक एकदम मिनिमम बजेट आहे तरी तुम्हाला ते थोडंसं ल्यूक फील करायचे किंवा ते लक्झरी वाईब द्यायचे, तर देन यू कॅन गो विथ सम फेरी लाईट्स. द फेरी लाईट्स गिव्ह अ व्हेरी गुड अँबियन्स इन्स्टंटली आणि ते रिझनेबल पण पडतात, बजेट फ्रेंडली पण असतात. गो विथ सम फेरी लाईट्स अँड ॲड अ मिक्सचर ऑफ आर्टिफिशियल अँड रिअल flowers together. So you can get a budget friendly and a beautiful and aesthetic decor in that part.
0: नक्कीच. अशा अनेक महिला आहेत, स्त्रिया आहेत की ज्यांना ना छोटे छोटे कार्यक्रम करायचे असतात, मग अगदी हळदी कुंकू समारंभ असेल, छोटासा इव्हेंट असेल, किंवा वाढदिवस असेल, जागा कमी असेल, किंवा एक साधारण टेरेस असेल, तर त्यामध्ये जरी एखादा छान कार्यक्रम करायचा असेल तर कमीत कमी खर्चामध्ये आणि काही घरगुती गोष्टींचा वापर करून सुद्धा इव्हेंट करता येऊ शकतो का?
1: येस, हे क्वेश्चन मला जनरली माझ्या फ्रेंड्सकडून, किटी पार्टीजच्या फ्रेंड, माझे कॉलेजचे कलीग्स, त्यांचे जनरली प्रश्न होतं कशा आता आता इव्हेंट प्लॅन तर नाही हायर करू शकत. सो काय करू शकतो, तुम्हाला असं वाटतं का त्यावेळेस आपण 3 ते 4 गोष्टींचं लक्ष ठेवावं? एक तर हे लक्ष ठेवावं का द गेस्ट एक्सपिरियन्स का सोडा डेकॉर एव्हरीथिंग बट गेस्ट एक्सपिरियन्स मॅटर्स अलॉट. त्यावेळेस आपण लक्ष ठेवावं का गेस्ट एक्सपिरियन्स म्हणजे त्यांना आपण कशी ट्रीट करतोय, त्यांना आपण होस्ट कसं करतोय, आपण काय ऍक्टिव्हिटीज ठेवतोय, ते आल्याबरोबर आपण अशी कोणते DIY ऍक्टिव्हिटीज, ट्राय टू कीप सम DIY ऍक्टिव्हिटीज, डू इट युअर सेल्फ. त्यांचं जे वेलकम आहे ते इतकं वॉर्म झालं पाहिजे का, ते त्यांच्या डोक्यात राहिलं पाहिजे का दिस वॉज द हाऊस पार्टी, दिस वॉज द हळदी कुंकू हू वेंट देअर. दॅट डिपेंड्स अपॉन युअर थीम, का आपला मॉडर्न थीम आहे का ट्रेडिशनल थीम आहे. तर पहिली गोष्ट तर ही मी सांगणार आहे का गेस्ट एक्सपिरियन्स मॅटर्स अ लॉट. आता ते एक्सपिरियन्स तुम्ही कोणत्याही माध्यमातून देऊ शकताय, जसं काही मी सांगितलं ऍक्टिव्हिटीज ठेवू शकतात, DIY ऍक्टिव्हिटीज ठेवू शकतात. देन घरगुती आहे म्हणून जस्ट ट्राय टू फोकस ऑन वन फोकल पॉईंट. मे बी एक वॉल त्याला एकदम सुंदर डेकोरेट करा, किंवा एक डायनिंग टेबल आहे त्याला आपण व्हेरी ब्युटिफुली ग्रेस केलेला आहे, त्याच्यावर आपण स्मार्ट स्मार्ट इटेबल्स अँड खायचे जे पदार्थ आपले आहेत ते ठेवलेले आहेत. देन द थर्ड पार्ट दॅट यू कॅन गो विथ इस की गो फॉर अ पार्टी जिथं काही लाईव्ह म्युझिक आहे अँड स्टोरी टेलिंग चालले. म्हणजे का असं नाही का तुम्ही काही स्टेरियोटाईप प्रोग्राम केले, जस्ट गो बिकॉज लोकलही दिवसांनी भेटले तर हाऊस पार्टीज असतातच त्याच्यासाठी. यू कॅन जस्ट शेअर युअर स्टोरीज, ग्रॅटिट्यूड्स, थँकफुल नोट्स. सो दॅट इज वॉट इज द थिंग दॅट इज बिंग गोईंग टू केप्ट इन माइंड. सो फॉर हाऊस पार्टीज येस दीज 3 थिंग्स शुड बी केप्ट इन माइंड की फायनली गेस्टला जर तुम्ही 2 तासासाठी प्रोग्राम शेड्यूल केला आहे पण आता 3.5 तास झाले तरी गेस्ट तुमच्या इथंच आहे, तर दॅट्स व्हॉट यू हॅव अर्न अँड युअर इव्हेंट इज सक्सेसफुल, दॅट्स व्हॉट यू शुड कीप इन माइंड.
0: नक्कीच. कुठला इव्हेंट असो, घरगुती स्वरूपाचा असो किंवा थोडासा मोठ्या स्वरूपाचा असो, इव्हेंटमध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं बाकी गोष्टींबरोबर असतं ते म्हणजे फूड. कम्फर्ट फूड किंवा एक चांगली चव पण फार महत्त्वाची असते फूडमध्ये, तर या गोष्टींबाबत काय आयडियाज अनेक ज्या जणी ऐकतात आपल्याला तर त्यांना काय देतात?
1: येस, फॉर द फूड इंडस्ट्री अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे का इव्हेंटच्या क्षेत्रात केटरिंग अँड फूड, बिकॉज मोस्टली तर आपल्या इथं असं आहे का लोक पार्टीजमध्ये जातातच खाण्यासाठी, असा एक ट्रेंड होता, बट आय थिंक दिस ट्रेंड इज कॅज्युअली चेंजिंग राईट नाव. बट येस, ये ट्रेंड होता कभी की फूड इज द इम्पॉर्टंट अँड द बेसिक पार्ट असं. तर वॉट आय फील इज की लेट्स नॉट वेस्ट ऑन फूड राईट नाव, बिकॉज आता मी जे सांगत असते, बिकॉज मी जे इव्हेंट करते आणि जे माझ्या स्टुडंट्सला पण शिकवते, ट्राय टू फोकस मोर ऑन गेस्ट एक्सपिरियन्स अँड रादर दॅन गोईंग विथ 20 लाईव्ह काउंटर्स अँड 25 डिशेस जे का तुमचे वेस्ट होणार आहे आणि त्यांना एकला पण तुम्ही फोकस नाही ठेवू शकत किंवा टेस्टी नाही आहे. त्याच्यापैकी गो फॉर 3 to 4 मेन लाईव्ह काउंटर्स, दोज आर व्हेरी टेस्टी. Maybe that those are desserts, those are desert, floating desert tables which are right now very trendy. Then there are curvy dining tables. Those seems are very much trendy right now. So go with focal points. Try to focus on 2 to 3 focal points and 4 to 5 dishes which are very much, you know, which are very much live. And so with a very parampari taste, जे आपण ठेवायचं म्हणजे व्हेरी ऑथेंटिक फॉर दॅट पर्टिक्युलर टाईप. मे बी जर ते इटालियन असेल तर गो फॉर टू फूड फॉर इटालियन ओनली, इफ इट्स कॉन्टिनेंटल गो फॉर सॅलेड्स ओनली. सो ट्राय टू मेक अ फोकल पॉईंट फॉर दोज थिंग्स, दॅट इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट यू नीड टू कीप इन केटरिंग. डोंट गो फॉर हे पण आवडतं हे पण ठेवा हे पण ठेवा, चार पाच चाटचे आयटम चार पाच, नो दोज ट्रेंड्स आर गॉन राईट नाऊ बिकॉज ऑलरेडी थोडंसं एव्हरी मन इज व्हेरी मच डाईट कॉन्शियस राईट नाऊ. सो इव्हन इतकं इतकंसं खायचं पण सगळं खायचंय, तर लेट्स गिव्ह देम व्हेरी टेस्टी अँड ऑथेंटिक फूड विच दे कॅन कीप देअर इन माइंड्स, बिकॉज इट्स जनरली सेड की इफ यू नीड टू रीच समवन्स हार्ट तर दॅट इज फ्रॉम द फूड.
0: येस येस नक्कीच. या सगळ्या इव्हेंटमध्ये ॲम्बियन्स पण फार महत्वाचा असतो, त्याचबरोबर एंटरटेनमेंट हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की जर तुमच्याकडे गेस्ट 2 तासाच्या कार्यक्रमासाठी आलेत आणि 3 ते 3.5 तास ते तुमच्याकडे आहे, तर त्यांना काही गोष्टी एंटरटेनमेंट असणं फार महत्त्वाचं आहे, तिथला ॲम्बियन्स तसं असणं महत्त्वाचं आहे, तो फील करून देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर हे सुद्धा एका इव्हेंटमध्ये किती महत्त्वाचं आहे.
1: सो ॲम्बियन्स अँड एंटरटेनमेंट आर टू डिफरंट पार्ट्स ऑफ अ इव्हेंट. ॲम्बियन्स बेसिकली म्हणजे जेव्हा तुम्ही व्हेन्यूमध्ये एंटर करताय, हॉलमध्ये एंटर करताय, लेट इट बी आउटडोर ऑर इनडोर, हाऊ डू यू फील, आय मीन द फर्स्ट थिंग दॅट कम्स टू युअर माइंड इज दॅट ओके, इज दॅट ॲव्हरेज और इज इट वाव अ वाइब ल्यूक्स इव्हेंट. तो ये चीजों को आपको बहुत ज्यादा ध्यान रखना पड़ता है कि एम्बियंस मैटर्स एंड टू क्रिएट दैट एम्बियंट फील, ना प्ले विथ लाइट्स. बिकॉज जनरली है ना सके डेकोर मध्ये लक्ष ठेवतात, हे फूल लावायचं ते फूल लावायचं, हे कलर पाहिजे हे एलिमेंट पाहिजे, इथं आपल्याला ते कृष्णजी पाहिजे, इथं हे थीम पाहिजे, बट लाईट्स ही जी गोष्ट ही जनरली काय होते साईड ट्रॅक होते. तर व्हॉट आय फील इज टू क्रिएट अ ग्रेट ॲम्बियन्स, प्ले विथ द लाईट्स, ट्राय टू सी द अटमॉस्फिअर, कलर बघा काय आहे काय नाही, दिवसाचा टाईम आहे ऑर इज दिस अन इव्हनिंग टाईम, सो प्ले विथ द कलर्स, डोंट गो विथ सिल्वरी लाईट्स इन द इव्हनिंग पार्ट, अदरवाईज ते ना जनरली आख्यावर आहे ना दॅट गोज व्हेरी मच डीमी अँड यू डोंट गेट अ कम्फर्टेबल फिलिंग द इव्हनिंग टाईम. सो प्लीज ट्राय टू क्रिएट अ गुड ॲम्बियन्स विथ प्लेईंग द कलर्स विथ द लाईट ऑफ द लाईट. अँड फॉर द एंटरटेनमेंट पास, येस एंटरटेनमेंट जनरली लोकांना काय वाटतं का आपण 2-4 डान्स केले संगीतमध्ये किंवा चाट पार्टीमध्ये अँड आपण काहीतरी कार्यक्रम केलं तर एंटरटेनमेंट झालं, बट एंटरटेनमेंट मोर दॅन दॅट, ट्राय टू मेक युअर गेस्ट इन्वॉल्व इन दॅट पर्टिक्युलर एक्सपिरियन्स, देन दॅट गेट्स अ व्हेरी गुड वाईब ऑफ युअर इव्हेंट. जनरली असं बसले लोक बसले आणि बघू राहिले तर दे कॅन सर्वाईव्ह फॉर अर्धा तास किंवा 20 मिनिट्स, बट आफ्टर दॅट एव्हरी वन इज लाईक जस्ट गेटिंग बोर्ड अँड इथं तिथं बघू राहिले का केटरिंगचे काउंटर कधी चालू होणार आहे, फूड खायला कधी जायचंय. तो एंटरटेनमेंट ऍक्टिव्हिटीज असे पाहिजे जे काही आपण इंटरॅक्ट करू शकतो विथ द गेस्ट, लेट देम बी द पार्ट ऑफ युअर प्रोग्राम, लेट देट बी द पार्ट ऑफ युअर एंटरटेनमेंट. गेम्स असे ठेवा, इंटरॅक्टिव्ह गेम्स ठेवा, इंटरॅक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज ठेवा, लाईव्ह म्युझिक ठेवा, सो दॅट द गेस्ट कम अँड दे फील अ गुड फॅक्टर. सो येस एंटरटेनमेंट अँड ॲम्बियन्स, दिस बोथ क्रिएट अ व्हेरी गुड वाईब फॉर युअर इव्हेंट. सो हे दोन्ही पण तुमचे बरोबर पाहिजेत.
0: नक्कीच नक्कीच. या सगळ्या इव्हेंटमध्ये रिटर्न गिफ्ट ही एक लक्षात राहण्यासारखी गोष्ट असते. आपल्याकडे जे गेस्ट येतात किंवा जे पाहुणे येतात तर त्यांच्या कायम लक्षात राहते की ही नाही हे खूप युनिक दिलं यांनी रिटर्न गिफ्ट, त्यामुळे ते कायम लक्षात राहतं. तर त्याचंसुद्धा प्लॅनिंग कमीत कमी बजेटमध्ये कसं करावं किंवा थोडासा मोठा इव्हेंट असेल तर त्यासाठी काय सजेशन्स तुम्ही देताल.
1: या दॅट डिपेंड्स बेसिकली का तुमचं गिफ्टचं बजेट काय, बिकॉज गिफ्ट्स ऑलमोस्ट आपल्या बजेटवरच असतात. बट व्हॉट आय सजेस्ट इन दीज डेज इज की गिफ्ट तर विसरून जातात लोक, पण जनरली ट्राय, जसं की मी एव्हरी टाईम मी सांगते का गिफ्ट देम अ गुड एक्सपिरियन्स, अँड तरी जर तुम्हाला गिफ्ट प्लॅनच करायची तर गो विथ द थीम, की तुमची थीम काय. सपोज ॲनिव्हर्सरी आहे तर आपण काय दिलं पाहिजे, तर जसं जर मी जर तुम्हाला आता एक्झाम्पल दिलं तर आता मी जस्ट एक ॲनिव्हर्सरी पार्टी होस्ट केली होती तर तेव्हा मी जे गेस्ट जे रिटर्न गिफ्ट होते ते मी शॅम्पेनचे ग्लासेस दिले होते, 2 ग्लासेस फॉर अ कपल, आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचे नाव एनग्रेव्ह केले होते. सो दॅट वॉज अ व्हेरी बजेट फ्रेंडली गिफ्ट, बट दॅट वेंट विथ माय वाईब अँड माय थीम, बिकॉज दॅट वॉज अन ॲनिव्हर्सरी पार्टी अँड आय ट्राय टू गिव्ह दोज ग्लासेस, तर ते जे आहे ते मॅच होतात की काय आहे. मग त्याच्यानंतर मी एक रिटर्न गिफ्ट एक बर्थडे पार्टी प्लॅन केली होती एक टीन एज मुलाची, तेव्हा त्याची जी थीम होती त्याला फुटबॉल लई आवडीचा त्याचा गेम होता अँड वी ट्राय टू कीप अन फुटबॉल थीम, तर तेव्हा आम्ही ते प्रयत्न केला का फुटबॉल तर द्यायचा आपल्याला, पण ते फुटबॉल तर लोक विसरून जातील किंवा तर लई फुटबॉल असतात, तर आम्ही आणलं होतं फुटबॉल, बट देन आम्ही काय केलं त्याच्यावर स्टिकर्स अँड ते सगळ्यांनी ते फुटबॉलला पोरांना सांगितलं की तुमचं तुम्ही ह्याच्यावर नाव लिहा, पेंट करा त्या फुटबॉलवर. म्हणजे जरी ते ऍक्टिव्हिटी झाली आणि ते रिटर्न गिफ्ट झालं त्यांना, तर तुम्ही त्याच तितक्याच बजेटमध्ये त्या रिटर्न गिफ्टला तुम्ही कसं व्हॅल्यू ऍड करू शकता. सो व्हॅल्यू ऍडिंग टू दॅट रिटर्न गिफ्ट इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट शुड गो विथ द थीम. बिकॉज बाहेरून बाजारात ना आणून तर तुम्ही काही गिफ्ट देऊ शकता, दॅट इज रिअली नॉट इम्पॉर्टंट. बट उस गिफ्ट को आप कैसे व्हॅल्यू ऍड कर सकते, कैसे, बिकॉज आता तुम्ही पेंट केले तर तुम्ही एकदम टाकून नाही देणार, ते तुम्ही त्याला सांभाळून ठेवणार आहेत. सो ते लक्ष ठेवलं पाहिजे का गिफ्ट असो किंवा वेलकम गिफ्ट असो, ट्राय टू क्रिएट अ पॉइंट की ते किती वर्षानुवर्ष ते सांभाळून ठेवू शकतात तुमचं गिफ्ट. येस,
0: गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही नगरमध्ये, आपल्या नगर शहरामध्ये इव्हेंट प्लॅन करता, तर इतक्या वर्षांमध्ये आलेला तुमचा अनुभव तुम्हाला काय सांगतो?
1: आय थिंक नाऊ द ट्रेंड इज चेंज कम्प्लिटली फॉर द इव्हेंट्स. म्हणजे पहिली असं होतं का काही मोठ्या मोठ्या बिग फॅट वेडिंग्स होतात तेव्हाच इव्हेंट प्लॅनर्स अँड मॅनेजर्स हायर करायचे. पण फॉर ऑफ नाऊ जर तुम्ही आता बघितलं तर माझं तर ट्रेंड असं झालं आहे का मीन्स की इफ देर इज अ पर गॅदरिंग ऑफ 30-40 persons ऑल्सो देन ऑल्सो दे आर हायरिंग इव्हेंट प्लॅनर्स राईट नाऊ. बिकॉज एव्हरी वन नाऊ वॉन्ट्स टू क्रिएट मेमरीज, सगळ्यांना मेमरीज पाहिजेत आणि सगळ्यांकडे असं क्रिएटिव्हिटी नाही आहे, तर ते त्यांना वाटते का आम्ही छोट्या मोठ्या इव्हेंटला आता प्लॅनर हायर करावं. म्हणजे दे विल हेल्प अस राईट फ्रॉम द इन्व्हिटेशन कार्ड्स टू द डेकॉर टू द थीम टू द फूड विच दे नीड टू केप्ट अकॉर्डिंग टू द थीम अँड देन अलॉंग विथ दॅट द रिटर्न गिफ्ट्स. इनफॅक्ट असं झालं आहे का आता एंटरटेनमेंट जे आहेत तुम्ही अँकर जरी ठेवलं तरी पण अँकरला आता इव्हेंट प्लॅनर आम्ही स्क्रिप्ट देतो का तुम्हाला कसं बोलायचं, तुम्हाला कधी कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या आहेत. बिकॉज जे होस्ट आहे ते मग काय होतं ते अँकर ते त्यांचे जे इथं जे पहिल्या इव्हेंटमध्ये जे गेम घेतात तेच ते दुसऱ्या इव्हेंटमध्ये घेतात, भले ते जुळते का नाही जुळते. पण जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हिटीज पण प्लॅन करता तेव्हा पण तुम्हाला त्यांचं एज ग्रुप बघितलं पाहिजे, किती लोक आहेत ते बघितले पाहिजे, कसं आहे काय नाही, अँड देन तुम्ही ते स्क्रिप्ट दिली पाहिजे. सो येस द ट्रेंड राईट नाऊ इज चेंज्ड बिकॉज लोकांना आता इनफॅक्ट कोविड नंतर तर असं झालं आहे लोकांना मेमरीज क्रिएट करायचे, बिकॉज आता सगळ्यांना असं वाटतं की वी रिअली डोंट नो की व्हॉट्स नेक्स्ट. सो एव्हरी वन भले छोटा असो किंवा असो लेट इट बी बिग ऑर स्मॉल बट एव्हरी वन नाऊ नीड्स टू क्रिएट मेमरीज. पहिली असं होतं ट्रेंड का 25th anniversary एक माइल स्टोन होतं सेलिब्रेट करायचं, पण आता असं झालंय का दे आर सेलिब्रेटिंग द डिकेड. Yes. That 15th anniversary, decades of celebration, then 25 days to 25. म्हणजे आता सेलिब्रेशनला फक्त निमित्त पाहिजे अँड दे नीड टू सेलिब्रेट इट राईट नाऊ.
0: आय एम एस मध्ये सुद्धा तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून आहात आणि तुमच्या हातून अनेक स्टुडंट्स घडतात, तर वेगवेगळे येणारे स्टुडंट्स त्यांची या कोर्सकडे बघण्याची दृष्टिकोन म्हणा किंवा बघण्याचा हे म्हणा कसा आहे किंवा काय मुलांना नेमकं हवं असतं? आय एम एसमध्ये तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या विषयासंदर्भामध्ये शिकवताय, अनेक मुलं तुमच्याकडून घडले असतील, तर मुलं या क्षेत्रामध्ये येत आहेत का, करिअर त्यांची त्यांना यामध्ये करिअर करायचं आहे का किंवा यामध्ये संधी त्यांना मिळत आहेत का?
1: ऑफकोर्स देर इज अ लॉट ऑफ स्कोप फॉर इव्हेंट मॅनेजमेंट राईट नाऊ. म्हणजे इतकं स्कोप आहे का मला असं वाटतं, बिकॉज इव्हेंट एक फील्ड नाही आहे ना. इव्हेंट्सचा जर तुम्ही कोर्स केला तर त्याच्यात तुमचे नंबर ऑफ ब्रांचेस ओपन होतात. लेट इट बी अँकरिंग, लेट इट बी डेकोरेटर्स, लेट इट बी कोरिओग्राफर्स, लेट इट बी टेक्निशियन्स, लेट इट बी लाईट पर्सन, देर नंबर ऑफ ब्रांचेस. जर तुम्हाला एक फील्डमध्ये इंटरेस्ट नाही तर तुम्ही दुसऱ्या फील्डमध्ये इथून करिअर सुरू करू शकताय. बलून आर्टिस्ट आजकाल सगळेजण म्हणतात का आम्ही इव्हेंट प्लॅनर आहेत, बिकॉज त्यांना वाटतं डेकोरेशन इज एव्हरीथिंग. बट इथं आम्ही हे शिकवतो एकच फक्त फील्ड घेऊन तुम्ही इव्हेंट प्लॅनर्स नाही होऊ शकता, तर वी ट्राय टू गिव्ह यू नॉलेज ऑफ इच अँड एव्हरीथिंग. बट तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जायचंय ते तुम्ही नंतर ठरवू शकताय का तुमचं फोटे काय नेमकं.
0: नक्कीच,
1: जसं की मी प्लॅनिंग मध्ये आहे, माझं क्रिएटिव्हिटी आणि माझी आयडियाज लई आहेत, बट मी टेक्निकल वर्क नाही करत, तर मी जनरली ते पास ऑन करते टू माय आउटसोर्सिंग टीम. सो दिस इज व्हॉट इज इव्हेंट प्लॅनिंग इज ऑल अबाउट, अँड ते विद्यार्थ्यांना लई जास्त महत्वाचे.
0: एखादा इव्हेंट प्लॅन करत असताना टीम वर्क फार महत्वाचं असतं, किंवा तो इव्हेंट प्लॅन करत असताना किंवा तो इव्हेंटवर काम करत असताना वेळेचं नियोजन सुद्धा खूप महत्वाचं असतं. टायमिंग आणि टीम वर्क याबद्दल काय सांगाल?
1: सो टीम वर्क असं आहे की इट इज अन इम्पॉर्टंट पार्ट जे काय मी आमच्या कोर्समध्ये शिकवतो, का कसं लोकांची मूड स्विंग्स हँडल करायचे. समजा की काही रिस्क फॅक्टर्स झाले तर ते कसे हँडल करायचे, बिकॉज इट्स अ टीम वर्क. डेकोरेटर वेगळं काम करतो, टेक्निशियन वेगळं काम करतो, जे स्पीकर अँड लाईटवाला आहे साऊंडवाला आहे ते कम्प्लिटली डिफरंट डिपार्टमेंट आहे. पण ह्या सगळ्यांसोबत तुम्हाला काम करायचं असतं तर तुम्हाला कसं मिंगल करायचं आहे. इनफॅक्ट जे आमच्या स्वीपर असतात जे झाडूवाली मावशी, त्यांना पण मावशी आणि किती गोडप्रमाणे तुम्हाला बोलावं लागतं, बिकॉज इफ शी इज नॉट देअर तर तुमचा सगळं इव्हेंटचा प्रोसेस थांबू शकतो. सो टीम वर्क हे एक असं इम्पॉर्टंट वर्क आहे इव्हेंटमध्ये, की जर तुम्ही त्याचे कोर फॅक्टर्स नाही शिकले तर तुम्ही ते इव्हेंट्सच्या जसं तुम्ही इमॅजिन केलं होतं तसं तुम्हाला रिझल्ट भेटणारच नाहीये. बिकॉज एकच कडी नाहीये इथे. फॉर अ स्मॉल इव्हेंट ऑल्सो ना देर आर मोर दॅन 4 to 5 पर्सन्स विच आर इन्व्हॉल्व टू मेक दॅट पर्टिक्युलर इव्हेंट व्हेरी ब्युटिफुल. डेकोरेटर इज डिफरंट, कोरिओग्राफर इज डिफरंट, इव्हेंट प्लॅनर, इव्हेंट मॅनेजर इज डिफरंट, अँड देन द टेक्निशियन इज डिफरंट. तर हे सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्हाला टीम वर्क करावं लागतो. सो तुमचे काय काय एथिक्स आहे जे तुम्हाला फॉलो करावे लागतात, किती गोष्ट आहे जे तुम्हाला इग्नोर करून पुढे जावं लागतं, ते महत्वाचा मुद्दा ह्या इथं. सो एव्हरी वन फील की मी इम्पॉर्टंट, नो, इन दिस इव्हेंट फील्ड एव्हरी वन इज इम्पॉर्टंट बिकॉज दिस अ कलेक्टिव्ह वर्क. जर तू केलं तर तुझा होईल, मी केलं तर माझं होईल. जर जोपर्यंत पेंडॉलवाला स्टेज नाही करत तोपर्यंत डेकोरेटरला थांबावंच लागेल, बिकॉज त्याचं काम त्याच्यानंतर सुरू होते. सो दिस इज व्हॉट इज एव्हरी वन इज एंटँगल्ड, म्हणतात ना ती कडी गुंतलेली सगळ्यांची एकमेकात. सो येस येस, सो इट्स अ टीम वर्क बेसिकली.
0: नक्कीच नक्कीच. असं काही आहे का की या या वयोगटातलीच व्यक्ती इव्हेंट मॅनेज करू शकते किंवा इव्हेंट मॅनेजर होऊ शकते?
1: नाही, तेच मी ऍक्च्युली जेव्हा हे कोर्स चालू केले ना तेव्हा मला हेच प्रश्न आलता का जेव्हा माझे डीन आणि प्रिन्सिपल पण माझं बोलणं झालं होतं डिरेक्टर बरोबर का मॅडम काय एलिजिबिलिटी ठेवायची, बट देन आय फेल्ट की इव्हेंट मॅनेजमेंट करायची काहीच एज ग्रुप नसू शकतो. यू कॅन स्टार्ट फ्रॉम द अर्लिएस्ट. जर तुम्हाला असं वाटते का तुम्हाला फील्डमध्ये कोणत्याही क्षेत्रात इंटरेस्ट आहे, लेट इट बी, जर तुम्हाला वाटते का तुम्हाला भाषण देता चांगलं येतं, तुम्हाला अँकरिंग तुमचं माईकवर चांगलं कमांड आहे, ऑर एल्स इफ यू फील की यू आर व्हेरी मच गुड कोरिओग्राफर, की किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमच्यात क्राफ्टमॅनशिप लई चांगली आहे, म्हणजे तुम्ही गिफ्ट पेपर्स सांगा, गिफ्ट फ्लॉवर्स सांगा, दॅट यू कॅन डू व्हेरी ब्युटिफुली, देन ह्याचं. जर तुम्हाला असं वाटते का 45-50 इयर्सची लेडीज आहे ज्याची की कुकिंग इज व्हेरी ब्युटिफुल, शी कुक्स अमेझिंग अँड टेस्टी फूड, सो देर इज नो एज बार टू एंटर ऑर डू दिस कोर्स ऑर डू इव्हेंट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, बिकॉज इट्स ऑल अबाउट युअर क्रिएटिव्हिटी. अँड क्रिएटिव्हिटी असं आहे का तुम्ही जितकं जास्त त्या क्षेत्रात जातात तितकेच जास्त ती फ्लरिश होते, तितकेच जास्त ती म्हणतात ना पॉलिश होते. सो देर इज नो एज ग्रुप of doing event management from any institute. You can start from anywhere, any points that tumhala lita vasta yete, because right now AI is also I have also entered event field to 60%. So yes, there is a bit eligibility that you should be 10th pass, that's it, and that's only eligibility. But other than that, there can be any age group which can do event planning or do a course for event management.
0: नक्कीच. आता ए आयचा तुम्ही उल्लेख केला आहे आणि आता आपण पाहतो की ऑलमोस्ट सगळ्याच फील्डमध्ये ए आयनं काम करायला सुरुवात केली आहे, पण याही फील्डमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये ए आयची मदत होऊ शकते का भविष्यामध्ये?
1: ऑफकोर्स मॅडम, ए आय तर असं आहे का तुम्ही जर आता शिकलं तर तुम्हाला ते जे पहिली आम्ही इन्व्हिटेशन कार्ड डिजिटल 3-3, 4-4 तास बसून करायचो, आता ते लिटरली आम्ही ते इमेज आम्ही जस्ट विद इन सेकंड्स अँड मिनिट्स वी करू शकतो. देन पहिली असं होतं का लिटरली आपल्याला मूड बोर्ड्स बनवायचे आहेत, वेलकम बोर्ड्स बनवायचे आहेत, तर आम्हाला तासून तास बसून ते डिझाईन कसे करायचे आहेत. क्लायंट्सचा जर आम्हाला सेटचा रिव्ह्यू द्यायचा असेल तर आम्हाला पीपीटी प्रेझेंटेशन करावं लागायचं, अँड दॅट पीपीटी प्रेझेंटेशन यूज टू टेक टू थ्री डेज टू कम्प्लीट दॅट. बट राईट नाऊ इफ यू जस्ट गो फॉर गुड प्रॉम्प्ट्स अँड जर आम्हाला चांगलं ए आयचं नॉलेज असेल का विच ॲप टू यूज, जसे की वेडमेट आहे, दॅट इज समथिंग व्हेरी युजफुल फॉर अस इन दिस. देन वी यूज गुगल जेमिनी टू मेक आर व्हिडिओज फॉर आर पीपीटी प्रेझेंटेशन्स. जर आम्हाला ह्याचं चांगलं नॉलेज असेल तर आमचं जे इव्हेंटचं बिझनेस आहे ते लई जास्त इझी झालं आहे. अँड इनफॅक्ट जे आमचं क्लायंट आहे त्यांना पण व्हिज्युअलाइज, म्हणजे इव्हेंटच्या अगोदरच ते त्यांचं इव्हेंट जे आहे ते एक्सपिरियन्स करू शकतं का कसं दिसणार आहे. पहिली एक रिस्क फॅक्टर लई मोठा असायचा की यार फोटो में ऐसा दिख रहा है, सच में ऐसा दिखेगा क्या, पण आता असं काही राहिलं नाही आहे. बिकॉज ऑफ ए आय वी कॅन गो फॉर अ व्हेरी गुड पिक्चर. इनफॅक्ट जे क्लायंट्स आहेत ते पिंटरेस्टवरून कुठे कुठे आम्हाला पिक्चर्स देतात, म्हणतात असं पाहिजे, तर वी ट्राय टू मेक अ व्हेरी गुड पार्ट की आम्ही त्यांना 90-95% सॅटिस्फाय करू शकतो बिकॉज ऑफ द यूज ऑफ ए आय इन आर इंडस्ट्री.
0: या फील्डमध्ये किंवा या सेक्टरमध्ये जसं तुम्ही सांगितलं की कुठलंही एज ग्रुप जे आहे ते नसतं, तर या फील्डमध्ये कुठूनही कुठल्याही वयातून सुरू करणारे अनेक जण आहेत नगरमध्ये, तर त्यांना तुम्ही काय सांगाल या निमित्तानं? जे कोणी या फील्डमध्ये येऊ पाहत आहेत किंवा ज्यांची इच्छा आहे की या फील्डमध्ये करिअर करावं, तर त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल किंवा या माध्यमातून या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काय सांगाल?
1: येस, विथ दिस प्लॅटफॉर्म ऑफ रेडिओ नगर 90.4 FM मी हेच सांगेल का दिस फील्ड इज अ फील्ड इफ यू आर सिटिंग ऍट होम इवन इफ यू आर अ हाऊस वाईफ किंवा तुम्ही कोणी असे आहेत ज्यांच्याकडे आता 5-6 महिन्याचा टाइम आहे तर यू कॅन गो फॉर द स्मॉल सर्टिफिकेट कोर्सेस विच इज गोईंग इन नगर ऑल्सो अँड यू कॅन गेट द दोज ऑन ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑल्सो तर ते तुम्ही कोर्स नक्कीच ऑप्ट करा बिकॉज यू डोंट नो इनफॅक्ट आजकाल तर असं आहे का जर तुम्हाला अब्रॉड पण शिकायला जायचं तर ते तुमचे स्किल डेव्हलपमेंटचे सर्टिफिकेट्स बघतात का तुमच्याकडे काय सर्टिफिकेट्स आहे अदर दॅन युअर अकॅडमिक्स म्हणजे जर तुम्ही बीकॉम बीबीए किंवा यू हॅव एनी अदर डिग्री बट यू हॅव दिस स्किल डेव्हलपमेंट सर्टिफिकेट्स अँड देन युअर करिअर इज गोइंग टू बी ब्राईट बिकॉज तुम्ही कोणत्या आता तुम्ही कॉलेजमध्ये पण केलं तर किती इव्हेंट्स असतात फ्रेशर्स पार्टी असते यू हॅव युअर अॅन्युअल फंक्शन्स देन यू हॅव युअर फेअरवेल पार्टीज यू हॅव कंटिन्युअसली फंक्शन्स अँड जर कॉलेजला असं माहिती पडलं का तुमच्याकडे हे स्किल्स आहेत ते तुम्हाला कधी पण फ्रंट स्टेजवर आणि फ्रंट सीटवर बसवतात आणि फ्रंट सीटवर तुम्हाला ते ट्राय टू मेक अ पॉईंट की ते तुम्हाला ऍडमिशन्स देतात सो दिस इज समथिंग की एव्हरी वन शुड ऑप्ट इनफॅक्ट लई लेडीज आहेत ज्यांना असं वाटतं का आम्ही घरी बसलेल्या आहेत तर आय वुड सजेस्ट देम की प्लीज गो फॉर सच टाईप ऑफ कोर्सेस तुम्ही तुमच्या घरच्या घरी किटी पार्टीज अरेंज करू शकतात इट्स नॉट ऑलवेज नेसेसरी की तुम्हाला बाहेर जावं लागतं तुम्ही घरच्या घरी आयडियाज देऊ शकता यू कॅन गो विथ फॉर क्रिएटिव्ह वर्क्स आजकाल स्टेशनरी इतक्या लागतात इंडस्ट्रीमध्ये राईट फ्रॉम द बॅग टॅग्स टू इन्व्हिटेशन कार्ड्स टू आयटीनरीज टू युअर मेन्यू कार्ड तर तुम्ही घरच्या घरी तुमच्या प्रिंटिंग अँड ऑल ऑफ दोज थिंग्स तुम्ही स्टार्ट करू शकतात फक्त इतकं का तुम्हाला थोडंसं नॉलेज पाहिजे इव्हेंट इंडस्ट्रीचं तरच तुम्ही हे काम सुरू करायला यू कॅन गेट अ व्हेरी गुड कॉन्फिडन्स बिकॉज एव्हरीथिंग नीड्स कॉन्फिडन्स टू गो अराउंड अँड गो ऑन अ बिग स्किल बेसिकली
0: आज तुम्ही या प्लॅटफॉर्ममध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोक तुम्हाला ऐकतायत तर कसं वाटतंय
1: येस आय डू फील व्हेरी मच प्लीज्ड दॅट 90.4 FM ने यहां पर मुझे इन्व्हाइट किया and I tried to give a good insight regarding this event field which is upcoming right now because of skill enhancement jaats kal lokana lagte ka certificate increase karayche plus mala he ek lai kautuk vatta ka this field is open for all manje asa nahi ek only for students 18-19 years nahi but 18-90s to the mid age group kima tyanna parat career ja ladies na ghadvayche te pan ithun suru karu shaktayet ghari basun jar tyanna asa vatte ka mi fakt kitchen madhi se tar kitchen la hi vaprun tumche te kitchen che skills use karun pan tum event che field madhi how you can enter very beautifully so I feel blessed that I am in this field and in fact think that a very good platform to make our nagarkars ahilyanagar kar persons and masses to go around ki you can go in this field and enter into this field and yes you can have a bright future
0: asumi radio nagar cha studio madhe ala hat ani event baddal apan bolto ahot so ek apan rapid fire ghevuyat jya madhe kahi prashna ahet so इव्हेंट बद्दलच हे सगळं रॅपिड फायर असणार आहे तर तुम्हाला मोठं बजेट की क्रिएटिव्ह आयडिया
1: अ क्रिएटिव्ह आयडिया बट इफ द बजेट इज गुड दॅट्स लाईक सोने पे सुहागा
0: ओके इव्हेंट म्हटलं की प्रेशर असतं आणि डेडलाईन असतं तर डेडलाईन की प्रेशर
1: बोथ गोज टुगेदर बिकॉज इफ देर इज प्रेशर देन वी ट्राय टू कम्प्लीट दॅट ऑन टिल डेडलाईन पण जर डेडलाईन नसेल तर प्रेशर पण येत नाही
0: नक्कीच स्टेज की बॅक स्टेज
1: I love to be on stage, front stage.
0: Okay. Planning ki execution?
1: Both goes hand in hand basically. So planning, without planning, execution won't work.
0: Okay. Indoor activity ka outdoor activity?
1: Indoor events ki outdoor events, toh I would suggest ki outdoor events for a day party, but indoor events for a night party.
0: Tumcha sagalyat avadta event prakar?
1: Event prakar for me is house parties. I love house parties, hosting house parties and intimate parties basically.
0: Okay. Lagna samarambha ki corporate event?
1: More into personal events, so lagna samarambha.
0: Okay. Ek goshta ashi ki tumhi event madhe kadhich visrat nahi.
1: Ka maje event madhe out of the box kai. Ashi konti goshta je guest jatana sangta shraddha yaar ye tera event tha and this was something out of the box. Kadhich asa baghitla nahi. And he tuch karu shakti. So that is what is my forte for Shraddha Creations and Careers.
0: Nakkis. Event cha divshi sagalyat jast kaalji kashachi vatat aste.
1: मला वाटते जे गेस्ट फ्लो आहे ते प्रॉपर पाहिजे जे प्रोग्रामचं फ्लो आहे ना ते कुठेच हॅम्पर नाही झाला पाहिजे जसं म्हणतात ना काही पण असून द्या बट द शो शुड गो ऑन दॅट इज व्हॉट इज आय ट्राय टू कीप इन माइंड समजा का एक नाही चालले तर दुसरं रेडी पाहिजे बॅकअप प्लॅन दॅट इज व्हॉट इज अ थिंग
0: तुमचा ड्रीम इव्हेंट कुठला
1: ड्रीम इव्हेंट असं काही नाही आहे I don't have any of the dream event but yes I feel that whatever event that I do track अँड द वे आय व्हिज्युअलाइज ते तसं झालं पाहिजे. बिकॉज त्याच्या पहिली दोन दिवस पहिली मी ते ड्रीम बघत असते ते इव्हेंट कसं होणार आहे. सो आय जस्ट वॉन्ट दॅट टू बी कम्प्लिटेड.
0: नक्कीच. इव्हेंट मॅनेजर म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात येणारा शब्द एखादा आवडता मोटिवेशनल वाक्य.
1: मोटिवेशनल वाक्याचे का द गेस्ट एक्सपिरियन्स मॅटर्स अ लॉट.
0: नक्कीच. इव्हेंटमध्ये जर अचानक माईक बंद पडला तर
1: ओके सो यू शुड हॅव अ बॅकअप प्लॅन. यू शुड हॅव अ अँकर ज्याच्यावर इतकी चांगली कमांड आहे का शी शुड मिंगल द ऑडियन्स अँड गेस्ट सच अ वे का आत्ता माईक बंद आहे हे त्यांना समजलं नाही पाहिजे. सो द होस्ट शुड गो डाऊन अँड ही शुड बी विथ द गेस्ट अँड ट्राय टू क्रिएट अ गुड वाईब दॅट टाईम.
0: नक्कीच. इव्हेंट कोर्समधला सगळ्यात आवडता विषय किंवा टॉपिक
1: क्रिएटिव्हिटी अँड आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. कसं आउट ऑफ द बॉक्स करायचं आणि कसं एक तुमचं तुम्ही एक छाप सोडायची पर्टिक्युलर इव्हेंटमध्ये.
0: इव्हेंट मॅनेजरची किंवा तुमची सगळ्यात मोठी सुपर पॉवर.
1: माय आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग का जे आयडियाज मला येतात मला वाटते का ते कशी आणि कधी येतात केव्हा येतात ते मला माहिती नाही आहे. पण येस ते येतात आणि ते इव्हेंट्सवर चार चांद लावतात अँड आय डू फील ब्लेस्ड फॉर दॅट.
0: नक्कीच. फ्युचरमध्ये स्वतःची इव्हेंट कंपनी किती मोठी व्हायला आवडेल तुम्हाला.
1: आय डू फील की आय वॉन्ट अ गुड कंपनी सो दॅट माझी जी डॉटर आहे ती त्याला अजून पण कॅरी फॉरवर्ड करू शकते असं.
0: नक्कीच नक्कीच. आता सध्या सीझन बदलतो आहे सो पाऊस की उन्हाळा.
1: फॉर शुअर पावसात पहिलीच जे ॲटमॉस्फिअर असतं ना दॅट इज व्हॉट इज आय लव्ह.
0: ओके. चहा की कॉफी.
1: ब्लॅक कॉफी.
0: ओके. इव्हेंट मॅनेजमेंट बद्दल आज आपण बोललोय तर सगळ्यात शेवटचा प्रश्न की इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे काय एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये.
1: इव्हेंट इज अन एक्सपिरियन्स. इट इज अ एक्सपिरियन्स अँड इट शुड बी अन एक्सपिरियन्स. जर तुम्ही हे डोक्यात ठेवलं तर सगळे इव्हेंट तुमचे.
0: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर सेंटरमध्ये आलात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. आज तुम्हाला अनेक जणींनी ऐकलं असेल की ज्या कोणी गृहिणी असतील किंवा ज्या कोणी हाऊसवाईफ असतील त्यांना नक्कीच ही तुमची जी काही मार्गदर्शनाची पद्धत आवडली असेल आणि या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यासुद्धा नक्कीच फॉलो करतील. सो पुन्हा एकदा तुमचे खूप मनापासून आभार.
1: थँक्यू.
0: श्रोते हो आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होत्या IMS मधील इव्हेंट मॅनेजमेंट शिकवणाऱ्या श्रद्धा गांधी. आणि वेगवेगळे इव्हेंटसुद्धा त्या प्लॅन करतात आपल्या नगर शहरातीलच ते आहेत. त्यांच्याशी साधलेला हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा. आणि आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: और फिर क्या होगा?
1: पार्टियां, दावतें,

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

पूर्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली. अहिल्या नगरकरांनो सांगा, माणूस की आपली कुठे हरवली. हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या 5:05. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.